झाला तर चिडावं, पण झालं गेलं वेळी सोडावं. वळण येईल तेव्हा सावकाश वळावं, मोकळ्या रस्त्यावर मात्र सुसाट पळावं. हितचिंतकांना नेहमीच आठवावं, मदतगारांना आयुष्यभर स्मरावं, खोट्या दिखाव्यांना नक्कीच टाळावं. स्वप्नाच्या पूर्ततेसाठी दिवस रात्र झटावं. सुंदर जग बनवल्याबद्दल त्या परमेश्वराचे आभार मात्र जरूर मानावे. रामकृष्ण हरी.

नमस्कार श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग, आरजे शुभांगी सोबत। आजच्या शुभदिन आयोरेमध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करते। आज 16 सप्टेंबर हा दिवस संपूर्ण पृथ्वीच्या आरोग्याच्या आणि संरक्षणाच्या दृष्टीने महत्वाचा आहे। जागतिक ओझोन दिन 16 सप्टेंबर 1987 रोजी ओझोन थराचं रक्षण करण्यासाठी जगप्रसिद्ध मॉन्ट्रियल प्रोटोकॉलवर स्वाक्षऱ्या झाल्या होत्या। सूर्याच्या घातक अतिनील किरणांपासून पृथ्वीवरच्या सजीव सृष्टीचं रक्षण करणाऱ्या ओझोनच्या संरक्षणाविषयी जनजागृती करण्यासाठी संयुक्त राष्ट्रातर्फे आजचा दिवस आंतरराष्ट्रीय ओझोन थर संवर्धन दिन म्हणून पाळला जातो। पृथ्वीचं हे नैसर्गिक कवच सुरक्षित ठेवणं ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे। बुधवारचा समतोल, आठवड्याचा अर्धा टप्पा पूर्ण झालाय। कामाचा ताण न घेता मन शांत ठेवून पुढे जाण्याचा हा दिवस आहे। आज भारतीय शास्त्रीय संगीतातील गान सरस्वतीची जयंती आणि संवेदनशील शब्दांच्या जादूगाराचा वाढदिवस आहे। भारतरत्न MS सुब्बालक्ष्मी, कर्नाटक शास्त्रीय संगीतातील गान कोकिळा, भारतरत्न पुरस्कारानं सन्मानित होणाऱ्या पहिल्या संगीतकार आणि संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत गायन करणाऱ्या पहिल्या भारतीय गायिका MS सुब्बालक्ष्मी यांची आज जयंती। सुप्रभातम असो, विष्णू सहस्त्रनाम असो, त्यांच्या स्वरांनी भारतातील प्रत्येक घराची वाट मंगलमय केली आहे। प्रसून जोशी, तारे जमी पर, रंग दे बसंती यासारख्या चित्रपटातून काळजाला भिडणारी गाणी देणारे राष्ट्रीय पुरस्कार विजेते गीतकार कवी सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष प्रसून जोशी आज त्यांचा वाढदिवस साजरा करत आहेत। आणि आजचा मनभावन सुविचार, जसा ओझोन वायूचा थर सूर्याच्या घातक किरणांपासून पृथ्वीचं रक्षण करतो, तसंच नम्रता, सद्गुण आणि सत्य हे माणसाच्या मनाचे नकारात्मक विचारांपासून रक्षण करणारे अदृश्य कवच असतात। अंतर्मनातील शुद्धता हीच खरी माणसाची ताकद असते। आणि आजची बोधकथा, 1947 मधली गोष्ट आहे। महात्मा गांधींचा वाढदिवस जवळ येत होता। बापूंना MS सुब्बालक्ष्मी यांच्या आवाजातील भजन अत्यंत आवडायची। गांधीजींनी एक संदेश पाठवला की मला सुब्बालक्ष्मी यांच्या आवाजात हरी तुम हरो जनकी भीर हे मीराबाईंचं भजन ऐकायचंय। सुब्बालक्ष्मी यांना जेव्हा हा निरोप मिळाला तेव्हा त्या संकोचल्या। त्या म्हणाल्या, मी हे भजन कधी गायलेलं नाहीये, पण मला हे भजन व्यवस्थित बसवण्यासाठी थोडा वेळ लागेल। बापूंच्या वाढदिवसाला एखादी दुसरी गायिका हे भजन उत्तम गाऊ शकेल। हा निरोप गांधीजींपर्यंत पोहोचला तेव्हा राष्ट्रपिता महात्मा गांधींनी अत्यंत सुंदर उत्तर पाठवलं। बापू म्हणाले, सुब्बालक्ष्मी, मला इतरांच्या सुरेल गाण्या

पेक्षा तुमच्या स्वरांमधील पवित्रता आणि भक्ती हवी आहे. तुम्ही फक्त हे भजन कागदावरून साध्या आवाजात वाचून दाखवलं ना, तरीही ते ऐकणं मला कुठल्याही शास्त्रीय गायनापेक्षा जास्त आनंद होईल. बापूंचे हे शब्द ऐकून सुबालक्ष्मी रात्रभर झोपल्या नाहीत. त्यांनी संपूर्ण रात्र जागून त्या भजनाचा एकाग्रतेने रियाज केला. स्वरांमध्ये स्वतःचं संपूर्ण हृदय ओतलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ते भजन रेकॉर्ड करून दिल्लीला पाठवून दिलं. जेव्हा गांधीजींनी ते भजन ऐकलं तेव्हा त्यांच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू वाहू लागले. तात्पर्य हेच, कलेमध्ये किंवा कामामध्ये केवळ तंत्र कौशल्य हे पुरेसं नसतं. त्या कामात तुमचं समर्पण, मनाचा प्रामाणिकपणा आणि अथांग नम्रता असणं सर्वात जास्त मोलाचं असतं. तेव्हा श्रोते हो, आज 16 सप्टेंबरचा हा बुधवार आपल्याला दोन गोष्टींची जाणीव नक्कीच करून देतो. ओझोन दिन आपल्याला पर्यावरणाचा समतोल राखायला शिकवतो, तर सुभालक्ष्मींचे सूर आपल्याला मनातल्या अहंकार विसरून विरघळवून टाकावायला सांगतात. आजच्या या दिवशी आपण काही संकल्प करू शकतो, जमेल तेवढी झाडं लावा, आणि दुसरा म्हणजे स्वतःभोवती सकारात्मक विचारांचे एक भक्कम ओझोन कवच तयार करा, ज्यामुळे लोकांच्या नकारात्मक बोलण्याचा तुमच्या मनावर कोणताही वाईट परिणाम होणार नाही. खरी शुभता कोणत्याही नक्षत्रात नसते, ती आपल्या सेवाभावी वृत्तीत आणि निर्मळ सुरांमध्ये असते. जोपर्यंत तुमचं मन स्वच्छ आहे तोपर्यंत ईश्वराने दिलेला प्रत्येक दिवस शुभ असतो. तेव्हा श्रोते हो, आजच्या शुभदिन आयोरेमध्ये इथेच थांबूया. मी आरजे शुभांगी आपली रजा घेतेय, पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM. Always heart touching, RJ Shubhangi sobat.

श्रीराम समर्थ। भगवंताकडे मन लावावे व देह प्रारब्धावर सोपवा। खरोखर प्रारब्धाचे भोग कुणालाही टळत नाहीत। प्रारब्धाचा संबंध देहापर्यंतच असतो, मनाशी नाही। देहास सुख दुःख प्रारब्धाने मिळते। दुःख कोणालाही नकोय, पण ते येते। सुखाचेही तसेच आहे। प्रारब्ध म्हणजे कृतकर्माचे फळ। ते चांगले वाईट असू शकते। सुखाचे भोग आले तर माणसाला काही वाटत नाही, पण दुःखाचे प्रसंग आले की मनुष्य म्हणतो, मी देवाचे एवढे केले, मी अमक्या अमक्या सत्पुरुषाचा आहे, मग मला असे दुःख का भोगावे लागते। पण त्याला हे समजत नाही की हा सर्व आपल्याच कर्मांचा परिणाम आहे। त्याला देव किंवा संत काय करेल? समजा आपल्याला काही पैशांची जरुरी आहे आणि आपल्या ओळखीचा माणूस किंवा अगदी जवळचा नातेवाईक एखाद्या मोठ्या बँकेचा मॅनेजर आहे, पण आपल्या स्वतःच्या नावावर बँकेत जर पैसे नसले तर तो काहीही करू शकत नाही। फारच झाले तर तो स्वतःच्या खिशातून काही पैसे देईल। त्याचप्रमाणे आपल्या प्रारब्धात जर सुख नसेल तर ते कुठून मिळणार? संत फार तर जरुरीप्रमाणे आपले दुःख स्वतः सोसून आपला भार हलका करील इतकेच। म्हणून आपल्या प्रारब्धाने आलेल्या बऱ्या वाईट गोष्टी देहाने भोगाव्या आणि मनाने भगवंताचे स्मरण ठेवावे। खरा भक्त हा देहाला विसरलेला असल्याने देहाचे भोग भोगणे व न भोगणे या दोन्हीची त्याला फिकीर नसते, म्हणून तो भोग टाळत नाही। मनुष्याच्या देहाच्या अवयवात जसा कमी जास्तपणा असतो, त्याचप्रमाणे मनुष्याचे विकार आणि गुण पूर्वजन्माच्या संस्काराप्रमाणे म्हणजेच प्रारब्धाप्रमाणे कमी जास्त प्रमाणात येतात। आपल्या देहाला होणारे भोग आपल्या कर्माचेच फळ असते, पण ते अमुक कर्माचे फळ आहे असे कळत नसल्यामुळे आपण त्याला प्रारब्धाचे नाव देतो। जगातल्या घडामोडी जशा चालतात तशाच आपल्या सर्व गोष्टी प्रारब्धानेच चालतात। आपल्याला येणाऱ्या आपत्ती आपल्या प्रारब्धाच्या असतात, त्या भगवंताच्या नसतात। त्या पाहुण्यासारख्या असतात, त्या जशा येतात तशा जातात देखील। आपण होऊन त्या आणू नयेत आणि प्रारब्धाने आल्या तर त्यांना घाबरू नये। प्रारब्धाची आणि ग्रहांची गती देहापर्यंतच आहे। मनाने भगवंत भजायला त्यांची आडकाठी नाही। जो संताची किंवा सद्गुरूची आज्ञा पाळतो त्याचे प्रारब्ध हे प्रारब्ध रूपाने राहत नाही। भगवंताच्या अनुसंधानाची सवय लावून घ्यावी, म्हणजे आपण प्रारब्धावर विजय मिळवल्यासारखेच आहे। आजचे बोधवचन: भगवंताचा जो झाला त्याला देह प्रारब्धावर टाकता आला। जानकी जीवन स्मरण।

0: पहिली बातमी जी तुमची छापून आली होती बाय नेम, ती कुठल्या वृत्तपत्रात होती?
1: गावकरी मध्ये होती ती.
0: अच्छा, दैनिक गावकरी मध्ये. आणि माझ्या मध्ये त्यावेळेस धोजो गुरव असतील संपादक. म्हणजे त्यावेळेस त्या तिथल्या संपादकांनी जे तुमच्यावर संपादकीय संस्कार केले, मग त्यातून तुमची प्रिंट ते इलेक्ट्रॉनिक मीडिया, खरं म्हणजे हे दोन टप्पे आहेत. मग प्रिंटमधून आपण इलेक्ट्रॉनिक मीडियात जावं हे तुम्हाला कधी असं वाटलं की मी इलेक्ट्रॉनिक मीडियात गेलं पाहिजे?
1: मी जेव्हा तो नायक पिक्चर हा बघितला होता तेव्हा तर ते इलेक्ट्रॉनिक मीडियाचेच पत्रकार होते, परंतु आपल्याला तर कोणी डायरेक्ट इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये स्थान देणार नाही आणि आपल्याला त्याच्यामधलं कुठलंही नॉलेज नाही, मुळात आपल्याला प्रिंटचं नॉलेज नाही आहे, त्यामुळे इलेक्ट्रॉनिकचा प्रश्न येत नव्हता. त्यामुळे सुरुवात मी ही पाया म्हणजे सुरुवात ही प्रिंटपासून केली. प्रिंटच्या माध्यमातून सुरुवात केल्यामुळे मला इलेक्ट्रॉनिकचा
0: आवड
1: निर्माण झाली आणि तो अनुभव येत गेला मला.
0: अच्छा, मग हे करत असताना आपल्याला इलेक्ट्रॉनिक माध्यमात काम करायचं आहे, मग यासाठी तुम्ही काही लोक तुमचे आयडॉल बनले असतील की ज्यांच्याकडे बघून तुम्हाला असं वाटलं की मला याच्यासारखी पत्रकारिता करायची आहे. जसं तुम्ही सांगितलं की नायक चित्रपटातील अनिल कपूर इलेक्ट्रॉनिक माध्यमात काम करत असताना तो CM ची मुलाखत घेतो आणि एक दिवसाचा CM होतो. पण तुम्ही जेव्हा ग्रामीण भागात काम करत होतात आणि जेव्हा तुम्ही अचानक पहिल्यांदाच कॅमेराला समोर जाणार होतात तेव्हा ती मनात कोणती तरी धगधग असेल, तेव्हा ते काय वाटलं असेल तुम्हाला?
1: माझी प्रिंटमध्ये सुरुवात झाल्यानंतर मी नंतर लोकमतमध्ये जॉईन झालो. लोकमतमध्ये मी अनेक शोध पत्रकारितेचे विषय हाताळले. त्यानंतर जेव्हा माझी स्तुती होण्यास सुरुवात झाली की खूप चांगल्या बातम्या देतो बा तू, अनेक वेगळे विषय हाताळतो, तर मग मला कुठेतरी माझा अभिमान वाटायला लागला की प्रिंटमध्ये आपली स्तुती होते व आपल्या कामाची पावती मिळते, तर आपण इलेक्ट्रॉनिक मीडियाकडे का जाऊनी हा माझ्या मनात प्रश्न निर्माण झाला. त्यानंतर मग लोकमत IBN लोकमतला सुधाकर कश्यप म्हणून हे क्राईम रिपोर्टर होते, क्राईम संपादक होते. मी त्यांच्या जेव्हा त्या रिपोर्टिंग बघायचो तेव्हा मलाही एक उत्साह निर्माण व्हायचा की आपणही TV चॅनलच्या स्क्रीनवर झडकले पाहिजे आणि कुठेतरी आपण आता ज्याप्रमाणे प्रिंट मीडियामध्ये आपण आपली स्तुती होते, आपले शाबासकी मिळते, तशी आपल्याला स्क्रीनवर आपल्या मित्रपरिवार व नातेवाईकांनी बघून आपलं स्तुती करावी हा माझ्या मनात प्रश्न निर्माण व्हायचा.
0: अच्छा, मग या अनुषंगाने तुम्ही तो प्रयत्न केलात. मग तुमची जी पहिली इलेक्ट्रॉनिक माध्यमातली जी बातमी होती त्याबद्दल काही सांगाल?
1: मी सर्वात पहिले मी लोकमतमध्ये जेव्हा नाव रूपाला आलो चांगल्या पद्धतीने माझ्या शोध पत्रकारितेच्या बातम्या येऊ लागल्या. त्यानंतर मग मला नाशिकहून जे प्रसिद्ध होणारी उत्तरवाहिनी होती अस्तित्व न्यूज म्हणून, त्या अस्तित्व न्यूज मध्ये मला संधी मिळाली. त्याचे संपादक होते सतीश रुपोते. रुपोते साहेबांनी मला त्यांच्या अस्तित्व न्यूज या चॅनल वृत्तवाहिनीला मला संधी दिली आणि त्या अस्तित्व न्यूज पासून माझी इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये सुरुवात झाली. आणि त्यावेळेस मी नाण्याची बातमी प्रसिद्ध केली होती.
0: ओके,
1: तर त्या नाण्याची बातमी देखील माझी खूप गाजली होती.
0: अच्छा, पण मला सांगा ना केव्हा कधीतरी तुम्हाला जेव्हा इलेक्ट्रॉनिक माध्यमासाठी बातमी घ्यायची असते तेव्हा ती बातमी शोधण्याचं कसं ते कसं निर्माण झालं तुमच्यामध्ये की आपल्याला एक वेगळी बातमी करायची आहे, इतरांपेक्षा वेगळं आपल्याला काहीतरी दाखवायचं आहे, मग ते कसं तुम्ही शोधतात?
1: आता जसं मी तुम्हाला सांगितलं सर की प्रिंट मीडियाचा मला अनुभव नव्हता तर इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये जाण्याचा प्रश्न नव्हता, त्यामुळे मी अगोदर प्रिंटचा अनुभव घेतला. प्रिंटमध्ये मी पेपर वाचले, सर्व वाचन केल्यानंतर मला त्याचं अवगत झालं की कशा पद्धतीनं हे काम केलं पाहिजे. त्याचप्रमाणे मी मग IBN लोकमत असेल, G24 असेल, ABP माझा असेल, या सर्व इलेक्ट्रॉनिक जे वृत्तवाहिनी आहे यांचा मी सतत चांगल्या स्टोऱ्यांचा अभ्यास करायचो की नेमके ते कसं बोलता, ते कशा पद्धतीने स्टोरी मांडता, त्याचा अभ्यास करूनच मी मग माझ्या त्या अँगलने मी माझ्या बातमीचा शोधात असतो.

0: श्रोत्या हो नमस्कार, आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग आरजे शुभांगी सोबत आजच्या आरजे कट्टा मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजच्या आरजे कट्टा मध्ये आपण गप्पा करणार आहोत, बोलणार आहोत एका खास अशा विषयावर, आयुष्यावर बोलू काही, म्हणजेच आयुष्य एक चकवा. घर म्हातारी होतात की माणसं, हा प्रश्न मला नेहमी पडतो. खरंय ना, घर म्हातारी होतात की माणसं? काय वाटतं तुम्हाला? भिंती तशाच असतात, देवघरातला दिवा तसाच तेवत असतो, अंगणातलं तुळशी वृंदावन तसंच उभं असतं. बदलतो तो फक्त आवाजांचा पोत, एकेकाळी खेळण्यांचा खळखळाट, अभ्यासाचे आवाज, रुसवे फुगवे, पाहुण्यांची वर्दळ यांनी भरून गेलेलं घर एका टप्प्यावर इतकं शांत होतं की घड्याळाची टिकटिकही बोलकी वाटू लागते. जीवन कदाचित असंच जगावं, असंच असावं सुद्धा भरती ओहोटीच्या समुद्रासारखं. कधीकाळी दोन जीवांनी संसाराची एक छोटी होडी पाण्यात सोडली होती. त्यांना किनारा कुठे आहे याची कल्पना नव्हती, पण एकमेकांचा हात हाती होता, एवढीच त्यांची ती श्रीमंती. नंतर त्या होडीत लेकरं चढली, त्यांच्या हसण्याने होडी भरली, त्यांच्यासाठी आईबापांनी स्वतःची स्वप्न किनाऱ्यावर ठेवली. अनेक वर्ष त्यांनी वल्ली मारल्या, स्वतःच्या थकव्याची दखल न घेता. लेकरं मोठी झाली, एके दिवशी ती आपापल्या किनाऱ्यावर उतरली. हे निसर्गाचं तत्वच आहे म्हणा, पक्षी पंख फुटल्यावर घरात राहत नाहीत, नदीचं पाणीही एकाच वळणावर थांबत नाही, हो ना? मात्र घरटं तिथंच राहतं. आजच एक फेसबुकवर पोस्ट वाचली, सुवर्ण महोत्सवी विवाह दिन. दोन वृद्ध मनांनी फार मोठी अपेक्षा केली नव्हती, घरात सगळे जमतील, दोन शुभेच्छा मिळतील एवढंच. पण आयुष्याला नाट्यमय वळण फार सहज देता येतात. फोनवर मुलाचा आवाज आला, आई आज आमचा बाहेरचा कार्यक्रम आहे, तुम्ही जेवून घ्या, औषधं वेळेवर घ्या. किती साधं वाक्य आणि किती खोल. त्या वाक्यात काळजी होती पण वेळच नव्हता, प्रेम होतं पण उपस्थिती नव्हती. फोन संपला, क्षणभर शांतता पसरली. त्या शांततेत दोष नव्हता, कारण प्रेम करणारी माणसं दोष मोजतच नाहीत, ती फक्त रिकाम्या जागा व्यापून ठेवतात, जपून ठेवतात. तो तिच्याकडे पाहत राहिला, ती त्याच्याकडे. मग ती म्हणाली, आजचा दिवस दुसऱ्यांनी आपल्याला द्यायचा नसतो, तो आपण आपला जगायचा असतो, तो आपणच एकमेकांना द्यायचा असतो. तो मंद हसला, हो आपण दोघं आहोत ना. आणि त्या दोन शब्दात त्यांच्या 50 वर्षांच्या संसाराचं सार दडलं होतं. मुलांनी दिलेल्या वस्तूंपेक्षा त्यांना एकमेकांची सोबत मोठी वाटली, फुलांच्या गुच्छापेक्षा तिच्या हाताचा स्पर्श मौल्यवान वाटला, शुभेच्छांच्या 1000 संदेशांपेक्षा त्याचं तू आहेस ना हे वाक्य पुरेसं होतं. त्या रात्री त्यांनी घरातच छोटासा सोहळा केला, देवापुढं दिवा लावला, जुन्या फोटोंचा अल्बम उघडला, एका फोटोवर दोघांच्याही नजरा थांबल्या. तरुणपणातले ते दोघ, डोळ्यात स्वप्न होती, केस काळे होते, चेहऱ्यावर उत्साह होता, हातात काहीच नव्हतं पण मनात संपूर्ण जग होतं. आज आरशात चेहरे बदलले होते, केस पांढरे झाले होते, हातावर सुरकुत्या होत्या, चालण्याचा वेग कमी झाला होता, पण एक गोष्ट बदलली नव्हती, ती म्हणजे एकमेकांकडे पाहण्याची नजर. कदाचित संसाराचं खरं यश हेच असावं, हो ना? श्रोते हो, तुम्हाला काय वाटतं नक्की कळवा. 50 वर्षांनीही समोरची व्यक्ती माझी वाटणं, आयुष्याच्या सुरुवातीला आपण घर बांधतो, मग त्या घरात मुलांचे आवाज भरतो, मुलं मोठी होतात, घर सोडतात, आणि शेवटी लक्षात येतं आपण ज्यासाठी घर उभं केलं होतं ते घर नव्हतंच, ती माणसं होती. पण माणसं आपापल्या वाटेने निघून गेल्यावर घर उरतं, भिंती उरतात, खिडक्या उरतात, देवघर उरतं, आठवणी उरतात, आणि उरतो तो एक प्रश्न, आपण खरंच जगलो आहोत का? कदाचित आपण जगत असतो पण अनेकदा जगणं पुढे ढकलत असतो. मुलं मोठी झाली की, नोकरी संपली की, घराचं कर्ज फेडलं की, थोडा वेळ मिळाला की, नंतर भेटू, नंतर बोलू, आणि मग तो नंतर कधी कधीच नाही होतो हे कळत सुद्धा नाही. म्हणून आयुष्य हा कदाचित एक चकवा आहे. आपण कायम काहीतरी मिळवण्यासाठी धावत राहतो आणि जे आपल्या जवळ असतं त्याची किंमत समजायला, ते हातातून निसटण्याची वेळ येईपर्यंत आपल्याला समजत नाही. मुलांना मोठं करताना आईबापांनी स्वतःला विसरू नये आणि मुलांनी मोठं होताना आईबापांना विसरू नये. आईबापांना नेहमी तुमचा वेळ, तुमची संपत्ती किंवा तुमची मोठी भेटवस्तू नको असते. कधी कधी त्यांना फक्त एवढंच हवं असतं, आई कशी आहेस, बाबा औषधं घेतलीत का, आज तुमच्यासोबत चहा घेऊया, चल जुन्या आठवणी काढूया. या छोट्या छोट्या वाक्यांमध्ये त्यांच्यासाठी संपूर्ण जग सामावलेलं असतं. कारण वय वाढतं तसं माणसाला वस्तूंची नाही सोबतीची भूक लागते. आणि एक दिवस आपल्यालाही कदाचित त्या शांत घरात बसून घड्याळाची टिकटिक ऐकावी लागेल. तेव्हा घरातल्या भिंतींना दोष देऊ नका, रिकाम्या खुर्च्यांना दोष देऊ नका, नशिबाला दोष देऊ नका. आज जे आपल्याजवळ आहेत त्यांच्यासाठी आजच थोडा वेळ काढा, आजच फोन करा, आजच भेटा, आजच मनापासून बोला. कारण प्रेम व्यक्त करण्यासाठी योग्य वेळ उद्या नसतोच, योग्य वेळ नेहमी आजच असते. आयुष्याच्या शेवटी आपल्यासोबत बँक बॅलन्स, पद, प्रसिद्धी, पुरस्कार, मोठं घर किंवा महागड्या वस्तू येणार नाहीत. सोबत राहतील काही चेहरे, काही आवाज, काही स्पर्श, काही आठवणी आणि काही हळवे क्षण, ज्यांच्यासाठी आपण मनात म्हणू, अरे हे अजून थोडं जगता आलं असतंच की. म्हणून आज घरात आईबाबा असतील तर त्यांच्याजवळ बसा, जोडीदार असेल तर त्याच्या हातात हात घ्या, मुलं जवळ असतील तर त्यांच्यासोबत हसा, मित्र असेल तर त्याला फोन करा आणि मनात कुणाबद्दल प्रेम असेल तर ते व्यक्त करा. कारण आयुष्य फार मोठं वाटतं पण खरं तर ते काही मोजक्या क्षणांचंच बनलेलं असतं. घरं म्हातारी होत नाहीत, घरं फक्त आठवणींची संग्रहालय बनतात. म्हातारी होतात ती माणसं आणि माणसं म्हातारी झाली की त्यांना भूतकाळात जगावं लागू नये. त्यांच्यासोबत वर्तमान जगणारी माणसं त्यांच्या जवळ असावीत. शेवटी संसार म्हणजे एकत्र राहणं नव्हे तर एकमेकांच्या आयुष्यात उपस्थित राहणं. आणि आयुष्य म्हणजे फक्त किती वर्ष जगलो हे नाही, तर त्या वर्षांमध्ये कुणाच्या डोळ्यात आपण आपलेपणाचे किती क्षण ठेवले हे महत्त्वाचं. म्हणून धावू नका इतकं की आपली माणसं मागे पडतील, कमावू नका इतकं की वेळच गमवाल, जपू नका इतकं की वापरायलाच विसराल, आणि प्रेम करू नका फक्त मनात, कधी कधी ते ओठांवर आणा, हातात हात घेऊन सांगा आणि उपस्थित राहून दाखवा. कारण शेवटी आयुष्य खरंच एक चकवा आहे. आपण समजतो आपण वेळ मिळाल्यावर जगू, पण आयुष्य मात्र शांतपणे म्हणत राहतं, वेळ मिळत नाही, वेळ काढावा लागतो. आणि कधीतरी शेवटच्या वळणावर उभं राहून मागे पाहताना जाणवतं, आपण शोधत होतो ते सुख कुठेतरी दूर नव्हतंच, ते तर आपल्या घराच्या अंगणातच होतं की. आईच्या आवाजात होतं, वडिलांच्या शांत नजरेत होतं, जोडीदाराच्या सोबतीत होतं, मुलांच्या हसण्यात होतं, मित्रांच्या गप्पात होतं आणि आपल्या हातात हात ठेवून चालणाऱ्या त्या माणसात होतं. फक्त आपणच ते उद्यावर ढकलत राहिलो. म्हणून आज जगूया, आज बोलूया, आज भेटूया, आज माफ करून टाकूया, आज प्रेम व्यक्त करूया. कारण उद्याची खात्री कुणाकडेच नाही, पण आजचा क्षण मात्र आपल्या हातात आहे, हो ना? आणि कदाचित आयुष्याचा सगळ्यात मोठा चकवा हाच आहे. आपण संपूर्ण आयुष्य कधीतरीच्या शोधात घालवतो आणि शेवटी कळतं, कधीतरी नावाचा दिवस कॅलेंडरवर कधीच नसतो, असतो तो फक्त आज. आजच्या आरजे कट्ट्यामध्ये इथेच थांबूया, पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग आरजे शुभांगी सोबत.
1: हाय, मी आहे आरजे विभूती आणि आपण ऐकत आहात रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
2: तर आता आपल्यासमोर प्राथमिक आश्रम शाळा राजदेरे.

आणि त्यांचे मित्र सांगतो तुम्हाला ढगे साहेब म्हणा

पारंपरिक जुनी कला आणि ही जुनी कला जर कोणाला लाभली असेल तर फक्त भरतीके समाज. बामणाकडे ही कला नाही, इतर लोकांकडे कला नाही, फक्त भटके समाजाकडे का? देवाला चिंता पहिली असेल की काय हे आपला भटका समाज, यांना घर नाही, वावर नाही, काहीच नाही, कुठला आधार नाही, हे उदरनिर्वाह कसा करतील, पोट कसं भरतील? म्हणून आम्हाला ही कला त्यांनी आपत करून दिली. म्हणून मित्र या कलेच्या माध्यमातून आम्ही पूर्ण महाराष्ट्रात फिरतोय. माझ्या मुंबई पुण्याला कार्यक्रम झाले, आपले आणि हे सर्व सहकार्य आपल्या ढगे साहेबांचं. आता या भटक्या समाजासाठी आणि कलाची आवड कोणाला होते, जे पण आमचे बेचाळीस झाली, आपले करांती वीर पण होऊन गेले, आपले उत्तमराव डॉक्टर, उत्तमराव डॉक्टर मोठ्या रंगेला राहणं त्यांचा डांगली गावाला जाणव डांगली त्या मालवणच्या पुढे बोला लीलाबाई आसवरी त्याला त्या बाईचं माया त्या नांदगाव सापवर याला राहत होते बघा त्या डांगली गावाला एक पण औषध 42 साला चळवळ चालली बघा त्या जळगाव जिल्ह्याला आणि धुळे जिल्ह्याला त्या काँग्रेसची सभा होती बघा धुळे जिल्ह्याला राजकारणाचा भाग शोक होता त्यांना राजकारणामध्ये दोघांनी भाग घेतला बोलणं कडे त्या ताईला सामा सामा तू घरा जाणारा आज मला जाणं आहे सभा पाहण्याला सभा होती त्या धुळे जिल्ह्याला आणि त्यावेळेस एवढं नवरा बायकोचा काही प्रेम नव्हतं मित्र त्यावेळेस बायका म्हणजे तिला सुद्धा काहीतरी पुढे चालून करायचं होत राजकारण बाई अशी तशी नव्हती बाई सारखी फायनल आणि तो जुनी मॅट्रिक महाराज तुम्ही मला सोडून चालले मी घर सांभाळायला राहू का तुम्ही जिकडे जा तिकडे मी येणार.

कार्यक्रमाला बोलवायचं म्हणलं तरी शाळेचे पैसे नसतात, कारण गाव गाड्यावर जाऊन पैसे गोळा करणारा
तर दोघी सुद्धा त्याची ही नसते, पण ती सगळी लोक त्याला काय आता आमची जागरूक झालेली आहे. आणि हे त्या टप्प्यामध्ये तुम्हाला खानदेशातला भटका कलाकार हा इतका जबरदस्त त्याचं सादरीकरण करताना आपल्याला दिसेल. बघा, लोककलेचं माध्यम घेऊन ठोक आख्यांसारखे तरुण पोर करोडो रुपये कमवत आहेत, पण गावगाड्यातली लोककला आधी त्याच ठिकाणी आली, त्यामुळं त्यांना तेवढ्याच दर्जाचा सन्मान प्राप्त करून देण्याचं काम आपण निश्चितपणे करणार आहोत. अनेक समाज बांधव आमचे मार्गदर्शक डॉक्टर लोहार सर असतील, सुरेशजी इंगळे, सुरेंद्रजी काळे साहेब या ठिकाणी आहेत, वैष्णव साहेब आहेत, चरदास वैष्णवजी, संजय लोंढू धुंगर धुंगर समाजाचे या ठिकाणी उपस्थित, चरणदासजी वैष्णव बैरागी समाजाचे तेही या ठिकाणी आलेले, सगळ्यांचं मनस्वी स्वागत. आपण आता या लोक कलाकारांचा जो सन्मान आहे त्या समाजाच्या समाज प्रतिनिधी म्हणून आपण या ठिकाणी करणार आहोत. तर आपल्या समोर एक लग्न तालुका एरंडोल येथील जे कलाकार अरुण भाऊ अशोक आणि ज्येष्ठ कलाकार भाऊराव निंबाजी, आता वयोमानाने होत नाहीये पण खूप का गावगाड्यात जाऊन त्यांनी जनजागृती केली, आता थोडासा आवाज आणि थकवा प्रचंड आलाय, पण त्यांचा वारसा आता त्यांची दोन्ही मुलं या ठिकाणी चालवत आहे. तर एक दोन तीन चार मिनिटांमध्ये आपलं सादरीकरण, चला सुरुवात करूया. अरुण

0: Tune in anywhere. Radio Man Bhavan 90.8 FM, always at the chain.
1: रसिका श्रोते हो नमस्कार. 90.8 मन भवन या एफएमच्या टीमकडून मी प्रिया सफळे तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करते. श्रोते हो, अवकाश कसं तारांगणाने लखलखतं अगदी तसंच काव्य अवकाशही अनेक नामवंत कवितेंच्या कवींच्या प्रतिभेनं चमचमतं. सादर करते आहे काव्य नक्षत्रातील हे दुसरं नक्षत्र. श्रोते हो, रसरशीत निसर्गभान जागविणारे, रानावनावर शब्दातीत प्रेम करणारे, लोकगीतातील छंद लय जपणारे, मातीशी हळुवार नातं जोडणारे, शेती हेच पहिलं प्रेम असं दिलखुलास सांगणारे, रानातल्या कविता या पहिल्याच संग्रहातील कवितांनी वाचकांच्या मनाला भुरळ पाडणारे. रसिक श्रोते हो, आपण ओळखलंच असेल या श्रेष्ठ कवी, गीतकार, शेतकरी, माजी आमदार पद्मश्री कृषीभूषण, वनश्री जनस्थान पुरस्कार, विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार, साहित्य अकादमी पुरस्कार आणि इतर पुरस्कारांनी सन्मानित असलेले ज्येष्ठ कवी ना धो महानोर. औरंगाबाद जिल्ह्यातील पळसखेड या गावात 16 सप्टेंबर 1942 रोजी त्यांचा जन्म झाला. शालेय शिक्षण त्या गावातच झालं आणि पुढचं शिक्षण जळगाव येथे घेतलं. गंगा वाहू दे, जगाला प्रेम अर्पावे, पावसाळी कविता, रान कविता, पानझड हे त्यांचे प्रसिद्ध कविता संग्रह. अजिंठा हे त्यांचं खंडकाव्य काव्य अत्यंत मुग्ध करणार आहे. यातील कथनशैली अप्रतिम आहे. गीतकार म्हणूनही मराठी चित्रपटसृष्टीत अनेक गीतांनी रसिकांची मनं त्यांनी जिंकली. एक होता विदूषक, जैत रे जैत, दोघी, मुक्ता, सर्जा या चित्रपटातील गीतं आजही रसिक तितकीच मन लावून ऐकतात, मंत्रमुग्ध होतात. रसिक हो, या शेतानं लढा लावला असा असा की सुख दुःखाला परस्परांशी हसलो रडलो, आता तर हा जीवच अवघा असा जखडला, मी त्याच्या हिरव्या बोलीचा शब्द जाहलो, मी त्याच्या हिरव्या बोलीचा शब्द जाहलो. काव्य नक्षत्र या कार्यक्रमात आज आपण रान कवी नाधो महानोर यांच्या कवितांचा आस्वाद घेणार आहोत. कविश्रेष्ठ नाधो महानोरांचा रानाशी असलेला भावनिक संबंध विलक्षण आहे. शेतरान हेच महानोरांच्या विसाव्याचं स्थान आहे. त्यांचं रानावर आणि रानाचं त्यांच्यावर अतूट प्रेम आहे. ते रानाशी हितगुज करतात, रानही त्यांना प्रतिसाद देतं. रानाच्या रूपातून, विभ्रमातून, रंगातून आणि नादातून रानाच्या संवेदना त्यांनी जाणल्या आहेत. रान हेच त्यांचं ध्यान, रान हाच साक्षात्कार, रान हाच प्राण, अशा रानातल्या कविता ऐकून आपलं मन हिरवगार होणारच ना. प्रत्येक शब्दातून रानाच्या सहवासात आनंदाला उधाण येतं आणि व्यथांचा विसर पडतो. नभ आणि भुई यांच्यातील भावसंबंध इतक्या सुरेख शब्दात मांडलाय की आपले डोळे भरून येतात, आपला जीव तिथंच गुंतून राहतो. नभानं भुईला दिलेलं दान पाहून महानवरांमधील कवी शब्दगंध उधळीत जातो. या नभाने या भुईला दान द्यावे, ह्या नभाने या भुईला दान द्यावे आणि या मातीतून चैतन्य गावे. कोणती पुण्य अशी येती फळाला, जोंधळ्याला चांदणे लखडून जावे, जोंधळ्याला चांदणे लखडून जावे. ह्या नभाने ह्या भुईला दान द्यावे आणि माझ्या पापणीला पूर यावे. पाहता ऋतुगंध कांती सांडलेली, पाखरांशी खेळ मी मांडून गावे, पाखरांशी खेळ मी मांडून गावे, या नभाने या भुईला

दान द्यावे, या नभाने या भुईला दान द्यावे. उगवत्या सूर्याजवळ ते प्रार्थना करतात, अंधारलेल्या जगाला प्रकाश देण्याची अळवणी करतात. सृष्टीचा कर्ता करविता सूर्यनारायण आहे आणि म्हणूनच कविश्रेष्ठ त्या सूर्यनारायणाला प्रार्थना करतात. सूर्यनारायणा नित्य नेमाने उगवा, अंधाराच्या दारी थोडा उजेड पाठवा. सूर्यनारायणा नित्य नेमाने उगवा, अंधाराच्या दारी थोडा उजेड पाठवा. मोडक्या घराच्या वृंदावनाशी सांजेला, मोडक्या घराच्या वृंदावनाशी सांजेला. दिव्याचा आधार जडो त्यांच्या संसाराला, दिव्याचा आधार जडो त्यांच्या संसाराला. ओंजळीनं भरू देगा, ओंजळीनं भरू देगा पाखरांच्या चोची. दुःखात पंखांना असो सावली मायेची, दुःखात पंखांना असो सावली मायेची. आबादानी हो शेत भरू दे दाण्यांचे, आबादानी हो शेत भरू दे दाण्यांचे. तुझ्या पालखीला शब्द बांधू तुकोबाचे, तुझ्या पालखीला शब्द बांधू तुकोबाचे. पहाटे लवकर उठून जात्यावर हळुवार आर्त ओवी गाणारी, संसार मुलं बाळं यांना सांभाळणारी, उन्हा पावसात शेतात राब राब राबणारी आई, कविश्रेष्ठ महानोरांचं आईप्रती असणारं प्रेम आपल्यालाच हळवं करून जातं. पीठ गळे जात्यातून तसं पाणी डोळ्यातून, पीठ गळे जात्यातून तसं पाणी डोळ्यातून. आई आई करपले हात तुझे भाकरी भाजून, शिळ्या भाकरीनं उभा माझ्या संसाराचा जीव, शिळ्या भाकरीनं उभा माझ्या संसाराचा जीव. तुझ्या ओवीच्या शब्दानं मला केलं चिरंजीव, तुझ्या ओवीच्या शब्दानं मला केलं चिरंजीव. आई आईच्या महाप्रवासास निघून जाण्यानं ते गंभीर होतात, त्यांचे हुंदके दाटतात आणि शब्द उमटतात. आईच्या दुःखाचं डोळाभर पाणी दाटली कहाणी आयुष्याची, आईच्या दुःखाचं डोळाभर पाणी दाटली कहाणी आयुष्याची. शेवटी मनीचे सांगणे राहिले हुंदक्यानी मुके पंचप्राण, हुंदक्यानी मुके पंचप्राण. गलबला सोसले सोडताना घर, माझे महाद्वार ओस झाले, माझे महाद्वार ओस झाले. आमूच्या संसारी घोटाळे न मन, आमूच्या संसारी घोटाळो न मन. तिथे तरी प्राण शांत राहो, तिथे तरी प्राण शांत राहो. जात्याच्या ओवीचा संपला वेदांत, जात्याच्या ओवीचा संपला वेदांत. देव्हाऱ्यात वात करपली, देव्हाऱ्यात वात करपली. रसिक श्रोते हो, उन्हाळा पावसाळा हिवाळा सृष्टीचा हा अजब सोहळा. रखरखत्या उन्हानं सारी सृष्टीच हैराण झालेली असते. शेतकरी आभाळाकडे व्याकुळ होऊन पाहत असतो. वेळेवर जर पाऊस बरसला नाही तर, दुष्काळ पडला तर, हे पांडुरंगा आमची हाक ऐक आणि वरुण राजा बरसू दे अशी आर्त साद कवी श्रीहरींकडे घालतायत. करपून गेले दुष्काळाने रान तसं माझं मन पांडुरंगा, करपून गेलं दुष्काळानं रान तसं माझं मन पांडुरंगा. वर्षा पाठोपाठ नाही पाण कळा, साव त्याचा मळा ऊस झाला. शेती माऊलीची गेली सारी रया, शेती माऊलीची गेली सारी रया. सोयऱ्यांची माया ओसरली, दुष्काळानं केली संसाराची थट्टा. आयुष्याला बट्टा लाग लागा, कोण त्या गोष्टींची केली ना कसूर. तरी जन्मभर दुःख यावे, तिंड्या पताकांनी

0: मधुमली पंढरी तरी मी श्रीहरी कासा विस, दिंड्या पताकांनी दुमधुमली पंढरी तरी मी श्रीहरी कासा विस। बरसू दे नव सृष्टीचा सोहळा, कुणब्यांचा मळा उभा राहो, कुणब्यांचा मळा उभा राहो। श्रोते हो, आणि तो पाऊस येणार हे समजतात किती सुरेख काव्य पंक्ती अलगद शब्दबद्ध होतात। ओले चिंब संबंध नसातून पेटल रान, रात झडीचा पाऊस पाऊस भिजल गान, पक्षांचे लक्ष थवे गगनाला पंख नवे, वाऱ्यावर गंध वार भरलेले ओचे झाडातून लद बदले, बहर कांचनाचे घन वाजत गाजत ये थेंब अमृताचे, घन वाजत गाजत ये थेंब अमृताचे। नाधो महानोरांच्या कितीतरी पावसाच्या कवितांनी आपलं मन नक्कीच चिंब चिंब भिजत। चिंब झाली पावसान दूर रान, गर्दशी ओली निळाई डोंगरान। चिंब पावसान रान झालं आबादानी, हे गीत तर आपल्याला किती आवडतं हे सांगायलाच नको। महानोरांच्या छोट्या छोट्या कवितेतूनही कधी निसर्ग डोकावतो, कधी जीवनाचा अर्थ गवसतो। सुख दुःख इतक्या अर्थपूर्ण शब्दात त्यांनी मांडलंय की त्या चार ओळीतही गहन अर्थ लपलाय हे आपल्याला उमगतं। दुःख दे अवकाश व्यापी नेत्र माझे, बुबुळे जळलीत जळले चंद्र माझे। दुःख दे अवकाश व्यापी नेत्र माझे, बुबुळे जळलीत जळले चंद्र माझे। ना आता उरला कशाला खेद चित्ती, नग्न भटक्या काफिराला शाप दे। ना आता उरला कशाला खेद चित्ती, नग्न भटक्या काफिराला शाप दे। ही आणखीन एक चारोळी। रुजे दाणा दाणा ज्येष्ठाचा महिना, पाखरांचे पंख आम्हा आभाळ पुरेना, आम्हा आभाळ पुरेना। मृगाचे आभाळ उतरले डोळा, मोरपंखी लढा मोरपंखी लढा। झाडांच्या सावल्या डोळ्यांचे पक्षीही कवितेतून किती सुरेख गुज साधतात। झाडांच्या सावल्या पाण्यात उतरतात, झाडांच्या सावल्या पाण्यात उतरतात उन्हाच्या पारी। वैधळ्या डोळ्यांचे पक्षी चुकारतात कडे कपारी, वैधळ्या डोळ्यांचे पक्षी चुकारतात कडे कपारी। सरळ दळण ओवी अडली जात्यात, उभ्या जन्माचा उमाळा कळ सोसून डोळ्यात, कळ सोसून डोळ्यात। किती गूढ अर्थ दडला या ओळीमध्ये। केशर भिजली पिवळी उन्हे झाडावर, सांडून गेली पाण्यावर ज्वारी मधल्या पिंगट पिवळ्या पानावर, पोपटी पक्षांच्या पंखावर भिर भिर। भिरकत गेलेली आभाळवर, पोपटी पक्षांच्या पंखावर भिर भिर, भिरकत गेलेली आभाळवर। किती सुरेख वर्णन, किती सुरेख कल्पना केली आहे उन्हाची। ते ऊन कसं भिरभिरत पुन्हा आभाळात जातं। निसर्गाच्या रानाच्या कविता जसं मन हिरव्यागार करतात, अगदी तसंच आपल्या महाराष्ट्र राज्याबद्दल हे राज्य आदर्श व्हावं त्याची तळमळ ही शब्दातून अत्यंत सुरेखपणे महानोरांनी व्यक्त केली आहे। महाराष्ट्र दिन या कवितेतून। महाराष्ट्र धर्म जागो व्हा शूरवीर सच्चे, हे राष्ट्र बांधण्याला आधार माणसांचे। महाराष्ट्र धर्म जागो व्हा शूरवीर सच्चे, हे राष्ट्र बांधण्याला आधार माणसांचे। हे थोर ग्रंथ ज्यांचे आयुष्य वाचताना, त्यांचे विचार गोष्टी हे राज्य बांधताना, त्यांचे विचार गोष्टी हे राज्य बांधताना। आदर्श राज्य व्हावे आदर्श माणसांचे, आदर्श राज्य व्हावे आदर्श माणसांचे। चारित्र्यशील वाढो या थोर संस्कृतीचे, ह्या थोर संस्कृतीचे। रयतेस आपले ना वाटे ना कोणी वाली, रयतेस आपले ना वाटे ना कोणी वाली, कवळून घ्या तयांना विश्वास पांघरोनी, विश्वास पांघरोनी। अश्रूस दुर्बलांच्या हे राज्य हो सुखाचे, अश्रूस दुर्बलांच्या हे राज्य हो सुखाचे, जोडा सवंगडी जे प्राणापरी जीवाचे, जोडा सवंगडी जे प्राणापरी जीवाचे। तिमिरातून तेजाकडे घेऊन जाणारा ज्ञान मार्ग, ज्यांनी सर्वसामान्यांना दाखवला आध्यात्मिक समतेवर आधारलेल्या वारकरी संप्रदायाचा, ज्यांनी प्रारंभ केला आणि सर्व संतांची माऊली झाले, रसाळ भाषेतील भावार्थ दीपिका ग्रंथ वयाच्या 16व्या वर्षी लिहिला, विश्वकल्याणासाठी पसायदान मागितलं परमेश्वराकडं, अशा ज्ञान माऊलीनं समाधी घेतली। त्या ज्ञान माऊलीच्या समाधीस्थ होण्यास जाताना अत्यंत भावपूर्ण शब्दात महानोरांनी एक सुरेख काव्य गुंफलंय, ऐकूया। थांबली पालखी, थांबली पालखी थोडासा विसावा, पिंपळाशी दिवा थरथरला। थांबली पालखी थोडासा विसावा, पिंपळाशी दिवा थरथरला। वेटाळे समाधी उचले ना माथा, वेटाळे समाधी उचले ना माथा, तूच आम्हा गाता ज्ञान राजा। पिंपळ पानांशी मंद सळसळ, पिंपळ पानांशी मंद सळसळ, काळ जात कळ सोसवेना, काळ जात कळ सोसवेना। व्याकुळ डोळ्यांची पंखडली दृष्टी, अंधारली सृष्टी गाभाऱ्यात, अंधारली सृष्टी गाभाऱ्यात। क्षणार्धात दिव्य उजळली रात, चौथाऱ्यात आर्त शब्द ओले। क्षणार्धात दिव्य उजळली रात, चौथऱ्यात आर्त शब्द ओले। अमृताचे शब्द लिंपून विश्वाला, अमृताचे शब्द लिंपून विश्वाला, कुठे तू निघाला देवराया, कुठे तू निघाला देवराया। मंदिरात नुसते देह सजीव, मंदिरात नुसते देह सजीव, तुझे पंचप्राण दिगंधात, तुझे पंचप्राण दिगंधात। रसिक श्रोते हो, ग्रामीण राणा फुलांच्या निसर्ग कविता मराठीत रुजवण्याचा महानोरांचा खूप मोठा वाटा आहे। शेतीविषयी निष्ठा, ग्रामीण लोकांबद्दल आस्था, अनेक पुरस्कार मिळूनही फाटकी ही झोपडी काळीच माझे, असं घराचं वर्णन करताना अनेक मराठी सारस्वतांच्या दरबारातील मान्यवर त्यांच्या झोपडीत येत तेव्हा आनंदित होत। शेती माती निसर्ग संस्कृतीसाठी कटिबद्ध असणारा साहित्यिक, शेतीत शब्द पेरून कवितांचं पीक घेणारा या महान रान कवीची 3 ऑगस्ट 2023 रोजी प्राणज्योत मालवली। शब्दांचा हा खेळ मांडिला तुझ्या कृपेने ईश्वरा, आम्हा शक्ती दे शब्द शारदे, झांज डफावरी स्वर गहिरा, झांज डफावरी स्वर गहिरा। अशा या शब्द कवीस, रान कवीस शत शत नमन। मीच माझा एक कल्ली एकटा चालीत गेलो, आड वाटेन पिसाटाच्या परी बेहोश झालो, ना कुठे आधार आणिक ना गतीला अंत होता, मात्र पायीच्या बळाला जागता आवेग होता। नाक्षिती होती कशाची मी मला उधळीत गेलो, अन धुळीच्या लक्तरांची लाज गुंडाळून आलो, अन धुळीच्या लक्तरांची लाज गुंडाळून आलो। मज कळेना चालताना दुःख कैसे फूल झाले, मज कळेना चालताना दुःख कैसे फूल झाले, अनकुणाचे दिव्य आशीर्वाद मज घेऊन आले, अनकुणाचे दिव्य आशीर्वाद मज घेऊन आले। अक्षरे चुरगळता मी अमृताचे कुंभ प्यालो, अक्षर चुरगाळिता मी अमृताचे कुंभ प्यालो, अन उद्याच्या जीवनाची सांगता घेऊन आलो, अक्षर चुरगाळिता मी अमृताचे कुंभ प्यालो, अन उद्याच्या जीवनाची सांगता घेऊन आलो, सांगता घेऊन आलो. धन्यवाद.
1: हाय, मी आरजे स्वरा. आपण ट्यून केले रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
2: रसिक श्रोते हो नमस्कार, मी शालिनी केचे आपणा सर्व रसिकांचं मनपूर्वक स्वागत करतीये. मैत्रिणींनो, आज आपण बिनपटाची चौकट या इंदुमती जोंधळे लिखित आत्मकथनाचा 10वा भाग ऐकणार आहोत. नाते रक्ताचे असते, नाते प्रेमाचे असते. रक्ताचे नाते खरं ते तुटतच नसते, पण प्रेमाचे नाते मात्र निरंतर जपायचे असते. श्रोते हो, इंदुमती जोंधळे लिखित बिनपटाची चौकट या आत्मकथनाचं क्रमशः वाचन ऐकत असताना लेखिकेला रक्ताच्या नात्यापेक्षा प्रेमाच्या जिव्हाळ्याच्या नात्यांनीच अधिक समृद्ध केलं आणि लेखिकेनंही त्याच पद्धतीनं ही नाती निरंतर जपली. आणि हे सर्वात महत्वाचं, श्रोते हो, या आत्मकथनाच्या 9व्या भागामध्ये लेखिकेला बोर्डिंगमध्ये असताना अनेक प्रेमाची जिव्हाळ्याची नामवंत साहित्यिक लेखक तसेच संस्मरणीय अशा महान व्यक्तिमत्वांचा सहवास लाभला की ज्यामुळे लेखिकेला आपलं आयुष्य अनेक संकट येऊनही सुखानं आनंदानं जगता आलं. आणि आता पुढे ऐकूयात याच आत्मकथनाच्या क्रमशः वाचनाचा 10वा भाग.
3: अनाथांच्या संघर्षाचं सहज सोपं चित्रण बिनपटाची चौकट. मानवतेचा गहिवरून टाकणारा स्पर्श बिनपटाची चौकट. लेखन इंदुमती जोंधळे. वाचन स्वर सीमा मोघे. निर्मिती आणि सादरकर्त्या शालिनी केचे. बिनपटाची चौकट.
4: छात्रालयातलं माझं शेवटचं वर्ष होतं. त्यावेळी 11वीला मॅट्रिक होती. आम्ही त्यावर्षी 11वीला 11 जणी होतो. छात्रालयात सगळ्यात मोठी संख्या प्रथमच मॅट्रिकची परीक्षा देणार होती. या अगोदर जास्तीत जास्त 5-6 मुली परीक्षा द्यायला असत, पैकी 2-4 तरी नापास होत, पण आम्ही 11ही जणींनी पक्का निश्चय करून छात्रालयाचा निकाल 100% लावायचा असं ठरवलं होतं. अगदी जीव तोडून अभ्यास करत होतो. नव्या इमारतीच्या आतल्या मोठ्या दरवाजावर मोठं घड्याळ लावलं होतं. त्या घड्याळावर मोठा बल्ब सुद्धा होता. त्या अगोदर छात्रालयाला घड्याळच नव्हतं. या नवीन घड्याळ्याचे टोल सुद्धा पडायचे, त्याचं अप्रूप वाटायचं. त्या अगोदर असलं घड्याळ कधी पाहिलंच नव्हतं ना. छात्रालयाला ते घड्याळ कुणीतरी भेट म्हणून दिलं होतं. आम्हाला वाटायचं आमच्या मॅट्रिकच्या मुलींच्या अभ्यासासाठीच दिलंय म्हणून. खालच्या वर्गातल्या कोणत्याही मुलींना आम्ही त्या घड्याळ्याच्या खाली अभ्यासाला बसू सुद्धा देत नव्हतो. सायंकाळची जेवढं आटपली की पटकन आपापलं दप्तर घेऊन भराभर तिथे जमा होत असो. आम्ही सगळ्यात मोठ्या मुली, काय बिषाद आम्हाला कोणी लहान मुली उठवतील तर. 11ही जणी अभ्यासाला लागलो की सगळं चिडी चीप. सगळ्यांनी आपापला अभ्यास करायचा, आम्ही घड्याळाखाली, बाकी सगळ्या पोरी आपापल्या खोलीच्या व्हरांड्यात, मधल्या चौकात किंवा जिथं लाईट असेल तिथं अभ्यासाला बसलेल्या असायच्या. 10:30-11 सुमाराला सगळ्या जणी दिवे मालवून आपापल्या खोलीत झोपायला गेलेल्या असायच्या. सगळीकडे एकदम शांतता. बाईंच्याही खोलीतला दिवा बंद. बाई पण आमच्या बोर्डिंगच्या 1 नंबरच्या खोलीत, म्हणजे ऑफिसच्या खोलीत, एक पलंग टाकून झोपलेल्या असायच्या. लहानपणी गोष्टीतली राजकन्या राजवाड्यातल्या भव्य पलंगावर गादीवर झोपलेली असायची ना, तशा बाई वाटायच्या. सुंदर मच्छरदाणी, चोहोबाजूला दासदासी मोरपिसांनी वारा घालतायत. राजकन्या नसल्या तरी त्या महाराणीसारख्या वाटायच्या. आम्ही मुली त्यांच्या अवतीभोवती घोटाळत असू. त्यांच्या बाजूला 1-2 मुली आपापले बिछाने घेऊन झोपायला येत. काकांच्या खोलीला लागून, म्हणजे बोर्डिंगातून कुलूप लावून घेतलेलं असे. काका तर 9-9:30 झोपी जात, पहाटे 4 उठत. कोर्ट कमिटेड मुलींमध्ये मी आणि गिरीजा दोघींमध्ये पुस्तकांचा एकच संच होता. मला ज्यावेळी इंग्रजी किंवा मराठी विषयाचा अभ्यास करायचा असेल, नेमका त्याच वेळेला तिलाही त्याच विषयाचा अभ्यास करायचा असायचा. मग आम्हा दोघीत भांडण व्हायची, मग बोलणी खावी लागायची, शिक्षा. गिरीजा काही कधी आपला हेका सोडायची नाही. शिक्षेच्या भीतीपायी मग मीच आपली माघार घ्यायची, तिला हवं ते पुस्तक देऊन टाकायचं. पण आम्ही रात्री 11 जणी ज्यावेळी अभ्यासाला बसत असायचो ना, त्यावेळी मात्र एक जणू सगळ्यांची अलिखित गटप्रमुख म्हणून मी अभ्यास घ्यायची. एक विषय एक दिवस घ्यायचा, एकेका धड्यातली मध्यवर्ती कल्पना सांगायची, तोंडी प्रश्नोत्तर व्हायची, गाळलेल्या जागा, म्हणी, वाक्प्रचार, अभ्यासातल्या अनेक खुबी, खाणाखुणा पटकन लक्षात येतील अशा कल्पना मी सगळ्यांना सांगत असे. त्यामुळे झालं काय, माझा अभ्यास पक्का होत गेला. दुसऱ्याला जे येत नसेल ते आपण पुन्हा पुन्हा समजावून सांगितलं की आपण त्यात अधिक पक्के होतो हे त्यावेळी कधी कळलं नाही, आज कळतंय. असाच एक एक महिना संपत होता, शाळेतला अभ्यासक्रम पूर्ण होत होता. एके दिवशी कुणाच्याही ध्यानी मनी नसताना सगळ्या मुली झोपी गेल्यावर बोर्डिंगात चोरी झाली. छात्रालयाच्या 50-60 वर्षाच्या काळात कधीही काही अगदी सुतळीचा तोडा सुद्धा केला नव्हता, पण त्या रात्री चोरी झाली. चौकात एक भला मोठा पितळी पाण्याचा पिंप ठेवला होता. 4 नंबरच्या खोलीला आणि स्वयंपाक खोलीला लागून तो मुद्दाम ठेवलेला असायचा. स्वयंपाकाच्या पाळीच्या मुलींना तो पिंप पाणी भरायला सोपा जावा म्हणून तिथे ठेवायचो. त्याला लागून तसाच मोठा बिनतोटीचा तांब्याचा पिंप होता. हे दोन्ही पिंप चोरांनी नेले, तसंच आमचं सगळ्यांचं आवडतं भिंतीवरचं घड्याळ. नव्या इमारतीतले सगळ्या खोल्यांमधले ट्यूबलाईट्स आणि वरच्या खोल्यांमधलं काही सामान चोरीला गेलं. तसं 2-1 हजारांचं नुकसान झालं, पण आम्हा मुलींच्या मनात चोराची भीती बसली. खरं तर मला बोर्डिंगात कधीच भीती वाटली नाही. रात्री अपरात्री कुठल्याही मुलीला बाहेर जायचं झालं तर त्या मला घेऊन बाहेर जात. छात्रालयातल्या त्या 10-11 वर्षाच्या काळातला कोपरा न कोपरा माझ्या परिचयाचा झाला होता. आपलं घर का कधी कुणाला परकं असतं, तसंच ते छात्रालय, ते मला कधी परकं वाटलंच नाही. चोरीनंतर मात्र मनात थोडीशी भीती वाटायला लागली होती. लहान लहान मुली तर आपापल्या खोलीत एकमेकींना घट्ट चिकटून झोपत, स्वयंपाकाच्या सरुबाई तर मुलखाच्या भित्र्या. कुठे जरा काही खुट्ट झालं की अग वया वया वया वया चोर आला गो पोरीनो इंदे, आपण तर घाबरायच्याच, पण त्यांच्याबरोबर ज्या मुली झोपत त्यांनाही घाबरून सोडायच्या. पोरी बिचाऱ्या आपापल्या अंथरुणात पांघरून घेऊन जीव मुठीत धरून झोपायच्या. पूर्ण छात्रालयात भीतीचं वातावरण झालं होतं. त्यात आमच्या 11वीच्या परीक्षा जवळ आलेल्या, घड्याळ चोरीला गेलेलं, वीज नव्हती, अभ्यासाचा मूडही नव्हता. मग शारदाबाईंनी एक शक्कल लढवली. त्यांनी आम्हा 11वीच्या 5-6 जणींना त्यांच्या खोली झोपायला, अभ्यासाला, चोरावर नजर ठेवायला बोलवलं. झालं, आमची एकेकीची टेहणी करायची पाळी सुरू झाली. चौकाला लागून असणाऱ्या खोलीला एक खिडकी होती. खोलीत आतल्या बाजूला खिडकीजवळ एक पलंग टाकलेला होता. त्यावर आम्ही दोघी जणींनी बसायचं, दोघींनी पहारा द्यायचा, दोघींनी झोप काढायची. 2 तासांनी त्यांना उठवायचं, मग आम्ही 2 तास झोप घ्यायचो. झोप कसली, सगळं लक्ष चोरांवर. म्हणजे त्याचं असं की आम्ही ज्या खिडकीच्या आतून बसायचो ती खिडकी अर्धवट उघडी ठेवायची. बाहेरून पाहणाऱ्याला ती बंद आहे असंच वाटायचं. आतल्या माणसाला नव्या इमारतीच्या 2 टोकापर्यंतचे संडासचे पाईप सुद्धा दिसायचे. त्या पाईपवरूनच तर चोर आत येऊन चोरी करून गेले होते ना. आम्ही दोघी दोघी एकमेकींना अगदी खेटून त्या किलकिल्या फटीतून दूरवर एकटक पाहत राहायचो, डोळे ताणून ताणून पाहायचो. डोळ्यातून पाणी यायचं, डोळ्यांची आग आग व्हायची, झोपही आलेली असायची. पण इकडं बाई, तिकडं स्वयंपाकीण सुरू आजी, दोन तीन पोरींना झोपलेल्या पाहून आपणही झोपाव असं वाटायचं. पण छे, बाईंचा धाक कसला होता. मधूनच एखादा शब्द त्या बोलल्या की आम्ही जाग्या असलो तरी खडबडून उठून उभ्या राहत असू. दिवसभर शाळेत जादा वर्ग, अभ्यास, बोर्डिंगची नेमून दिलेली कामं चुकत नव्हतीच. त्या चोरांवर लक्ष ठेवण्याचं काम बाहेर वॉचमन सतत जागता पहारा देत होता आणि आम्ही आत. अभ्यास तर पार बोंबलला होता. अख्ख्या छात्रालयात पोरींच्या मनात या चोरांनी घोर केलं होतं. कुठं थोडं जरी खुट्ट वाजलं की पोरी चोर चोर म्हणून दार उघडून चौकात पळत सुटायच्या. लहान लहान पोरी तर रडतच फटकल मांडून म्हणायच्या, आमा आमा मला पोराचा लय भाव वाटतय, मला मला गावाकडून तुम सोडा, मला माझ्या गावाकडे मार. जोर जोरात भोंगा सुरू व्हायचा. तो ऐकला की शारदाबाई हातात काठी घेऊन बाहेर यायच्या, म्हणायच्या, कुणाला भ्याव वाटतय गा, हा कुणाला भ्याव वाटतय, वय घराकडे जायचं, घराकडे जायचं तुला, चल उठ उठ, घे तुझी पेटी, चालायला लाग, चल चालायला लाग बघू आधी, मोठी आली तर अभ्यास कराया, चल म्हणते ना वा. शारदाबाईंचा हा अवतार पाहिला की सगळ्या पोरी चिडी चुप, जिकडे तिकडे गप्प गार शांत. पुन्हा आमची ड्युटी पहिलेशी सुरू. त्या पाईपकडे पाहून पाहून थोडी जरी कसली सावली हल्ली तरी त्यावरून चोरच आत येतोय असा भासवायचा. श्वास रोखून कोंडून जीव एकवटून तो पुढे येतो का, अख्खी दिसतोय का, किती तरी वेळ टक लावायचो. म्हणजे कुणी नाही दिसायचं. पाईपवर झाडाच्या सावल्या हलायच्या. त्या पाईपला सावलीला आम्ही चोर समजत होतो. मनी वसे ते स्वप्नी दिसे म्हणतात ना, पण आम्हाला जागेपणी चोर दिसत असत. चोरी झाल्यावर पोलीस चौकीत रीसर नोंद वगैरे झाली होती, तपास चक्र जोरात सुरू होती. खरं तर आता छात्रालयात चोरी करायला काय होतं, पण आमच्या बाईंना त्या चोराला पकडायचं होतं. तो त्याच संडासच्या पाईपवरून आत येणार हे त्यांना जणू पक्क कळलं होतं. आणि आता तो चुकून जरी पुन्हा असा आत आला की आम्ही 70-80 पोरी त्याच्यावर अशा तुटून पडणार होतो की त्याचं हाड तरी जागेवर राहिलं असतं की नाही कोण जाणे. दिवसभर एक एक जणी चोराला पकडायचा आराखडा मनात तयार करायचा. चोर आले की कसं धरायचं, कशाने मारायचं, कुठं बांधायचं, कसं बांधायचं, अगदी सगळं सगळं ठरलं होतं. आणि मग आमच्या ताई त्याला कशा पोलिसांच्या ताब्यात देणार याच चित्र डोळ्यापुढे उभं राहायचं. रात्र झाली की दिवसभराचे आराखडे पार कोलमडून पडायचे. शेवटपर्यंत आम्हाला चोर काही सापडलेच नाही. त्या दरम्यान अभ्यास मात्र खूप बुडाला. 12व्या की 15व्या दिवशी मुद्देमालासह चोर सापडले. आमच्या सर्व चोरी गेलेल्या वस्तू घड्याळासह परत मिळाल्या. आमची नाईट ड्युटी संपली. पुन्हा ते घड्याळ, तो लाईट आणि आम्ही 11 जणी. पुन्हा राहाट गडग सुरू झालं. परीक्षा दिली. आम्ही सगळ्या जणी पास झालो. आमच्या अडाणी सरुबाईनाही ते कळलं होतं. मया सामद्या पोरी पास झाल्या ग बाय, लय बेस झालं र देवा, मया घरानं देवानं ऐकलं, समध्या पोरी पास केल्या त्यानं नवा, देई आंबा माय, देई आंबा माय, तुला किलूभर पेड दिन बर का, किलूभर पेड दिन, जय आंबा बाय.
2: श्रोते हो, इंदुमती जोंधळे लिखित बिनपटाची चौकट या आत्मकथनाच्या क्रमशः वाचनाचा 10वा भाग आपण ऐकलात. वाचनस्वर सीमा मोघे यांचा, निर्मिती आणि सादरकर्त्या शालिनी केचे.
1: ट्यून इन एनीवेअर, रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज एट टचिंग. श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकताय रेडिओ मन भवन 90.8 FM. मी आहे आरजे शुभांगी आणि आजच्या विशेष मुलाखतीमध्ये आपलं स्वागत आहे. आपल्या सोबत आज आहेत जळगाव येथील
5: प्रगती विद्या मंदिरचे शिक्षक जे कृतीयुक्त शिक्षण देणारे मनोज जी भालेराव सर, खास विशेष महत्वाची बाब म्हणजे वाचन संस्कृती वृद्धिंगत व्हावी म्हणून विशेष प्रयत्न ते करत असतात. आजकालच्या डिजिटल युगामध्ये विद्यार्थ्यांमध्ये लोप पावत चाललेली वाचन संस्कृती ती कशी वाढवता येईल आणि त्याचा प्रचार आणि प्रसार कसा करता येईल यासाठीच त्यांचा सतत प्रयत्न असतो. तर आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत, मनोज भालेराव सर यांच्याशी. चला तर मग त्यांच्या अनुभवातूनच, त्यांच्याकडनंच जाणून घेऊया त्यांचा इथपर्यंतचा प्रवास.
6: तुम्ही ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM आरजे शुभांगी सोबत, ऑलवेज हार्ट टचिंग.
5: भालेराव सर 16 वर्षापासून प्रगती विद्या मंदिर इथं कार्यरत आहेत. कृतीयुक्त आणि स्वानुभवातून शिक्षण देणं हे त्यांचं खरं वैशिष्ट्य आहे आणि तसंच विद्यार्थ्यांसाठी बालमित्र वाचनालयाची सुरुवात सुद्धा त्यांनी आपल्या शाळेत केलेली आहे. सर नमस्कार.
7: नमस्कार मॅडम.
5: तुमचं आमच्या रेडिओ मनभावांच्या स्टुडिओमध्ये हार्दिक स्वागत.
7: धन्यवाद मॅडम.
5: सर मला सांगा ना, सर्वप्रथम तुमच्या बालपणाविषयी, तुमचं बालपण कुठे गेलं आणि कशी सुरुवात झाली सगळी?
7: मॅडम माझं जे बालपण आहे ते खेड्यातच झालेलं आहे. अंतुर्ली या गावामध्ये 12वी पर्यंतचं शिक्षण घेतलं. त्यानंतरचा जो प्रवास आहे, मी डीएडला तालुका शहादा म्हसावत गावी डीएड केलं आणि त्यानंतर मी 2009 प्रगती विद्या मंदिर या शाळेमध्ये उपशिक्षक म्हणून रुजू झालो.
5: अरे वा, छानच. तर मग कृतीयुक्त शिक्षण म्हणजे नेमकं तुमची ही संकल्पना कशी आहे त्याबद्दल सांगा ना.
7: मॅडम मला शाळेमध्ये 16 वर्ष झाली.
5: बर.
7: त्यामध्ये माझ्याकडे शिकवण्यासाठी विज्ञान विषय आहे. तर मॅडम विज्ञान हा जो विषय आहे तो वाचनाचा नाहीये, तो अनुभवण्याचा आहे.
5: बरोबर. प्रॅक्टिकल नॉलेज असलं,
7: नॉलेज तुम्हाला विद्यार्थ्यांना द्यावं लागेल. कारण की विज्ञान असं म्हणते की तुम्ही मला वाचू शकत नाही, ते तुम्ही दाखवा मला प्रॅक्टिकली.
5: बरोबर.
7: आणि माझं उद्दिष्ट असंच आहे की माझा जो विद्यार्थी आहे, जो विज्ञान शिकणारा आहे, तो त्याचं विज्ञान शिकल्यानंतर त्याने असंच म्हणायला पाहिजे की माझ्या शिक्षकांनी मला हे जे विज्ञान आहे ते शिकवलं नाही तर दाखवलं आहे, असा पद्धतीचा माझा आहे एक उद्दिष्ट आहे. आणि मॅडम कृतीयुक्त जे शिक्षण आहे, आता आपण बघतो आजची जी पिढी आहे ती, आपण आता 21व्या 22व्या शतकामध्ये आहोत, तर ही जी पिढी आपल्यासारखी नाहीये. हे जे शिक्षण आहे त्या आधी सारखं पण राहिलेलं नाही. जी पारंपरिक पद्धत आहे की आतापर्यंत आपण बघत होतो का, आधी काय होतं की गुरुचं स्थान वरती, त्यानंतर विद्यार्थ्याचं स्थान खाली, अशा पद्धतीची गुरुकुल पद्धती चालली. त्यानंतरची पद्धती अशी आली का शिक्षक आणि विद्यार्थी समान
5: समान.
7: पण आजची ही जी शिक्षण पद्धती आहे ती फक्त सांगते की तुम्ही बोलू नका, विद्यार्थ्यांना बोलतं करा आणि तुम्ही फक्त मार्गदर्शकाची भूमिका पार पाडा. मग आम्ही जर मार्गदर्शक आहोत तर आम्हाला त्यांना स्पष्टीकरण देताना त्यांना स्वानुभव देणं फार गरजेचं आहे.
5: बरोबर.
7: त्यांच्या हातून कृती घडतील. तुम्हाला माहिती, एखादी जर आपण प्रॅक्टिकली काही गोष्ट केली तर ते आपण विसरत नाही. तुम्ही बघा, आपण जर छोटंसं उदाहरण घेतलं, फोर व्हीलर चालवून आपण काही त्यावरती पुस्तक वाचलेलं नाहीत, आपण डायरेक्ट प्रॅक्टिकली शिकलो. तुम्हाला आता किती वर्ष आले, मध्ये गॅप पडला तर तुम्ही ते जे ड्रायव्हिंग आहे ती तुम्ही
5: विसरणार नाही.
7: कारण प्रॅक्टिकल हे जे नॉलेज आहे ते जास्त इफेक्टिव्ह आहे.
5: अगदीच बरोबर.
7: त्यामुळे विद्यार्थ्यांना आजपासूनच जर आपण कृतीयुक्त शिक्षण दिलं तर त्यांच्या ज्ञानाची भर पडणार आहे, म्हणजे चिरंतकाळ राहणार आहे, ती विसरू शकणार नाही.
5: बरोबर.
7: आणि ही जी आजची पिढी आहे यांना फास्ट मिळणाऱ्या गोष्टी फार पाहिजे,
5: इन्स्टंट त्यांना सगळं हवं असतं.
7: कारण हे जे डिजिटल युग आहे आणि हा जो मोबाईल आहे, खर तर ह्या मोबाईलमुळे आपण म्हणतोय की फायदे पूर आहे, पण असे पण काही नुकसान आहे की ते आपल्याला आज दिसत नाहीये.
5: बरोबर.
7: ती आपली पिढी थोडी थोडी करून नष्ट करतात आहे, त्यांची विचारशक्ती नष्ट करतात आहे, पण आज आपल्याला ते दिसत नाहीये. भविष्यात याचं आपल्याला काही ना काही थोड्या प्रमाणात नुकसान होणारच आहे.
5: बरोबर बरोबर.
7: तर विद्यार्थ्यांना कृतीयुक्त शिक्षण हे देणं आजच्या काळाची गरज आहे.
5: खरंय खरंय.
6: तुम्ही ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM आरजे शुभांगी सोबत, ऑलवेज हार्ट टचिंग.
5: सर विद्यार्थ्यांना शाळेत वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी तुम्ही कुठले प्रयत्न केले गेलेले आहेत आजपर्यंत शाळेत तुमच्याकडे?
7: मॅडम 2019 नंतर असा काळ आला का, कोरोनामुळे काय झालं की शाळा बंद झाल्या.
5: हो.
7: शाळा बंद झाल्यामुळे आम्ही शिक्षक सुद्धा हतबल झालो की आता विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण कसं पोहोचावा. ऑनलाईन जरी आम्ही पोहोचत होतो, पण जे शाळेमध्ये ज्या गोष्टी घडतात त्या गोष्टी ऑनलाईन घडत नाही. किती आपण म्हटलं की नाही आम्ही ऑनलाईनला घेतलं तसं घेतलं, नाही, सर्व खोट्या गोष्टी आहे. त्यांना तुम्हाला प्रॉपर शिकवणं फार गरजेचं आहे. आणि त्या काळात काय आलं मॅडम की त्या विद्यार्थी 2 वर्ष मागे पडला.
5: हो बरोबर.
7: त्याची जरी म्हणजे तो जरी फिजिकली वाढत होता पण तो मेंटली काय तो त्याची वाढ झाली, त्याचं वाचन त्यावेळेस झालं नाही. आणि मग आज आपल्याला असं दिसते का विद्यार्थी जेव्हा स्पेलिंग लिहितो तेव्हा त्याला त्या स्पेलिंगचं प्रोनाऊन्सिएशन येत नाही, उच्चार येत नाही. त्यानंतर अल्फाबेटिकल जर तो लिहायला लागला तर मध्येच एखादं स्मॉल लेटरचा शब्द लिहितो, त्याला हे माहित नाही की एखादं मूळ नाव आहे ते अल्फाबेटिकलने सुरू व्हायला पाहिजे.
5: बरोबर.
7: ही जी कमतरता ही भरून काढण्यासाठी त्यांचं वाचन होणं फार गरजेचं आहे,
5: खूप गरजेचं आहे.
7: मग आणि आज असं झालेलं आहे की विद्यार्थ्यांना या मोबाईलमुळे काय आलं का सर्व डिजिटल युगामध्ये ते मोबाईलवरच करू लागले, पुस्तक त्यांच्यापासून लांब चाललेलं आहे. अवांतर वाचन हा शब्द त्यांनी ऐकलाय की नाही हे पण मला माहित नाही. मग मी काय केलं का आता यांच्याकडून जर वाचन करून घ्यायचं आहे त्यांच्या हातात पुस्तक देणं गरजेचं आहे. मग पुस्तक देणं गरजेचं आहे तर यासाठी वर्गामध्ये ग्रंथालय असणं फार गरजेचं आहे. मग मी हे कन्सेप्ट सुरू केली की बालमित्र वाचनालय.
5: बरं.
7: पुस्तक आपला मित्र आहे आणि त्याला जर आपण मित्र बनवलं तर नक्कीच त्यांच्या वाचनामध्ये भर पडेल. आणि त्या पद्धतीने आम्ही हे वाचनालय सुरू केलं. मग ह्या वाचनालयामध्ये मी काय केलं का विद्यार्थ्यांना हे सांगितलं का तुमचं जे खाऊचे जे पैसे तुम्ही उरवतात किंवा जे तुम्ही तुमच्या मनी बँक मध्ये टाकतात त्या पैशांचाच तुम्हाला युज करायचा
5: आहे.
7: आणि फक्त 10 ते 15 रुपये एवढ्या किमतीचं एक पुस्तक तुम्हाला या वाचनालयाला भेट द्यायचं.
5: भेट द्यायचंय. बरोबर.
7: तुम्ही भेट द्या, त्यानंतर मी तुम्हाला सांगेल की याचा आपल्याला काय करायचं. त्यानंतर पालकांकडूनही मला रिस्पॉन्स चांगला मिळाला. म्हणजे 8 दिवसांमध्ये माझ्याकडे मॅडम कमीत कमी 200 पुस्तकं जमा झाली.
5: अरे बापरे वा, छानच.
7: आणि आता शनिवार तुम्हाला माहितीये शासनाकडून सांगितलेलं आहे की आनंददायी शनिवार.
5: हो हो, बॅगलेस डे सुरू झालाय.
7: त्यांना दप्तर विना शाळा भरवा. त्यानंतर त्या दिवशी त्यांना खेळातून शिक्षण द्या. मग मी असा विचार केला की विद्यार्थ्यांना आता जर 4 तास शाळा असेल तर हे 4 तास नुसतं खेळणार आहेत का? मग हा दिवस वाचनाचा का नाही हो?
5: बर.
7: मग मी काय केलं त्या दिवसाला मौन वाचन दिवस असा 1 तासाचा वेळ रोजचा काढायला लागलो शनिवारी. आणि त्यावेळेस मी काय करतो की ह्या वाचनालयातले जे पुस्तक आहे ते त्यांच्यासाठी उपलब्ध करतो. त्यांच्याकडून 1 तास त्याचं वाचन करून घेतो.
5: विद्यार्थ्यांचा प्रतिसाद कसा असतो या गोष्टी?
7: प्रतिसाद खूप छान आहे मॅडम. तुम्हाला आजचीच मी गोष्ट सांगतो. आज लोकमान्य टिळक पुण्यतिथी आहे. आज सकाळी मी जेव्हा विद्यार्थ्यांना सांगितलं की आज पुण्यतिथी आहे कोणी भाषण पाठ करून आलेलं आहेत का, तर एका विद्यार्थ्याने मला सांगितलं सर आपण जे पुस्तकं जमा केलेले आहेत त्यातले एक लोकमान्य टिळकांचं पुस्तक आहे, मी त्यातली माहिती जी लिहिलेली होती वहीमध्ये ते वाचून आलेलो आहे ते मी सांगणार आहे. मला त्याचा फार म्हणजे आनंद
5: झाला. साहजिकच आहे, लाईव्ह एक्झाम्पल तुम्हाला मिळालं आणि आपल्या कार्याचं कुठेतरी चीज होत आहे याची जी समाधान होतं ते तुम्हाला मिळालं.
7: कसं आहे मॅडम शिक्षक तर उपक्रम करतो पण तो विद्यार्थीचा घेतो का हे सुद्धा महत्वाचं आहे.
5: खरं
7: तर आपण फोटो काढण्यासाठी जर उपक्रम करत असू तर मग त्याचा
5: काय उपयोग नाही, खरंच नाही.
7: त्यानंतर मॅडम मुलांकडून ते वाचलंही जाते. त्यानंतर मी एक वही सुद्धा केलेली आहे त्यांना वाचनाची.
5: बर.
7: तिला वाचन वही नाव म्हणून दिलेलं आहे. त्यात तुम्हाला शनिवारी जे पुस्तक मिळालं ते पुस्तक तुम्ही किती वाचलं, त्या पुस्तकाचं नाव काय, त्या पुस्तकाचं लेखक कोण आणि तुम्ही वाचलेलं त्यामधून तुम्हाला कितपत समजलं ते त्यात लिहायचं असते. जर ते पुस्तक तुमचं अर्ध वाचून झालेलं असेल तर पुढच्या शनिवारी तुम्ही सांगायचं की सर मी एवढंच पुस्तक वाचलं होतं बाकीचं अजून बाकी आहे, तर तेच पुस्तक मी त्याला पुढच्या शनिवारी देत असतो. उद्दिष्ट असं आहे की ह्या वाचनालयातून माझ्याकडे जर 200 पुस्तकं जमा झालेली आहे तर वर्षभरामध्ये तेवढी पुस्तक त्या विद्यार्थ्यांकडून वाचन करून घेणं.
5: क्या बात आहे.
7: जेणेकरून त्यांची जी वाचनाची आवड आहे तरी वाढेल.
5: खरंच.
7: आता स्वतःहून मला मुलं सांगतात शनिवार आला सर आपले पुस्तकं काढायचे का, किंवा जर ऑफ पिरियडला बसलेलो असलो तर ते मला सांगतात सर आम्हाला ते पुस्तकं द्यात. तर आनंद होतो की नाही आपण उपक्रम सुरू केलेला आहे त्याला विद्यार्थीच प्रतिसाद
5: देत आहे
7: अशा पद्धतीने.
5: छान, अतिशय स्तुत्य असा उपक्रम आहे. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी आणि जबाबदारीची जाणीव आणि सामाजिक भान निर्माण करणारा हा खरंच चांगला असा उपक्रम तुम्ही तुमच्या शाळेत राबवताय. पण याची दखल घेतली गेली असेल काही इतर शाळांनी पण यापासून प्रेरणा नक्कीच घेतली असेल असं मला वाटतं, त्याबद्दल सांगा.
7: नक्कीच मॅडम, उपक्रमच असा आहे की शाळांनी दखल घेणं फार गरजेचं आहे. कारण आपल्याला जर आपला विद्यार्थी टिकवायचा आहे तर आपल्याला अशा पद्धतीचे उपक्रम प्रत्येक शाळेवर राबवणं फार गरजेचं आहे. कारण आता काय झालेलं आहे, शाळांमध्येच कॉम्पिटिशन. आणि आता बघा, आता सप्टेंबर महिना सुरू आहे, आम्हाला आमची विद्यार्थी संख्या टिकवणे फार महत्वाचे. जर कमी झाली तर आमच्यातून अतिरिक्त शिक्षक बाहेर पडतात. मग जर असं असेल तर आपण असे उपक्रम राबवून आपल्या विद्यार्थ्याला आपल्या शाळेची का आवड करू नये, तर त्यांनी सुद्धा हे असं राबवणं फार गरजेचं आहे मॅडम.
5: म्हणजे विद्यार्थ्यांनी स्वतःच्या पॉकेट मनीतून काही पैसे वाचवून त्याचे पुस्तकं खरेदी करून शाळेला भेट दिली. कुठल्या कुठल्या प्रकारची पुस्तकं तुम्हाला या ग्रंथालयाला भेट म्हणून मिळालेली आहेत
7: मॅडम? त्यात जर आपण बघितलं तर मी त्यांना आधीच लिस्ट बनवून दिली होती.
5: अच्छा.
7: का त्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टी किंवा विचारवंतांची किंवा प्रेरणादायी पुस्तकं अशा पद्धतीचेच पुस्तक आणा.
5: बरोबर.
7: आणि पुस्तक घेताना तुमच्या पालकांना तुम्ही सोबत घेऊन जा, कारण विद्यार्थी कसं आहे, त्यांना जे चित्र आवडेल ते पुस्तकं घेतील. मी आधीच लिस्ट दिलेली होती, जेणेकरून असं पुस्तक त्यांच्या हाती यायला पाहिजे की जेणेकरून त्यांच्या विचार जे विचार आहेत त्यामध्ये वाढ व्हायला पाहिजे.
5: बरोबर, छानच. म्हणजे कथा, विज्ञान, आत्मचरित्र, बाल साहित्य अशा वेगवेगळ्या प्रकारचे पुस्तकं त्या ठिकाणी असणार आहेत. खरंच अशा प्रकारे वाचनाची आवड विद्यार्थ्यांमध्ये जोपासणं हे खरंच महत्वाचं कार्य आहे. आणि मी तुमच्या एका प्रोजेक्ट बद्दल आणखी ऐकलेलं आहे, तो म्हणजे पुस्तकांचा दवाखाना, त्याबद्दल सांगा ना
7: मॅडम. पुस्तकांचा दवाखाना ही एक भन्नाट कल्पना आहे. कोणाच्या ती लक्षात आली की नाही हे तर मला माहित नाही, पण जेव्हा माझ्या लक्षात आली मला भरपूर जणांनी सांगितलं की आतापर्यंत माणसांचा दवाखाना बघितलेला आहे, जनावरांचा दवाखाना बघितलाय, आणि हा कोणता तू दवाखाना आणला पुस्तकांचा? म्हटलं नाही. ज्या पद्धतीने माणसालाही माणूस आजारी पडतो त्याला उपचाराची गरज असते, तशाच पद्धतीने पुस्तकाला सुद्धा उपचाराची गरज आहे. आणि त्याचा दवाखाना कुठेच नाहीये, तो आमच्या प्रगती विद्या मंदिर शाळेमध्ये आहे. आणि तो मी माझ्या वर्गामध्ये शनिवारच्या दिवशी, हे दोघं उपक्रम माझे नित्य नियमाने चालतात मॅडम. यामध्ये ज्या पद्धतीने दवाखान्यात आपण एंट्री केल्यानंतर रिसेप्शनिस्ट असतात, त्यानंतर तिथे वेटिंगला आपण बसतो, त्यानंतर वेटिंग झाल्यानंतर ते डॉक्टरकडे जातात, डॉक्टर त्यांना प्रिस्क्रिप्शन देतो, त्यानंतर प्रिस्क्रिप्शन घेतल्यानंतर ते मेडिकल वरती जातात, आणि शस्त्रक्रिया जर जास्त असलं शस्त्रक्रिया.
5: बरोबर.
7: हे सर्व आम्ही खाते बनवलेले आहेत मॅडम.
5: अच्छा.
7: म्हणजे विद्यार्थी शनिवारी त्यांचं जे पुस्तक खराब असेल ते वेटिंगला बसतात.
5: बर.
7: आणि तिथून त्याच्या नंबरनुसार ते डॉक्टरकडे जातात, जे माझे दोन विद्यार्थी डॉक्टर म्हणून बसतात.
5: अच्छा. आणि मग ते कसं काम करतात?
7: ते आधी पुस्तक बघतात मॅडम. मग आता ते पुस्तक कशा पद्धतीने फाटलेलं आहे, त्याला डिंक लावून ते होईल का, त्याला टेपची आवश्यकता आहे का, त्याला कव्हर लावून देण्याची आवश्यकता आहे का, त्याला नावाचं स्टिकर लावून देण्याची आवश्यकता आहे का, हे ते बघतात. आणि ते त्या प्रिस्क्रिप्शन मध्ये लिहितात की या पुस्तकाला फेविकॉल लावून द्या किंवा टेपने चिटकवा, कव्हर लावून द्या, नावाचं स्टिकर लावून द्या, हे ते लिहितात.
5: आणि मग भन्नाटच आहे
7: भन्नाट. आणि मग ते जे आहेत ती ते चिठ्ठी घेऊन मेडिकल वरती जातात, त्याला औषध
5: आलं, मेडिकल सेक्शन पण तुमचं आहे,
7: औषध आलंय म्हणून नाव दिलेलं आहे मी त्याला. मग तिथे ते जातात, ते प्रिस्क्रिप्शन त्यांना देतात. मग हे जो सर्व खर्च आहे मॅडम तो मी माझ्या पैशातून करतो, कव्हर वगैरे, फेविकॉल वगैरे. ते काय करतात की त्यातून ते जे त्या डॉक्टरांनी जे जे प्रिस्क्रिप्शन दिलं आहे ते सर्व साहित्य त्या विद्यार्थ्याला देतात. आणि मग ते विद्यार्थी काय करतात की ते सर्व साहित्य घेऊन शस्त्रक्रिया जिथे होते त्या शस्त्रक्रिया दालनात गेल्यानंतर मग ते विद्यार्थी ते प्रिस्क्रिप्शन बघतात आणि मग त्याला व्यवस्थित चिटकवतात, टेपची आवश्यकता असेल टेप लावतात, कव्हर लावून देतात आणि नावाचं लेबल सुद्धा लावून देतात विद्यार्थ्याला. आणि मॅडम त्यानंतर फार महत्वाची गोष्ट आहे, त्यानंतर मग आणखी एक असं दालन आम्ही बनवलेलं आहे की त्या दालनामध्ये त्या विद्यार्थ्याला पुस्तकाचं महत्व सांगितलं जाते.
5: मस्तच.
7: म्हणजे एवढं झाल्यानंतर तो त्या दालनात जाईल, तिथे दोन विद्यार्थी असतात, त्याला त्या पुस्तकाचं महत्व सांगतात आणि आता हे पुस्तक तू 3 महिने असेल 4 महिने असेल कशा पद्धतीने हे तू वापरायचं हे त्याला सर्व माहिती सांगतात. आणि मग तो विद्यार्थी त्याच्या जागेवर जाऊन बसतो.
5: म्हणजे संपूर्णपणे तुमचा पेशंट, म्हणजे पुस्तक हे तुमचा पेशंट असतो आणि तो संपूर्णपणे ठणठणीत होऊन त्याची पुढची काळजी कशी घ्यायची त्याबद्दल सुद्धा मुलांना ज्ञान दिलं जात असतं. खूपच छान. म्हणजे खरंच मनोज भालेराव सर आपल्याशी गप्पा करतायत, खरंच एक प्रेरणादायी शिक्षक म्हणून आपण त्यांना म्हणू शकतो, कारण त्यांनी आपल्या शाळेत विविधपूर्ण नाविन्यपूर्ण असे उपक्रम राबवलेले आहेत आणि ही दखल सगळ्यांनी घेतलेली आहे असं तेही सांगतायत त्यांच्या अनुभवातून.
6: तुम्ही ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM आरजे शुभांगी सोबत, ऑलवेज हार्ट टचिंग.
5: तुम्ही म्हटले तुमचा विज्ञान विषय, तर त्या संबंधित प्रॅक्टिकल नॉलेज तुम्ही कसं देता मुलांना?
7: मॅडम, आता तुम्हाला मी कालची माझी एक गोष्ट सांगते. मला डेन्सिटी ऑफ वॉटर ही ऍक्टिव्हिटी घ्यायची होती.
5: बरोबर.
7: मग त्यासाठी एक बटाटा आणि मीठ मला लागणार होतं. मग मी विद्यार्थ्यांना 2 दिवस आधी सांगितलं की हे साहित्य तुम्ही घेऊन या. दुसऱ्या दिवशी जेव्हा आम्ही वर्गात आलो, त्यांना सांगितलं आपल्याला आज ऍक्टिव्हिटी घ्यायची, साहित्य आणलं का? कारण बघा, विद्यार्थ्यांकडून जर ते साहित्य घेतलं तुम्ही, तर त्यांच्या लक्षात राहते की सरांनी यासाठी काय मागवलं.
5: बरोबर.
7: त्यांना सर तो तर तोच मुलगा आलेला नाही. मग मी तिथे थांबलो नाही. मग मी काय विचार केला की म्हटलं कोणत्या विद्यार्थ्याचे पालक आपल्याला लगेच आणून देतील. मग एका विद्यार्थ्यानं सर माझं समोरच घर आहे शाळेच्या, ते आणून देतील म्हणलं लगेच. म्हटलं ठीक आहे. मग त्यांनी आणून दिलं. त्यानंतर ते जे डेन्सिटी ऑफ वॉटर आहे ती ऍक्टिव्हिटी मी त्यांना कृतीयुक्त शिकवली. की प्लेन वॉटर मध्ये जेव्हा आपण तो जो पोटॅटो टाकतोय तो तळाशी जातो, पण ज्यानंतर त्या प्लेन वॉटर मध्ये आपण सॉल्ट मिक्स करतो, त्यानंतर तो जो बटाटा आहे तो ऍटोमॅटिक वाढायला लागतो. तर काय येत असेल, आपण पाण्याची डेन्सिटी वाढवली.
5: बरोबर.
7: त्यानंतर दुसरं तुम्हाला सांगतो मॅडम मी, की आता बघा पावसाळा सुरू आहे. विद्यार्थ्यांना आपण जरी 10 वेळेस सांगितलं की पाणी घरी सांगायचं, उकळून प्यायचं, ते मान्य करत नाही. ते जिथलंही कुठलंही पाणी मिळालं घेतात. मग मी त्यासाठी ठेवलं की सूक्ष्मजीवांचा अभ्यास.
5: बर.
7: त्यासाठी मी एक मायक्रोस्कोप सेट केला आणि त्या मुलांना सांगितलं की चला आपल्याला डबक्यातलं पाणी आणायचं आहे. मग शाळेमध्ये एका ठिकाणी पाणी साचलेलं होतं, त्यात आम्ही ते पाणी घेतलं, त्याची मी स्लाईड बनवली.
5: बरोबर.
7: ती मायक्रोस्कोप खाली त्यांना दाखवलं, म्हटलं हे पाणी किती तुम्हाला स्वच्छ दिसते आणि आता बघा यात काय येतं.
5: काय?
7: तर त्यांनी जेव्हा बघितलं म्हणे सर हे काय, म्हटलं हे बघा असं असते.
5: प्रत्यक्ष पाहिल्यानंतर त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन बदलला आणि ते नक्कीच त्यांची काळजी घ्यायला लागले असतील.
7: म्हटलं आजपासून पाणी घरी सांगायचं की उकळून प्यायचं आहे आपल्याला, आणि त्या पद्धतीने राहायचं, आणि कुठलंही पाणी प्यायचं नाही. जिथे पिण्याचं पाणी लिहिलेलं असेल तुम्हाला स्वच्छ वाटत तिथलं पाणी घ्या.
5: प्रत्यक्ष अनुभवातून जे ज्ञान मिळत असतं ते खरंच कायमस्वरूपी टिकणार असतं. खरंच आपल्याला एक धडा देऊन जातं आणि त्यातून आपल्याला चांगली शिकवण सुद्धा मिळत असते. सर, वाचन संस्कृती वाढवण्यामागे पालकांची भूमिका किती महत्वाची आहे, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल?
7: मॅडम, मुळात वाचन संस्कृती जी आहे ना ती अशी आहे की वाचनाची सवय, आवड आणि गरज ह्या 3 गोष्टींवरती अवलंबून.
5: खरंय.
7: आता ही सवय का लागत नाही, कारण आपण बघितलेलं आहे की मुलांना मोबाईल आणि पालकांना सुद्धा मोबाईल सोडत नाहीये. आधी तुम्ही जर बघितलं असेल तर पालक घरामध्ये पुस्तकं ठेवायचे, पण आज आपण कोणाच्याही तुम्ही घरामध्ये व्हिजिट करा, तुम्हाला पुस्तकं ही लुप्त झालेली दिसतात आहे. पालक स्वतः जेव्हा पुस्तक वाचतील तेव्हा ते विद्यार्थ्यांवरती परिणाम होईल की नाही माझे पालक वाचन करतात आहे मी पण वाचन करेल.
5: अगदी बरोबर.
7: आधी असं व्हायचं की आपल्याला जो धडा आहे त्याचे लेखक सुद्धा माहिती असायचे, एखादी पुस्तकाचं लेखक माहिती असायचं, पण आता तसं आपल्याला सहसा दिसत
5: नाही.
7: तर सर्वात महत्वाचं जे आहे की पालकांची जनजागृती होणं गरजेचं आहे. तुमच्या मुलाचं जर तुम्हाला वाचन वाढून घ्यायचं असेल तर तुम्हाला सुद्धा वाचन त्यांच्या समोर करणं गरजेचं आहे.
5: बरोबर.
7: मागे मी एक रील बघितली होती मॅडम की एक लहान मुलगा मोबाईल खेळतोय, त्याच्या पालकांनी काय केलं का, दोघांनी पुस्तक घेतली शेजारी बसले, त्या तो रील बघत होता. त्याने त्या मुलाने त्या पालकांकडे बघितलं आणि त्याने तो मोबाईल ठेवला आणि तोही पुस्तक घ्यायला लागला. म्हणजे तो जो लहान मुलगा आहे तुमचं अनुकरण करतो.
5: अनुकरण ते करतातच. अनुकरण करणं हा त्यांचा गुणधर्म असतो मुलांचा.
7: त्या समोर आहे मोबाईल मध्ये खेळतात आहे तर असं आहे. त्याला एक पर्याय पण आहे मॅडम. आता डिजिटल जे युग चालू आहे त्याला आता आपण बदलू शकत नाही. हा मोबाईल तर काही हातातच, पण त्यामध्ये ई बुक्स असतात. त्या ई बुक्सचा वापर पालकांनी करणं गरजेचं आहे. काही काही असे सुद्धा प्ले स्टोअरला गेम आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांची जी बुद्धिमत्ता आहे ती वाढणार आहे.
5: खरंच.
7: किंवा वाचन होणार आहे अशा पद्धतीची गेम त्यांच्याकडून खेळून घेणं गरजेचं आहे. त्याला सांगायचं की हे जो तू गेम घेतला हा नाही, पण तो जो वाचनाचा गेम आहे तो आहे. त्यानंतर डिक्शनरी आहे. काही काही डिक्शनरी अशी आहे की तुम्हाला प्रोनाऊन्सिएशन करून सांगतात एखादा शब्द जर तुम्ही टाकला. तर या पद्धतीचा जर पालकांनी स्वतःमध्ये बदल घडवला मॅडम, ते ही वाचन संस्कृती नक्कीच टिकेल.
5: नक्कीच.
7: कारण सवय, तुम्हाला मी सांगितलं की आवड, सवय आणि गरज. आता गरज कशी होऊन गेली, आम्ही वर्गात शिकवतो की तुला करावं लागेल, त्याकरता तो प्रश्नाचं उत्तर पाठ करून घेता झालं, वाचन होत नाही.
5: वाचन होत नाही.
7: हे 3 गोष्टी ज्या आहेत ते वाचन संस्कृती आणि परंपरा नक्कीच मित्र मॅडम टिकेल.
5: आता सध्या तुमच्याकडे किती पुस्तकांचा संग्रह झालेला आहे?
7: माझ्याकडे मॅडम आता बघा आमच्या याला 15-20 दिवस झाले.
5: अच्छा,
7: म्हणजे एक महिना झाला समजा तुम्ही, तर माझ्याकडे आता 200 पुस्तकांचा संग्रह झालेला आहे
5: विद्यार्थ्यांकडून.
7: आणि अजूनही काही पालक तयार आहेत, तर त्यांना मी हे सांगितलं की तुम्ही असं करा का विद्यार्थ्यांना महिन्यातून किमान 2 पुस्तक वेगळे आणा, काही जास्त महागण्याचे नाही. असंही वाढदिवसाला तो तुम्ही 500 केक आणणार, 1000 रुपयाचा ड्रेस, 2-3 हजार तुमच्या जातात, त्यापैकी 50 रुपयाचं पुस्तक तुम्ही त्याला भेट द्या.
5: बरोबर,
7: त्यासोबत द्या 50 रुपयाचं, त्यांनी ते त्याच्याकडून वाचून घ्या.
5: खरंय खरंय, तर खरंच खूप छान तुमचं कार्य आहे आणि सामाजिक कार्याची सुद्धा तुम्हाला आवड आहे, त्याबद्दल सांगा ना तुमचे उपक्रम वगैरे.
7: मॅडम मी 2019 पासून जळगाव मधील चांगल्या 5-6 सामाजिक संस्थांमध्ये कार्य केलेलं आहे. मी मौलाना आझाद फाउंडेशन जे आहे आमची अल्पसंख्याक समाज विकास फाउंडेशन, त्यामध्ये पण सदस्य आहे. आणि आमच्या, म्हणजे तुम्हाला अभिमानाने सांगतो, आमच्या संस्थेला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार आहे. तर त्याद्वारे आम्ही आता, जसं आता बघा आता पावसाळा सुरू आहे, तर याद्वारे आम्ही त्यांना छत्री वाटप असेल, हिवाळा आला तर जे ब्लँकेट आहे ते वाटप असेल, त्यानंतर दिवाळीला फराळ वाटप असेल, उन्हाळ्याच्या वेळेस जे परळ असतात पक्ष्यांसाठी ते वाटप, अशा पद्धतीचे आमचे भरपूर कार्य आहे मॅडम. शासनाने जर आमची दखल घेतलेली आहे राज्यामधून, तर त्या पद्धतीचं कार्य आहे. निर्माण होमला असेल, वृद्धाश्रमाला असतील, अशा पद्धतीने आमचे निरंतर कार्य चालत असतात.
5: बरोबर, या सगळ्या तुमच्या कार्याची दखल घेत तुम्हाला काही पुरस्कारही मिळाले असतील त्याबद्दल.
7: मला मॅडम सामाजिक पुरस्कार, म्हणजे मी तुम्हाला सांगतो, एक माझं एक वर्ष होतं 2019-20, एकूण मला त्यावेळेस 20 पुरस्कार मिळालेले.
5: अरे वा,
7: हो, ते सामाजिक संस्थांचे आहे, त्यामध्ये राष्ट्रीय, राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय असा सर्वांचा समावेश आहे. त्यानंतर मध्यंतरी मी निवडणुकचं कार्य केलं होतं बीएलओ, त्यामध्ये उत्कृष्ट बीएलओ म्हणून माझा भारत सरकारतर्फे मला प्रमाणपत्र सुद्धा मिळालेलं.
5: अरे वा,
7: आणि शासनाकडून पण योगा डे असतो आपला, त्यावेळेस पण उत्तम कार्य केल्याबद्दल महाराष्ट्र शासनाचंही मला प्रमाणपत्र मिळालेलं आहे.
5: खूप छान, खूप छान, अभिनंदनीय तुमचं कार्य आहे. या पुढचे प्रोजेक्ट तुमचे काय काय आहेत त्याबद्दल थोडं सांगा ना.
7: मॅडम मी तुम्हाला माझा दैनंदिन क्रम सांगतो. मी जेव्हा मॅडम घरून शाळेकडे निघतो तेव्हा माझ्या डोक्यात एकच असते की मी आता नवीन काय घेणार आहे,
5: प्रत्येक दिवशी नवीन काय देणार मुलांना,
7: काय नवीन घेणार आहे. आणि मी वर्गावर गेल्यानंतर, तुम्हाला मी सांगतो, 16 वर्ष सर्व्हिस झाल्यानंतर तिथे गेल्यानंतर ऑटोमॅटिक मला असं असतं की आज आपण हे घेऊ, आणि मी त्याच वेळेला ती तयारी सुरू करतो.
5: अरे,
7: आणि मी नियोजनानुसार करतो, त्यामुळे ते फलित आपल्याला मिळत असते.
5: वा वा वा,
7: आता हेही मी तुम्हाला सांगितलं पुस्तकांचा, काहीच गोष्ट नव्हती, मी वर्गात बसलेलो होतो, प्रेझेंटी घेत होतो, एक मुलगा काल आलेला नव्हता, आदल्या दिवशी मी त्याला विचारलं की काल तू आला नाही, त्याने मला सांगितलं सर मी आजारी होतो. मग मी त्याला म्हटलं तू डॉक्टरकडे गेला होता का, हो म्हणे सर गेलो होतो. म्हटलं बरं ठीक आहे. तोच मुलगा नंतर 4-5 म्हणजे पिरियड झाल्यानंतर मी चेकिंगला बसलो, तो वही घेऊन आला, त्याची वही फाटलेली होती. मग मी त्याला काय उद्गारलो की जसं तुला डॉक्टरांची आवश्यकता होती ना, तसं या पुस्तकाला पण आवश्यकता आहे.
5: बरोबर,
7: आणि त्यातून या पुस्तकांच्या दवाखान्याचा जन्म झाला.
5: काय वाटतं, ही संकल्पना अशी सुचली तुम्हाला?
7: म्हणजे संवाद, जेव्हा आपण विद्यार्थ्यांशी संवाद करतो ह्या गोष्टी आपल्या लक्षात येतात.
5: बरोबर, खूप छान असं तुमचं कार्य आहे आणि बऱ्याच उपक्रमांना तुम्ही जीव दिलेला आहे. पर्यावरण स्वच्छता असो किंवा परिसर स्वच्छता असो, असंही तुम्ही उपक्रम घेतलेले आहेत.
6: तुम्ही ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM, RJ शुभांगी सोबत, ऑलवेज हार्ट टचिंग.
5: तर आमच्या भावी शिक्षक जे या क्षेत्रात येऊ इच्छितात त्यांना तुम्ही काय सांगाल?
7: मॅडम मी हेच सांगू शकतो की तुम्ही शिक्षक, तुम्हाला पदवी तेव्हाच मिळेल जेव्हा तुमचा विद्यार्थी टिकेल, तेव्हा तुमच्या विद्यार्थ्यावरच तुमचा शिक्षकी पेशा डिपेंड आहे.
5: बरोबर,
7: आणि तुम्ही जर शिक्षक होतात आहे तर तुमचा विद्यार्थी कसा घडतो याकडे तुमचं लक्ष देणं गरजेचं आहे. तुम्हाला पारंपरिक पद्धत सोडावी लागणार आहे, कारण भरपूर शिक्षक आहेत ना, पारंपरिक पद्धत त्यांच्याकडून अजूनही सुटत नाहीये. ते पुस्तक हातात घेतात, एक पॅरेग्राफ असतात, ते एक्सप्लेन करतात, त्यांना असं वाटतं माझा सिलेबस संपला, पण नाही. वर्गात जर 30 विद्यार्थी असतील, 50 विद्यार्थी असतील, तो मागचा शिकला हे तुम्ही त्यावरून सांगू शकत नाही.
5: बरोबर,
7: फक्त जो शिक्षक आहे तो समाधानी का, माझा सिलेबस संपला, माझं तेवढं काम झालं, पण ह्या गोष्टी फार चुकीच्या आहेत. जे भावी शिक्षक येतील त्यांना मी हेच सांगेल की तुमच्यामध्ये ऍक्टिव्हपणा पाहिजे, कारण तुमचं अनुकरण तो विद्यार्थी
5: करत असतो
7: आणि तुम्ही ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांना देणार त्याच पद्धतीने तुमचा विद्यार्थी पुढे उभा राहील. आपल्या देशाला जर विकसित तुम्हाला करायचं आहे तर तुमचा जो आधारस्तंभ आहे ते विद्यार्थी आहेत आणि भावी नागरिक जर चांगले घडतील मॅडम तर आपला देश सुद्धा नक्कीच सुजलाम सुफलाम होईल
5: आणि
7: भारताचं नाव विकसित राष्ट्रांमध्ये नक्कीच जाईल.
5: नक्कीच. आणि विद्यार्थ्यांना तुम्ही काय सांगाल आजच्या नवीन पिढीच्या
7: विद्यार्थ्यांना? मॅडम मी एकच सांगेल का तुम्ही शाळेमध्ये जातात ते विद्यार्थी बनून जातात. तुम्ही शाळा सुटेपर्यंत विद्यार्थी म्हणूनच राहा, कारण आज आपण बघतोय का शाळेमध्ये ते गेल्यानंतर कटिंग जर तुम्ही बघितली, त्यांचं राहणीमान बघितलं, सगळ्या गोष्टी बदललेल्या आज. अशा घडू नये. विद्यार्थ्याने विद्यार्थ्यासारखं राहिलं, शिक्षकाला शिक्षकासारखा आदर दिला, त्या गोष्टी घडणार नाही. त्यानंतर त्यांना वाचन वाढवण्याची फार गरज आहे. अभ्यास घरी दिल्यानंतर तो त्या दिवशी होतो का हे पालकांनी पण बघणं गरजेचं आहे. त्यांना जर एकदाची सवय लागली तर ते हे करू शकत नाही. आणि मोबाईल पासून दूर राहा, कारण आपण काही काही घटना बघतो मोबाईल मुळे कसा अनर्थ घडतोय, तर तशा गोष्टी घडायला.
5: बरोबर.
7: आणि माझी तर मॅडम सोशल मीडियाला एक विनंती आहे का 18 वय जोपर्यंत त्या मुलाचं होत नाही त्याचं फेसबुक आयडी आणि इन्स्टा आयडी हे निघायलाच नको.
5: बरोबर, अगदी खरंच.
7: ह्या ज्या दोन गोष्टी आहे ना ह्या मुलांच्या भवितव्यासाठी मारक आहेत, त्यांची विचार क्षमता हे नष्ट करतात आहे. आणि ह्या रील्स मुळे काय होते की ते तसं करण्याचा प्रयत्न करतात आहे. तर विद्यार्थ्यांना एकच सांगेल की मोबाईल पासून लांब राहा, आधी काहीतरी बना, त्यानंतर तुम्हाला पाहिजे तसा मोबाईल घ्या, पाहिजे तसा त्याचा वापर करा. तो मोबाईल फक्त रील बघण्यासाठी नाहीये, तो अभ्यासासाठी सुद्धा. आता आम्ही काही काही बघतो ना, आम्ही व्हॉट्सअपला जेव्हा अभ्यास टाकतो त्यावेळेस ते सांगतात की नाही सरांनी सांगितलेलं आहे, आणि ते वेगळंच युट्यूबला बघतील, मग गेमच खेळायला लागतील. ते हे सुद्धा चुकीचं आहे.
5: चुकीचं.
7: शाळेमध्ये येताना विद्यार्थी म्हणूनच राहा आणि जोपर्यंत शाळा तुमची पूर्ण कम्प्लीट होत नाही ह्या गोष्टींमागे लागू नका.
5: बरोबर. तर शाळा हे केवळ ज्ञानाचं केंद्र नसून ती मूल्यांची संवेदनशीलतेची सुद्धा शाळा असते, हे याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपले मनोज भालेराव सर आणि त्यांचे विद्यार्थी सुद्धा. त्यांनी हे आपल्याला दाखवून दिलेलं आहे की आपण जर मूल्यांची रुजवण त्यांच्यामध्ये केली तर नक्कीच विद्यार्थी चांगलेच घडतात आणि त्यांचं आयुष्य हे नक्कीच यशदायी असं होत असतं. तर धन्यवाद सर, तुम्ही या ठिकाणी आलात आणि आम्हाला मार्गदर्शन केलं आणि आपल्या अनुभवाच्या खजिन्यातून बरेचसे काही अनुभव आम्हाला शेअर केले, त्याबद्दल रेडिओ टीम तर्फे मी तुमचे आभार मानते.
8: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

रामकृष्ण हरी, आयुष्य जगताना काहीवर लक्ष ठेवलं पाहिजे, काहींना लक्षात ठेवलं पाहिजे तर काहींना लक्षही केलं पाहिजे, तर काहींकडे दुर्लक्ष केलं पाहिजे, तरच लोक तुम्हाला लक्षात ठेवतील, वाटा सापडत जातील, आपण शोधत जायचं.

रामकृष्ण हरी। साध सोप जगावं, दिलखुलास असावं, नलासता रडावं, राग आला तर चिडावं, पण झालं गेलं वेळी सोडावं, वळण येईल तेव्हा सावकाश वळावं, मोकळ्या रस्त्यावर मात्र सुसाट पळावं। हितचिंतकांना नेहमीच आठवावं, मदतगारांना आयुष्यभर स्मरावं, खोट्या दिखाव्यांना नक्कीच टाळावं, स्वप्नाच्या पूर्ततेसाठी दिवस रात्र झटावं। सुंदर जग बनवल्याबद्दल त्या परमेश्वराचे आभार मात्र जरूर मानावे। रामकृष्ण हरी।

नमस्कार श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग, आरजे शुभांगी सोबत। आजच्या शुभदिन आयोरेमध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करते। आज 16 सप्टेंबर हा दिवस संपूर्ण पृथ्वीच्या आरोग्याच्या आणि संरक्षणाच्या दृष्टीने महत्वाचा आहे। जागतिक ओझोन दिन 16 सप्टेंबर 1987 रोजी ओझोन थराचं रक्षण करण्यासाठी जगप्रसिद्ध मॉन्ट्रियल प्रोटोकॉलवर स्वाक्षऱ्या झाल्या होत्या। सूर्याच्या घातक अतिनील किरणांपासून पृथ्वीवरच्या सजीव सृष्टीचं रक्षण करणाऱ्या ओझोनच्या संरक्षणाविषयी जनजागृती करण्यासाठी संयुक्त राष्ट्रातर्फे आजचा दिवस आंतरराष्ट्रीय ओझोन थर संवर्धन दिन म्हणून पाळला जातो। पृथ्वीचं हे नैसर्गिक कवच सुरक्षित ठेवणं ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे। बुधवारचा समतोल, आठवड्याचा अर्धा टप्पा पूर्ण झालाय। कामाचा ताण न घेता मन शांत ठेवून पुढे जाण्याचा हा दिवस आहे। आज भारतीय शास्त्रीय संगीतातील गान सरस्वतीची जयंती आणि संवेदनशील शब्दांच्या जादूगाराचा वाढदिवस आहे। भारतरत्न MS सुब्बालक्ष्मी, कर्नाटक शास्त्रीय संगीतातील गान कोकिळा, भारतरत्न पुरस्कारानं सन्मानित होणाऱ्या पहिल्या संगीतकार आणि संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत गायन करणाऱ्या पहिल्या भारतीय गायिका MS सुब्बालक्ष्मी यांची आज जयंती। सुप्रभातम असो, विष्णू सहस्त्रनाम असो, त्यांच्या स्वरांनी भारतातील प्रत्येक घराची वाट मंगलमय केली आहे। प्रसून जोशी, तारे जमी पर, रंग दे बसंती यासारख्या चित्रपटातून काळजाला भिडणारी गाणी देणारे राष्ट्रीय पुरस्कार विजेते गीतकार कवी सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष प्रसून जोशी आज त्यांचा वाढदिवस साजरा करत आहेत। आणि आजचा मनभावन सुविचार, जसा ओझोन वायूचा थर सूर्याच्या घातक किरणांपासून पृथ्वीचं रक्षण करतो, तसंच नम्रता, सद्गुण आणि सत्य हे माणसाच्या मनाचे नकारात्मक विचारांपासून रक्षण करणारे अदृश्य कवच असतात। अंतर्मनातील शुद्धता हीच खरी माणसाची ताकद असते। आणि आजची बोधकथा, 1947 मधली गोष्ट आहे। महात्मा गांधींचा वाढदिवस जवळ येत होता। बापूंना MS सुब्बालक्ष्मी यांच्या आवाजातील भजन अत्यंत आवडायची। गांधीजींनी एक संदेश पाठवला की मला सुब्बालक्ष्मी यांच्या आवाजात हरि तुम हरो जनकी भीर हे मीराबाईंचं भजन ऐकायचंय। सुब्बालक्ष्मी यांना जेव्हा हा निरोप मिळाला

पवित्रता आणि भक्ती हवी आहे. तुम्ही फक्त हे भजन कागदावरून साध्या आवाजात वाचून दाखवलं ना, तरीही ते ऐकणं मला कुठल्याही शास्त्रीय गायनापेक्षा जास्त आनंद होईल. बापूंचे हे शब्द ऐकून सुबालक्ष्मी रात्रभर झोपल्या नाहीत. त्यांनी संपूर्ण रात्र जागून त्या भजनाचा एकाग्रतेने रियाज केला. स्वरांमध्ये स्वतःचं संपूर्ण हृदय ओतलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ते भजन रेकॉर्ड करून दिल्लीला पाठवून दिलं. जेव्हा गांधीजींनी ते भजन ऐकलं तेव्हा त्यांच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू वाहू लागले. तात्पर्य हेच, कलेमध्ये किंवा कामामध्ये केवळ तंत्र कौशल्य हे पुरेसं नसतं. त्या कामात तुमचं समर्पण, मनाचा प्रामाणिकपणा आणि अथांग नम्रता असणं सर्वात जास्त मोलाचं असतं. तेव्हा श्रोते हो, आज 16 सप्टेंबरचा हा बुधवार आपल्याला दोन गोष्टींची जाणीव नक्कीच करून देतो. ओझोन दिन आपल्याला पर्यावरणाचा समतोल राखायला शिकवतो, तर सुभालक्ष्मींचे सूर आपल्याला मनातल्या अहंकार विसरून विरघळवून टाकावायला सांगतात. आजच्या या दिवशी आपण काही संकल्प करू शकतो, जमेल तेवढी झाडं लावा. आणि दुसरा म्हणजे स्वतःभोवती सकारात्मक विचारांचे एक भक्कम ओझोन कवच तयार करा, ज्यामुळे लोकांच्या नकारात्मक बोलण्याचा तुमच्या मनावर कोणताही वाईट परिणाम होणार नाही. खरी शुभता कोणत्याही नक्षत्रात नसते, ती आपल्या सेवाभावी वृत्तीत आणि निर्मळ सुरांमध्ये असते. जोपर्यंत तुमचं मन स्वच्छ आहे तोपर्यंत ईश्वराने दिलेला प्रत्येक दिवस शुभ असतो. तेव्हा श्रोते हो, आजच्या शुभदिन आयोरेमध्ये इथेच थांबूया. मी आरजे शुभांगी आपली रजा घेतेय. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM. Always heart touching, RJ Shubhangi sobat.

ಶ್ರೀರಾಮ ಸಮರ್ಥ. ಭಗವಂತಾಕಡೆ ಮನ್ ಲಾವಾವೆ ಮ ದೇಹ ಪ್ರಾರಬ್ಧ ವರ್ಸೋಪೋವ. खरोखर प्रारब्धाचे भोग कुणालाही टळत नाहीत. प्रारब्धाचा संबंध देहापर्यंतच असतो, मनाशी नाही. देहास सुख दुःख प्रारब्धाने मिळते. दुःख कोणालाही नको आहे, पण ते येते. सुखाचेही तसेच आहे. प्रारब्ध म्हणजे कृतकर्माचे फळ. ते चांगले वाईट असू शकते. सुखाचे भोग आले तर माणसाला काही वाटत नाही, पण दुःखाचे प्रसंग आले की मनुष्य म्हणतो, मी देवाचे एवढे केले, मी अमक्या अमक्या सत्पुरुषाचा आहे, मग मला असे दुःख का भोगावे लागते. पण त्याला हे समजत नाही की हा सर्व आपल्याच कर्मांचा परिणाम आहे. त्याला देव किंवा संत काय करेल? समजा आपल्याला काही पैशांची जरुरी आहे आणि आपल्या ओळखीचा माणूस किंवा अगदी जवळचा नातेवाईक एखाद्या मोठ्या बँकेचा मॅनेजर आहे, पण आपल्या स्वतःच्या नावावर बँकेत जर पैसे नसले तर तो काहीही करू शकत नाही. फारच झाले तर तो स्वतःच्या खिशातून काही पैसे देईल. त्याचप्रमाणे आपल्या प्रारब्धात जर सुख नसेल तर ते कुठून मिळणार? संत फार तर जरुरीप्रमाणे आपले दुःख स्वतः सोसून आपला भार हलका करील इतकेच. म्हणून आपल्या प्रारब्धाने आलेल्या बऱ्या वाईट गोष्टी देहाने भोग

व्हाव्या आणि मनाने भगवंताचे स्मरण ठेवावे. खरा भक्त हा देहाला विसरलेला असल्याने देहाचे भोग भोगणे व न भोगणे या दोन्हीची त्याला फिकीर नसते, म्हणून तो भोग टाळत नाही. मनुष्याच्या देहाच्या अवयवात जसा कमी जास्तपणा असतो, त्याचप्रमाणे मनुष्याचे विकार आणि गुण पूर्वजन्माच्या संस्काराप्रमाणे म्हणजेच प्रारब्धाप्रमाणे कमी जास्त प्रमाणात येतात. आपल्या देहाला होणारे भोग आपल्या कर्माचेच फळ असते, पण ते अमुक कर्माचे फळ आहे असे कळत नसल्यामुळे आपण त्याला प्रारब्धाचे नाव देतो. जगातल्या घडामोडी जशा चालतात तशाच आपल्या सर्व गोष्टी प्रारब्धानेच चालतात. आपल्याला येणाऱ्या आपत्ती आपल्या प्रारब्धाच्या असतात, त्या भगवंताच्या नसतात, त्या पाहुण्यासारख्या असतात. त्या जशा येतात तशा जातात देखील. आपण होऊन त्या आणू नयेत आणि प्रारब्धाने आल्या तर त्यांना घाबरू नये. प्रारब्धाची आणि ग्रहांची गती देहापर्यंतच आहे. मनाने भगवंत भजायला त्यांची आडकाठी नाही. जो संताची किंवा सद्गुरूची आज्ञा पाळतो त्याचे प्रारब्ध हे प्रारब्ध रूपाने राहत नाही. भगवंताच्या अनुसंधानाची सवय लावून घ्यावी म्हणजे आपण प्रारब्धावर विजय मिळवल्यासारखेच आहे. आजचे बोधवचन: भगवंताचा जो झाला त्याला देह प्रारब्धावर टाकता आला. जानकी जीवन स्मरण.

0: पहिली बातमी जी तुमची छापून आली होती बाय नेम ती कुठल्या वृत्तपत्रात होती?
1: गावकरीमध्ये होती ती.
0: अच्छा, दैनिक गावकरीमध्ये. आणि माझ्यामध्ये त्यावेळेस धोजो गुरव असतील संपादक. म्हणजे त्यावेळेस त्या तिथल्या संपादकांनी जे तुमच्यावर संपादकीय संस्कार केले, मग त्यातून तुमची प्रिंट ते इलेक्ट्रॉनिक मीडिया, खरं म्हणजे हे दोन टप्पे आहेत. मग प्रिंटमध्ये आपण इलेक्ट्रॉनिक मीडियात जावं हे तुम्हाला कधी असं वाटलं की मी इलेक्ट्रॉनिक मीडियात गेलं पाहिजे?
1: मी जेव्हा तो नायक पिक्चर हा बघितला होता तेव्हा तर ते इलेक्ट्रॉनिक मीडियाचेच पत्रकार होते, परंतु आपल्याला तर कोणी डायरेक्ट इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये स्थान देणार नाही आणि आपल्याला त्याच्यामधलं कुठलंही नॉलेज नाही. मुळात आपल्याला प्रिंटचं नॉलेज नाही आहे, त्यामुळे इलेक्ट्रॉनिकचा प्रश्न येत नव्हता. त्यामुळे सुरुवात मी ही पाया म्हणजे सुरुवात ही प्रिंटपासून केली. प्रिंटच्या माध्यमातून सुरुवात केल्यामुळे मला इलेक्ट्रॉनिकचा आवड निर्माण झाली आणि तो अनुभव येत गेला मला.
0: अच्छा, मग हे करत असताना आपल्याला इलेक्ट्रॉनिक माध्यमात काम करायचं आहे, मग यासाठी तुम्ही काही लोक तुमची आयडॉल बनले असतील की ज्यांच्याकडे बघून तुम्हाला असं वाटलं की मला याच्यासारखी पत्रकारिता करायची आहे. जसं तुम्ही सांगितलं की नायक चित्रपटातील अनिल कपूर इलेक्ट्रॉनिक माध्यमात काम करत असताना तो CM ची मुलाखत घेतो आणि एक दिवसाचा CM होतो. पण तुम्ही जेव्हा ग्रामीण भागात काम करत होतात आणि जेव्हा तुम्ही अचानक पहिल्यांदाच कॅमेऱ्याला समोर जाणार होतात तेव्हा ती मनात कोणती तरी धगधग असेल, तेव्हा ते काय वाटलं असेल तुम्हाला?
1: माझी प्रिंटमध्ये सुरुवात झाल्यानंतर मी नंतर लोकमतमध्ये जॉईन झालो. लोकमतमध्ये मी अनेक शोध पत्रकारितेचे विषय हाताळले. त्यानंतर जेव्हा माझी स्तुती होण्यास सुरुवात झाली की खूप चांगल्या बातम्या देतो बा तू, अनेक वेगळे विषय हाताळतो, तर मग मला कुठेतरी माझा अभिमान वाटायला लागला की प्रिंटमध्ये आपली स्तुती होते व आपल्या कामाची पावती मिळते, तर आपण इलेक्ट्रॉनिक मीडियाकडे का जाऊनी हा माझ्या मनात प्रश्न निर्माण झाला. त्यानंतर मग लोकमत IBN लोकमतला सुधाकर कश्यप म्हणून हे क्राईम रिपोर्टर होते, क्राईम संपादक होते. मी त्यांच्या जेव्हा त्या रिपोर्टिंग बघायचो तेव्हा मलाही एक उत्साह निर्माण व्हायचा की आपणही TV चॅनलच्या स्क्रीनवर झडकले पाहिजे आणि कुठेतरी आपण आता ज्याप्रमाणे प्रिंट मीडियामध्ये आपण आपली स्तुती होते, आपले शाबासकी मिळते, तशी आपल्याला स्क्रीनवर आपल्या मित्रपरिवार व नातेवाईकांनी बघून आपलं स्तुती करावी हा माझ्या मनात प्रश्न निर्माण व्हायचा.
0: अच्छा, मग या अनुषंगाने तुम्ही तो प्रयत्न केलात, मग तुमची जी पहिली इलेक्ट्रॉनिक माध्यमातली जी बातमी होती त्याबद्दल काही सांगाल?
1: मी सर्वात पहिले मी लोकमतमध्ये जेव्हा नाव रूपाला आलो चांगल्या पद्धतीने माझ्या शोध पत्रकारितेच्या बातम्या येऊ लागल्या. त्यानंतर मग मला नाशिकहून जे प्रसिद्ध होणारी उत्तरवाहिनी होती अस्तित्व न्यूज म्हणून, त्या अस्तित्व न्यूजमध्ये मला संधी मिळाली. त्याचे संपादक होते सतीश रुपोते. रुपोते साहेबांनी मला त्यांच्या अस्तित्व न्यूज या चॅनल वृत्तवाहिनीला मला संधी दिली आणि त्या अस्तित्व न्यूजपासून माझी इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये सुरुवात झाली. आणि त्यावेळेस मी नाण्याची बातमी प्रसिद्ध केली होती.
0: ओके,
1: तर त्या नाण्याची बातमी देखील माझी खूप गाजली होती.
0: अच्छा, पण मला सांगा ना केव्हा कधीतरी तुम्हाला जेव्हा इलेक्ट्रॉनिक माध्यमासाठी बातमी घ्यायची असते तेव्हा ती बातमी शोधण्याचं कसं ते कसं निर्माण झालं तुमच्यामध्ये की आपल्याला एक वेगळी बातमी करायची आहे, इतरांपेक्षा वेगळं आपल्याला काहीतरी दाखवायचं आहे, मग ते कसं तुम्ही शोधतात?
1: आता जसं मी तुम्हाला सांगितलं सर की प्रिंट मीडियाचा मला अनुभव नव्हता तर इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये जाण्याचा प्रश्न नव्हता, त्यामुळे मी अगोदर प्रिंटचा अनुभव घेतला. प्रिंटमध्ये मी पेपर वाचले, सर्व वाचन केल्यानंतर मला त्याचं अवगत झालं की कशा पद्धतीनं हे काम केलं पाहिजे. त्याचप्रमाणे मी मग IBN लोकमत असेल, G24 असेल, ABP माझा असेल, या सर्व इलेक्ट्रॉनिक जे वृत्तवाहिनी आहे यांचा मी सतत चांगल्या स्टोऱ्यांचा अभ्यास करायचो की नेमके ते कसं बोलता, ते कशा पद्धतीने स्टोरी मांडता, त्याचा अभ्यास करूनच मी मग माझ्या त्या अँगलने मी माझ्या बातमीचा शोधात असा.

0: श्रोतेहो नमस्कार, आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग आरजे शुभांगी सोबत आजच्या आरजे कट्टा मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजच्या आरजे कट्टा मध्ये आपण गप्पा करणार आहोत, बोलणार आहोत एका खास अशा विषयावर, आयुष्यावर बोलू काही, म्हणजेच आयुष्य एक चकवा. घर म्हातारी होतात की माणसं, हा प्रश्न मला नेहमी पडतो. खरंय ना, घर म्हातारी होतात की माणसं? काय वाटतं तुम्हाला? भिंती तशाच असतात, देवघरातला दिवा तसाच तेवत असतो, अंगणातलं तुळशी वृंदावन तसंच उभं असतं. बदलतो तो फक्त आवाजांचा पोत, एकेकाळी खेळण्यांचा खळखळाट, अभ्यासाचे आवाज, रुसवे फुगवे, पाहुण्यांची वर्दळ यांनी भरून गेलेलं घर एका टप्प्यावर इतकं शांत होतं की घड्याळाची टिकटिकही बोलकी वाटू लागते. जीवन कदाचित असंच जगावं, असंच असावं सुद्धा भरती ओहोटीच्या समुद्रासारखं. कधीकाळी दोन जीवांनी संसाराची एक छोटी होडी पाण्यात सोडली होती. त्यांना किनारा कुठे आहे याची कल्पना नव्हती, पण एकमेकांचा हात हाती होता, एवढीच त्यांची ती श्रीमंती. नंतर त्या होडीत लेकरं चढली, त्यांच्या हसण्याने होडी भरली, त्यांच्यासाठी आईबापांनी स्वतःची स्वप्न किनाऱ्यावर ठेवली. अनेक वर्ष त्यांनी वल्ली मारल्या स्वतःच्या थकव्याची दखल न घेता. लेकरं मोठी झाली, एके दिवशी ती आपापल्या किनाऱ्यावर उतरली. हे निसर्गाचं तत्वच आहे म्हणा, पक्षी पंख फुटल्यावर घरात राहत नाहीत, नदीचं पाणीही एकाच वळणावर थांबत नाही, हो ना? मात्र घरटं तिथंच राहतं. आजच एक फेसबुकवर पोस्ट वाचली, सुवर्ण महोत्सवी विवाह दिन. दोन वृद्ध मनांनी फार मोठी अपेक्षा केली नव्हती, घरात सगळे जमतील, दोन शुभेच्छा मिळतील एवढंच. पण आयुष्याला नाट्यमय वळणं फार सहज देता येतात. फोनवर मुलाचा आवाज आला, आई आज आमचा बाहेरचा कार्यक्रम आहे, तुम्ही जेवून घ्या, औषधं वेळेवर घ्या. किती साधं वाक्य आणि किती खोल. त्या वाक्यात काळजी होती पण वेळच नव्हता, प्रेम होतं पण उपस्थिती नव्हती. फोन संपला, क्षणभर शांतता पसरली. त्या शांततेत दोष नव्हता, कारण प्रेम करणारी माणसं दोष मोजतच नाहीत, ती फक्त रिकाम्या जागा व्यापून ठेवतात, जपून ठेवतात. तो तिच्याकडे पाहत राहिला, ती त्याच्याकडे. मग ती म्हणाली, आजचा दिवस दुसऱ्यांनी आपल्याला द्यायचा नसतो, तो आपण आपला जगायचा असतो, तो आपणच एकमेकांना द्यायचा असतो. तो मंद हसला, हो आपण दोघं आहोत ना. आणि त्या दोन शब्दात त्यांच्या 50 वर्षांच्या संसाराचं सार दडलं होतं. मुलांनी दिलेल्या वस्तूंपेक्षा त्यांना एकमेकांची सोबत मोठी वाटली, फुलांच्या गुच्छापेक्षा तिच्या हाताचा स्पर्श मौल्यवान वाटला, शुभेच्छांच्या 1000 संदेशांपेक्षा त्याचं तू आहेस ना हे वाक्य पुरेसं होतं. त्या रात्री त्यांनी घरातच छोटासा सोहळा केला, देवापुढं दिवा लावला, जुन्या फोटोंचा अल्बम उघडला, एका फोटोवर दोघांच्याही नजरा थांबल्या. तरुणपणातले ते दोघं, डोळ्यात स्वप्न होती, केस काळे होते, चेहऱ्यावर उत्साह होता, हातात काहीच नव्हतं पण मनात संपूर्ण जग होतं. आज आरशात चेहरे बदलले होते, केस पांढरे झाले होते, हातावर सुरकुत्या होत्या, चालण्याचा वेग कमी झाला होता, पण एक गोष्ट बदलली नव्हती, ती म्हणजे एकमेकांकडे पाहण्याची नजर. कदाचित संसाराचं खरं यश हेच असावं, हो ना? श्रोते हो, तुम्हाला काय वाटतं नक्की कळवा. 50 वर्षांनीही समोरची व्यक्ती माझी वाटणं, आयुष्याच्या सुरुवातीला आपण घर बांधतो, मग त्या घरात मुलांचे आवाज भरतो, मुलं मोठी होतात, घर सोडतात, आणि शेवटी लक्षात येतं आपण ज्यासाठी घर उभं केलं होतं ते घर नव्हतंच, ती माणसं होती. पण माणसं आपापल्या वाटेने निघून गेल्यावर घर उरतं, भिंती उरतात, खिडक्या उरतात, देवघर उरत, आठवणी उरतात आणि उरतो तो एक प्रश्न, आपण खरंच जगलो आहोत का? कदाचित आपण जगत असतो पण अनेकदा जगणं पुढे ढकलत असतो. मुलं मोठी झाली की, नोकरी संपली की, घराचं कर्ज फेडलं की, थोडा वेळ मिळाला की, नंतर भेटू, नंतर बोलू, आणि मग तो नंतर कधी कधीच नाही होतो हे कळत सुद्धा नाही. म्हणून आयुष्य हा कदाचित एक चकवा आहे. आपण कायम काहीतरी मिळवण्यासाठी धावत राहतो आणि जे आपल्या जवळ असतं त्याची किंमत समजायला, ते हातातून निसटण्याची वेळ येईपर्यंत आपल्याला समजत नाही. मुलांना मोठं करताना आईबापांनी स्वतःला विसरू नये आणि मुलांनी मोठं होताना आईबापांना विसरू नये. आईबापांना नेहमी तुमचा वेळ, तुमची संपत्ती किंवा तुमची मोठी भेटवस्तू नको असते. कधी कधी त्यांना फक्त एवढंच हवं असतं, आई कशी आहेस, बाबा औषधं घेतलीत का, आज तुमच्यासोबत चहा घेऊया, चल जुन्या आठवणी काढूया. या छोट्या छोट्या वाक्यांमध्ये त्यांच्यासाठी संपूर्ण जग सामावलेलं असतं. कारण वय वाढतं तसं माणसाला वस्तूंची नाही सोबतीची भूक लागते. आणि एक दिवस आपल्यालाही कदाचित त्या शांत घरात बसून घड्याळाची टिकटिक ऐकावी लागेल. तेव्हा घरातल्या भिंतींना दोष देऊ नका, रिकाम्या खुर्च्यांना दोष देऊ नका, नशिबाला दोष देऊ नका. आज जे आपल्याजवळ आहे त्यांच्यासाठी आजच थोडा वेळ काढा, आजच फोन करा, आजच भेटा, आजच मनापासून बोला. कारण प्रेम व्यक्त करण्यासाठी योग्य वेळ उद्या नसतोच, योग्य वेळ नेहमी आजच असते. आयुष्याच्या शेवटी आपल्यासोबत बँक बॅलन्स, पद, प्रसिद्धी, पुरस्कार, मोठं घर किंवा महागड्या वस्तू येणार नाहीत. सोबत राहतील काही चेहरे, काही आवाज, काही स्पर्श, काही आठवणी आणि काही हळवे क्षण, ज्यांच्यासाठी आपण मनात म्हणू, अरे हे अजून थोडं जगता आलं असतंच की. म्हणून आज घरात आईबाबा असतील तर त्यांच्या जवळ बसा, जोडीदार असेल तर त्याच्या हातात हात घ्या, मुलं जवळ असतील तर त्यांच्यासोबत हसा, मित्र असेल तर त्याला फोन करा आणि मनात कुणाबद्दल प्रेम असेल तर ते व्यक्त करा. कारण आयुष्य फार मोठं वाटतं पण खरं तर ते काही मोजक्या क्षणांचंच बनलेलं असतं. घरं म्हातारी होत नाहीत, घरं फक्त आठवणींची संग्रहालय बनतात. म्हातारी होतात ती माणसं आणि माणसं म्हातारी झाली की त्यांना भूतकाळात जगावं लागू नये, त्यांच्यासोबत वर्तमान जगणारी माणसं त्यांच्या जवळ असावीत. शेवटी संसार म्हणजे एकत्र राहणं नव्हे तर एकमेकांच्या आयुष्यात उपस्थित राहणं. आणि आयुष्य म्हणजे फक्त किती वर्ष जगलो हे नाही, तर त्या वर्षांमध्ये कुणाच्या डोळ्यात आपण आपलेपणाचे किती क्षण ठेवले हे महत्त्वाचं. म्हणून धावू नका इतकं की आपली माणसं मागे पडतील, कमावू नका इतकं की वेळच गमवाल, जपू नका इतकं की वापरायलाच विसराल आणि प्रेम करू नका फक्त मनात, कधी कधी ते ओठांवर आणा, हातात हात घेऊन सांगा आणि उपस्थित राहून दाखवा. कारण शेवटी आयुष्य खरंच एक चकवा आहे. आपण समजतो आपण वेळ मिळाल्यावर जगू, पण आयुष्य मात्र शांतपणे म्हणत राहतं, वेळ मिळत नाही, वेळ काढावा लागतो. आणि कधीतरी शेवटच्या वळणावर उभं राहून मागे पाहताना जाणवतं, आपण शोधत होतो ते सुख कुठेतरी दूर नव्हतंच, ते तर आपल्या घराच्या अंगणातच होतं की, आईच्या आवाजात होतं, वडिलांच्या शांत नजरेत होतं, जोडीदाराच्या सोबतीत होतं, मुलांच्या हसण्यात होतं, मित्रांच्या गप्पात होतं आणि आपल्या हातात हात ठेवून चालणाऱ्या त्या माणसात होतं. फक्त आपणच ते उद्यावर ढकलत राहिलो. म्हणून आज जगूया, आज बोलूया, आज भेटूया, आज माफ करून टाकूया, आज प्रेम व्यक्त करूया. कारण उद्याची खात्री कुणाकडेच नाही, पण आजचा क्षण मात्र आपल्या हातात आहे, हो ना? आणि कदाचित आयुष्याचा सगळ्यात मोठा चकवा हाच आहे. आपण संपूर्ण आयुष्य कधीतरीच्या शोधात घालवतो आणि शेवटी कळतं, कधीतरी नावाचा दिवस कॅलेंडरवर कधीच नसतो, असतो तो फक्त आज. आजच्या आरजे कट्ट्यामध्ये इथेच थांबूया, पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग आरजे शुभांगी सोबत.
1: हाय, मी आहे आरजे विभूती आणि आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
2: तर आता आपल्या समोर राष्ट्रीय शिक्षण शाळा राजनेरे.

आणि त्यांचे मित्र सांगतो तुम्हाला ढगे साहेब म्हणाले

एक जुनी कला आणि ही जुनी कला जर कोणाला लाभली असेल तर फक्त भरतीय समाज. वाण्या बामणाकडे ही कला नाही, इतर लोकांकडे कला नाही, फक्त भरतीय समाजाकडे. का त्याच्या देवाला चिंता पडली असेल की काय हे आपला भटका समाज यांना घर नाही, वावर नाही, काहीच नाही, कुठला आधार नाही, हे उदरनिर्वाह कसा करतील, पोट कसं भरतील, म्हणून आम्हाला ही कला त्यांनी आपत करून दिली. म्हणून मित्र या कलेच्या माध्यमातून आम्ही पूर्ण महाराष्ट्रात फिरतोय. माझ्या मुंबई पुण्याला कार्यक्रम झाले आपले समाज आणि हे सर्व सहकार्य आपल्या ढगे साहेबांचं. आता या भटक्या समाजासाठी आणि कलाची आवड कोणाला होते जे पण आमचे 42 झाली आपले करण टीव्ही पण होऊन गेले होत आपले उत्तमराव डॉक्टर. उत्तमराव डॉक्टर मोठ्या रंगेला राहणं त्यांचा डांगली गावाला जानव डांगली ते मालवणचे पुढे बोला लीलाबाई आसवरी त्याला त्या बाईच माहेर त्या नांदगाव सापवर याला रात होते बघा त्या डांगली गावाला 1942 साला सगळं चालली बघा त्या जळगाव जिल्ह्याला आणि धुळे जिल्ह्याला त्या काँग्रेसची सभा होती बघा धुळे जिल्ह्याला. राजकारणाचा भाग शोक होता त्यांना, राजकारणामध्ये लोकांनी भाग घेतला, बोलणं करेल त्या लिला ताईला सामा सामा तू घरात आणाला, आज मला जाणं आहे सभा पाहण्याला, सभा होती त्या धुळे जिल्ह्यात. आणि त्यावेळेस जेवढं नवरा बायकोचा काही फ्रेम नव्हतं मित्र, त्यावेळेस बायका म्हणजे तिला सुद्धा काहीतरी पुढे चालून करायचं होत राजकारण. बायकी अशी तशी नव्हती, बाई सातवी फायनल आणि तो जुनी मॅट्रिक. महाराज तुम्ही मला सोडून चालले, मी घर सांभाळायला लावू राहू का, तुम्ही जिकडे जाल तिकडे मी येणार.

उधर काय झाले पाहिजे खानदेशातला हा काँग्रेसचे शाही लोक कला प्रकार ज्येष्ठ लोक कला भाऊ महाराज लोकांमध्ये जाऊन जागृती करण्याचं काम या आपल्या भक्त समाजाने केलेलं आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात स्वातंत्र्य लढ्यामध्ये एकूणच या देशाच्या स्वातंत्र्यामध्ये आपल्या लोक कलाकारांचं खूप मोठं योगदान भटक्या कलाकारांचं खूप मोठं योगदान विशेषपणे आहे. जसं विकासीने सांगितलं की शिवकालीन लोककला प्रकार तो कळपावली ज्याला म्हटलं जातं त्या काळामध्ये शत्रूंना माहिती होऊ नये म्हणून गुप्त पद्धतीने माहिती पोहोचवत आले हे आपले कलाकार असेल. गाव गाड्यामध्ये जाऊन लोककलेचं जागरण सोबतच त्या ठिकाणी घातलेल्या लोकांनी समाजाने कसं वागावं कसं राहावं हे सांगणारा हा गाव गाड्यातला भराडी समाज जोगी समाज आपल्या टिंगरी बाजारातून दांगड शाही लोककला प्रकाराच्या माध्यमातून गाव पातळीवर भेटतोय आणि आज या समाजाला या कलाकारांना मी स्वतः भटक्या समाजातला असल्यामुळं या समाजातील लोक कलाकारांचं संघटन करून शासनाच्या वेगवेगळ्या व्यासपीठावर त्यांना आणण्याचं काम आपण निश्चितपणे केलंय. आजच्या 2 वर्षापूर्वी महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक महोत्सवामध्ये पुण्याला जबरदस्त असं सादरीकरण भिकाभाऊ समाजाने त्या ठिकाणी केलेलं होतं आणि शासनाने त्याचा विशेष गौरव देखील केलेला आहे. या ठिकाणी असणाऱ्या सगळ्या भक्त्या कलावंतांना मी सांगू इच्छितो सांस्कृतिक कार्य संचालनालय असेल सामाजिक न्याय विभाग असेल या वेगवेगळ्या विभागाच्या वतीने म्हणजे समाज कल्याणचा नशामुक्त विभाग असेल त्याच्या नशामुक्त आपल्या विभागाच्या वतीने व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार असेल राज्य शासनाचा सांस्कृतिक पुरस्कार असेल पण आपल्या सगळ्यांसाठी एक आनंदाची गोष्ट म्हणजे आपल्या इतर मागास भोजन कल्याण विभागाच्या वतीनं या वर्षापासून आपल्या विभागाच्या वतीनं या भटक्या समाजातील लोक कलाकारांसाठी नटराज पुरस्कार शासनानं सुरू केलेला आहे. प्रक्रिया आता जसं तसं पूर्ण जाईल नव्यानं आता ही सगळी प्रक्रिया आहे कारण या लोक कलाकारांना प्रस्ताव करणं किंवा यांची माहिती गोळा करणं कागदपत्र खूप खर तर आपल्या कामाची त्याचं सगळं शासकीय दस्तावेजीकरण करणं थोडस अवघड जात पण पुढच्या टप्प्यामध्ये हे सगळे लोक कलाकार शासनाच्या नोंदीमध्ये आणि सन्मान पात्र पुरस्कारांमध्ये निश्चितपणे जातील अशी ग्वाही आपण या ठिकाणी दिली. पोवाडा हा खूप लांब आता सगळा आपल्या बोटावरचा खेळ सगळ्यांना 2 मिनिटाचा खेळ सगळ्यांना आवडतो पण आपल्या या पारंपरिक लोककलेला निश्चितपणे एक चांगलं व्यासपीठ एक स्वतंत्र लवकरच आपण आपल्या खानदेशातल्या सगळ्या भटक्या लोक कलाकारांचा स्वतंत्र भटके लोक कला महोत्सव आपण लवकरच आयोजित करत आहोत समाधान हा तरुण आहे आणि आपल्या वडिलांची परंपरा चालवतोय त्याचे मुलं सुद्धा छान पद्धतीने गात आहेत. शिक्षणानं समृद्ध आपण होतोच आहे नोकरी पाणी आपला समाज निश्चितपणे एका दिशेने चाललेला आहे पण आपल्या लोककला आणि लोकसंस्कृती सुद्धा आपल्याला सोडून चालणार नाही तर ते करण्याचं काम ही सगळी मंडळी करतात. आता ही जी मागची सगळी मंडळी ही आपली मोरेगाव तालुक्यातली सगळी ज्येष्ठ मंडळी आहे फार गोष्टीपासून वंचित आहेत आणि मी शासनाच्या वृद्ध कलावंत समितीवर असल्यानंतर पहिल्या प्रथम काय केलं तर हे सगळ्या भटक्या लोक कलाकारांना घेऊन त्यांच्याकडे कुठलेही पुरावे नाही कागदपत्र नाही तर ते सगळे स्वतः त्यांचे प्रस्ताव तयार करून शासनाकडे पाठवून मी अनेक आपल्या भिकाभाऊचं सुद्धा पेन्शन मंजूर झालेली आहे नंतर आपले भराडी आहेत त्यांचे आणि आता हे सगळे संघटन निर्माण केल्यानंतर या सगळ्या लोक कलाकारांना सोबत घेऊन त्याच्या पद्धतीने या सगळ्यांची दस्तावेजीकरण करून शासनाची पेन्शन त्यांच्यापर्यंत पोहोचवून योजना आहेत पण त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही आणि ते पोहोचवण्याचं काम आम्ही करत आहोत. आता हळूहळू खर तर एखाद्या भटक्या कलाकाराला गावात त्याच्या गावातून कार्यक्रमाला बोलवायचं म्हणलं तरी शाळेचे पैसे नसतात कारण गाव गाड्यावर जाऊन पैसे गोळा करणारा तर जेवढी सुद्धा त्याची ही नसते पण ही सगळी लोक कलाकार आता आमची जागरूक झालेली आहे आणि येत्या टप्प्यामध्ये तुम्हाला खानदेशातला भटका कलाकार
इतक्या जबरदस्त त्याचं सादरीकरण करताना आपल्याला दिसेल. बघा, लोककलेचं माध्यम घेऊन ठोक आख्यांसारखे तरुण पोरं करोडो रुपये कमवत आहेत, पण गावगाड्यातली लोककला आधी त्याच ठिकाणी आली. त्यामुळं त्यांना तेवढ्याच दर्जाचा सन्मान प्राप्त करून देण्याचं काम आपण निश्चितपणे करणार आहोत. अनेक समाज बांधव आमचे मार्गदर्शक डॉक्टर लोहार सर असतील, सुरेशजी इंगळे, सुरेंद्रजी काळे साहेब या ठिकाणी आहेत, वैष्णव साहेब आहेत, सरदास वैष्णवजी, संजय लोबू धनगर धनगर समाजाचे या ठिकाणी उपस्थित, चरणदासजी वैष्णव बैरागी समाजाचे तेही या ठिकाणी आलेले. सगळ्यांचं मनस्वी स्वागत. आपण आता या लोक कलाकारांचा जो सन्मान आहे त्यावेळी समाजाच्या समाज प्रतिनिधी म्हणून आपण या ठिकाणी करणार आहोत. तर आपल्या समोर एक लग्न तालुका एरंडोल येथील जे कलाकार अरुण भाऊ अशोक आणि ज्येष्ठ कलाकार भाऊराव निंबाजी, आता वयोमानाने होत नाहीये पण खूप काळ गावगाड्यात जाऊन त्यांनी जनजागृती केली. आता थोडासा आवाज आणि ठाकवा प्रचंड आलाय, पण त्यांचा वारसा आता त्यांची दोन्ही मुलं या ठिकाणी चालवत आहेत. तर एक दोन तीन चार मिनिटांमध्ये आपलं सादरीकरण, चला सुरुवात करूया. अरुण

0: अजून पाहूया म्हणजे तसं तो आपल्या जामनेर तालुक्यातले एक कलाकार आहे.
1: Tune in anywhere. Radio Man Bhavan 90.8 FM. Always heart-touching.
2: रसिक श्रोते हो नमस्कार. 90.8 मन भवन या एफ एमच्या टीमकडून मी प्रिया सफळे तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करते. श्रोते हो, अवकाश कसं तारांगणानी लखलखतं अगदी तसंच काव्य अवकाशही अनेक नामवंत कवितेंच्या कवींच्या प्रतिभेनं चमचमत. सादर करते आहे काव्य नक्षत्रातील हे दुसरं नक्षत्र. श्रोते हो, रसरशीत निसर्गभान जागविणारे, रानावनावर शब्दातीत प्रेम करणारे, लोकगीतातील छंद लय जपणारे, मातीशी हळुवार नातं जोडणारे, शेती हेच पहिलं प्रेम असं दिलखुलास सांगणारे, रानातल्या कविता या पहिल्याच संग्रहातील कवितांनी वाचकांच्या मनाला भुरळ पाडणारे. रसिक श्रोते हो, आपण ओळखलंच असेल या श्रेष्ठ कवी, गीतकार, शेतकरी, माजी आमदार पद्मश्री कृषीभूषण, वनश्री जनस्थान पुरस्कार, विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार, साहित्य अकादमी पुरस्कार आणि इतर पुरस्कारांनी सन्मानित असलेले ज्येष्ठ कवी ना धो महानोर. औरंगाबाद जिल्ह्यातील पळसखेड या गावात 16 सप्टेंबर 1942 रोजी त्यांचा जन्म झाला. शालेय शिक्षण त्या गावातच झालं आणि पुढचं शिक्षण जळगाव येथे घेतलं. गंगा वाहू दे, जगाला प्रेम अर्पावे, पावसाळी कविता, रान कविता, पानझड हे त्यांचे प्रसिद्ध कविता संग्रह. अजिंठा हे त्यांचं खंडकाव्य काव्य अत्यंत मुग्ध करणार आहे. यातील कथनशैली अप्रतिम आहे. गीतकार म्हणूनही मराठी चित्रपटसृष्टीत अनेक गीतांनी रसिकांची मनं त्यांनी जिंकली. एक होता विदूषक, जैत्रे जैत, दोघी, मुक्ता, सर्जा या चित्रपटातील गीतं आजही रसिक तितकीच मन लावून ऐकतात, मंत्रमुग्ध होतात. रसिक हो, या शेतानं लळा लावला असा असा की सुख दुःखाला परस्परांशी हसलो रडलो, आता तर हा जीवच अवघा असा जखडला, मी त्याच्या हिरव्या बोलीचा शब्द जाहलो, मी त्याच्या हिरव्या बोलीचा शब्द जाहलो. काव्य नक्षत्र या कार्यक्रमात आज आपण रान कवी नाधो महानोर यांच्या कवितांचा आस्वाद घेणार आहोत. कविश्रेष्ठ नाधो महानोरांचा रानाशी असलेला भावनिक संबंध विलक्षण आहे. शेतरान हेच महानोरांच्या विसाव्याचं स्थान आहे. त्यांचं रानावर आणि रानाचं त्यांच्यावर अतूट प्रेम आहे. ते रानाशी हितगुज करतात, रानही त्यांना प्रतिसाद देतं. रानाच्या रूपातून, विभ्रमातून, रंगातून आणि नादातून रानाच्या संवेदना त्यांनी जाणल्या आहेत. रान हेच त्यांचं ध्यान, रान हाच साक्षात्कार, रान हाच प्राण, अशा रानातल्या कविता ऐकून आपलं मन हिरवगार होणारच ना. प्रत्येक शब्दातून रानाच्या सहवासात आनंदाला उधाण येतं आणि व्यथांचा विसर पडतो. नभ आणि भुई यांच्यातील भावसंबंध इतक्या सुरेख शब्दात मांडलाय की आपले डोळे भरून येतात, आपला जीव तिथंच गुंतून राहतो. नभानं भुईला दिलेलं दान पाहून महानोरांमधील कवी शब्दगंध उधळीत जातो. या नभाने या भुईला दान द्यावे, ह्या नभाने या भुईला दान द्यावे आणि या मातीतून चैतन्य गावे. कोणती पुण्य अशी येती फळाला, जोंधळ्याला चांदणे लखडून जावे, जोंधळ्याला चांदणे लखडून जावे. ह्या नभाने ह्या भुईला दान द्यावे आणि माझ्या पापणीला पूर यावे. पाहता ऋतुगंध कांती सांडलेली, पाखरांशी खेळ मी मांडून गावे, पाखरांशी खेळ मी मांडून गावे, या नभाने या भुईला दान द्यावे. गुंतलेले प्राण ह्या रानात माझे, फाटकी ही झोपडी काळीच माझे. मी असा आनंदुनी बेहोश होता, शब्दगंधे तू मला बाहूत घ्यावे, शब्दगंधे तू मला बाहूत घ्यावे, या नभाने ह्या भुईला दान द्यावे, या नभाने ह्या भुईला दान द्यावे. उगवत्या सूर्याजवळ ते प्रार्थना करतात, अंधारलेल्या जगाला प्रकाश देण्याची अळवणी करतात. सृष्टीचा कर्ता करविता सूर्यनारायण आहे, आणि म्हणूनच कविश्रेष्ठ त्या सूर्यनारायणाला प्रार्थना करतात. सूर्यनारायणा नित्य नेमाने उगवा, अंधाराच्या दारी थोडा उजेड पाठवा. सूर्यनारायणा नित्य नेमाने उगवा, अंधाराच्या दारी थोडा उजेड पाठवा. मोडक्या घराच्या वृंदावनाशी सांजेला, मोडक्या घराच्या वृंदावनाशी सांजेला, दिव्याचा आधार जडो त्यांच्या संसाराला, दिव्याचा आधार जडो त्यांच्या संसाराला. ओंजळीनं भरू देगा, ओंजळीनं भरू देगा पाखरांच्या चोची, दुःखात पंखांना असो सावली मायेची, दुःखात पंखांना असो सावली मायेची. आबादानी हो शेत भरू दे दाण्यांचे, आबादानी हो शेत भरू दे दाण्यांचे, तुझ्या पालखीला शब्द बांधू तुकोबाचे, तुझ्या पालखीला शब्द बांधू तुकोबाचे. पहाटे लवकर उठून जात्यावर हळुवार आर्त ओवी गाणारी, संसार मुलं बाळ यांना सांभाळणारी, उन्हा पावसात शेतात राब राब राबणारी आई, कविश्रेष्ठ महानोरांचं आईप्रती असणारं प्रेम आपल्यालाच हळवं करून जातं. पीठ गळे जात्यातून तसं पाणी डोळ्यातून, पीठ गळे जात्यातून तसं पाणी डोळ्यातून. आई आई कर पले हात तुझे भाकरी भाजून, शिळ्या भाकरीनं उभा माझ्या संसाराचा जीव, शिळ्या भाकरीनं उभा माझ्या संसाराचा जीव, तुझ्या ओवीच्या शब्दानं मला केलं चिरंजीव, तुझ्या ओवीच्या शब्दानं मला केलं चिरंजीव. आई आईच्या महाप्रवासास निघून जाण्यानं ते गंभीर होतात, त्यांचे हुंदके दाटतात आणि शब्द उमटतात. आईच्या दुःखाचं डोळाभर पाणी दाटली कहाणी आयुष्याची, आईच्या दुःखाचं डोळाभर पाणी दाटली कहाणी आयुष्याची. शेवटी मनीचे सांगणे राहिले हुंदक्यांनी मुके पंच प्राण, हुंदक्यांनी मुके पंच प्राण. गलबला सोसले सोडताना घर, माझे महाद्वार ओस झाले, माझे महाद्वार ओस झाले. आमूच्या संसारी घोटाळे न मन, आमूच्या संसारी घोटाळो न मन, तिथे तरी प्राण शांत राहो, तिथे तरी प्राण शांत राहो. जात्याच्या ओवीचा संपला वेदांत, जात्याच्या ओवीचा संपला वेदांत, देव्हाऱ्यात वात करपली, देव्हाऱ्यात वात करपली. रसिक श्रोते हो, उन्हाळा पावसाळा हिवाळा सृष्टीचा हा अजब सोहळा. रखरखत्या उन्हानं सारी सृष्टीच हैराण झालेली असते. शेतकरी आभाळाकडं व्याकुळ होऊन पाहत असतो. वेळेवर जर पाऊस बरसला नाही तर, दुष्काळ पडला तर, हे पांडुरंगा आमची हाक ऐक आणि वरुण राजा बरसू दे अशी आर्त साथ कवी श्रीहरींकडं घालतायत. करपून गेले दुष्काळाने रान तसं माझं मन पांडुरंगा, करपून गेलं दुष्काळानं रान तसं माझं मन पांडुरंगा, वर्षा पाठोपाठ नाही पाण कळा, साव त्याचा मळा ऊस झाला, शेती माऊली

या पताकांनी धुमधुमली पंढरी, तरी मी श्रीहरी कासा विस. दिंड्या पताकांनी धुमधुमली पंढरी, तरी मी श्रीहरी कासा विस. बरसू दे नव सृष्टीचा सोहळा, कुणब्यांचा मळा उभा राहो, कुणब्यांचा मळा उभा राहो. श्रोते हो, आणि तो पाऊस येणार हे समजतात किती सुरेख काव्य पंक्ती अलगद शब्दबद्ध होतात. ओले चिंब संबंध नसातून पेटल रान, रात झडीचा पाऊस पाऊस भिजल गान. पक्षांचे लक्ष थवे गगनाला पंख नवे, वाऱ्यावर गंध वार भरलेले ओचे झाडातून लद बदले बहर कांचनाचे. घन वाजत गाजत ये थेंब अमृताचे, घन वाजत गाजत ये थेंब अमृताचे. नाधो महानोरांच्या कितीतरी पावसाच्या कवितांनी आपलं मन नक्कीच चिंब चिंब भिजत. चिंब झाली पावसानं दूर रान, गर्दशी ओली निळाई डोंगरान. चिंब पावसानं रान झालं आबादानी, हे गीत तर आपल्याला किती आवडतं हे सांगायलाच नको. महानोरांच्या छोट्या छोट्या कवितेतूनही कधी निसर्ग डोकावतो, कधी जीवनाचा अर्थ गवसतो. सुख दुःख इतक्या अर्थपूर्ण शब्दात त्यांनी मांडलंय की त्या चार ओळीतही गहन अर्थ लपलाय हे आपल्याला उमगतं. दुःख दे अवकाश व्यापी नेत्र माझे, बुबुळे जळलीत जळले चंद्र माझे. दुःख दे अवकाश व्यापी नेत्र माझे, बुबुळे जळलीत जळले चंद्र माझे. ना आता उरला कशाला खेद चित्ती, नग्न भटक्या काफिराला शाप दे. ना आता उरला कशाला खेद चित्ती, नग्न भटक्या काफिराला शाप दे. ही आणखीन एक चारोळी. रुजे दाणा दाणा ज्येष्ठाचा महिना, पाखरांचे पंख आम्हा आभाळ पुरेना. आम्हा आभाळ पुरेना, मृगाचे आभाळ उतरले डोळा, मोरपंखी लढा मोरपंखी लढा. झाडांच्या सावल्या डोळ्यांचे पक्षीही कवितेतून किती सुरेख गूज साधतात. झाडांच्या सावल्या पाण्यात उतरतात, झाडांच्या सावल्या पाण्यात उतरतात उन्हाच्या पारी. वैधळ्या डोळ्यांचे पक्षी चुकारतात कडे कपारी, वैधळ्या डोळ्यांचे पक्षी चुकारतात कडे कपारी. सरळ दळण ओवी अडली जात्यात, उभ्या जन्माचा उमाळा कळ सोसून डोळ्यात, कळ सोसून डोळ्यात. किती गूढ अर्थ दडला या ओळीमध्ये. केशर भिजली पिवळी उन्हे झाडावर, सांडून गेली पाण्यावर. ज्वारी मधल्या पिंगट पिवळ्या पानावर, पोपटी पक्षांच्या पंखावर भिर भिर. भिरकत गेलेली आभाळवर, पोपटी पक्षांच्या पंखावर भिर भिर. भिरकत गेलेली आभाळवर. किती सुरेख वर्णन, किती सुरेख कल्पना केलीये उन्हाची. ते ऊन कसं भिरभिरत पुन्हा आभाळात जातं. निसर्गाच्या रानाच्या कविता जसं मन हिरव्यागार करतात, अगदी तसंच आपल्या महाराष्ट्र राज्याबद्दल हे राज्य आदर्श व्हावं त्याची तळमळ ही शब्दातून अत्यंत सुरेखपणे महानोरांनी व्यक्त केली आहे. महाराष्ट्र दिन या कवितेतून. महाराष्ट्र धर्म जागो व्हा शूरवीर सच्चे, हे राष्ट्र बांधण्याला आधार माणसांचे. महाराष्ट्र धर्म जागो व्हा शूरवीर सच्चे, हे राष्ट्र बांधण्याला आधार माणसांचे. हे थोर ग्रंथ ज्यांचे आयुष्य वाचताना, त्यांचे विचार गोष्टी हे राज्य बांधताना. त्यांचे विचार गोष्टी हे राज्य बांधताना. आदर्श राज्य व्हावे आदर्श माणसांचे, आदर्श राज्य व्हावे आदर्श माणसांचे. चारित्र्यशील वाढो या थोर संस्कृतीचे, ह्या थोर संस्कृतीचे. रयतेस आपले ना
वाटे ना कोणी वाली, रयतेस आपले

0: ना वाटे ना कोणी वाली, कवळून घ्या तयांना विश्वास पांघरोनी, विश्वास पांघरोनी। अश्रूस दुर्बलांच्या हे राज्य हो सुखाचे, अश्रूस दुर्बलांच्या हे राज्य हो सुखाचे, जोडा सवंगडी जे प्राणापरी जीवाचे, जोडा सवंगडी जे प्राणापरी जीवाचे। तिमिरातून तेजाकडे घेऊन जाणारा ज्ञान मार्ग ज्यांनी सर्वसामान्यांना दाखवला, आध्यात्मिक समतेवर आधारलेल्या वारकरी संप्रदायाचा ज्यांनी प्रारंभ केला आणि सर्व संतांची माऊली झाले, रसाळ भाषेतील भावार्थ दीपिका ग्रंथ वयाच्या 16व्या वर्षी लिहिला, विश्वकल्याणासाठी पसायदान मागितलं परमेश्वराकडं, अशा ज्ञान माऊलीनं समाधी घेतली। त्या ज्ञान माऊलीच्या समाधीस्थ होण्यास जाताना अत्यंत भावपूर्ण शब्दात महानोरांनी एक सुरेख काव्य गुंफलंय, ऐकूया। थांबली पालखी, थांबली पालखी थोडासा विसावा, पिंपळाशी दिवा थरथरला। थांबली पालखी थोडासा विसावा, पिंपळाशी दिवा थरथरला। वेटाळे समाधी उचले ना माथा, वेटाळे समाधी उचले ना माथा, तूच आम्हा गाता ज्ञान राजा। पिंपळ पानांशी मंद सळसळ, पिंपळ पानांशी मंद सळसळ, काळ जात कळ सोसवेना, काळ जात कळ सोसवेना। व्याकुळ डोळ्यांची पंखडली दृष्टी, अंधारली सृष्टी गाभाऱ्यात, अंधारली सृष्टी गाभाऱ्यात। क्षणार्धात दिव्य उजळली रात, चौथाऱ्यात आर्त शब्द ओले। क्षणार्धात दिव्य उजळली रात, चौथऱ्यात आर्त शब्द ओले। अमृताचे शब्द लिंपून विश्वाला, अमृताचे शब्द लिंपून विश्वाला, कुठे तू निघाला देवराया, कुठे तू निघाला देवराया। मंदिरात नुसते देह सजीव, मंदिरात नुसते देह सजीव, तुझे पंचप्राण दिगंधात, तुझे पंचप्राण दिगंधात। रसिक श्रोते हो, ग्रामीण राणा फुलांच्या निसर्ग कविता मराठीत रुजवण्याचा महानोरांचा खूप मोठा वाटा आहे। शेतीविषयी निष्ठा, ग्रामीण लोकांबद्दल आस्था, अनेक पुरस्कार मिळूनही फाटकी ही झोपडी काळीच माझे, असं घराचं वर्णन करताना अनेक मराठी सारस्वतांच्या दरबारातील मान्यवर त्यांच्या झोपडीत येत तेव्हा आनंदित होत। शेती माती निसर्ग संस्कृतीसाठी कटिबद्ध असणारा साहित्यिक, शेतीत शब्द पेरून कवितांचं पीक घेणारा या महान रान कवीची 3 ऑगस्ट 2023 रोजी प्राणज्योत मालवली। शब्दांचा हा खेळ मांडिला तुझ्या कृपेने ईश्वरा, आम्हा शक्ती दे शब्द शारदे, झांज डफावरी स्वर गहिरा, झांज डफावरी स्वर गहिरा। अशा या शब्द कवीस, रान कवीस शत शत नमन। मीच माझा एक कल्ली एकटा चालीत गेलो, आड वाटेन पिसाटाच्या परी बेहोश झालो, ना कुठे आधार आणिक ना गतीला अंत होता, मात्र पायीच्या बळाला जागता आवेग होता। ना क्षिती होती कशाची मी मला उधळीत गेलो, अन धुळीच्या लक्तरांची लाज गुंडाळून आलो, अन धुळीच्या लक्तरांची लाज गुंडाळून आलो। मज कळेना चालताना दुःख कैसे फूल झाले, मज कळेना चालताना दुःख कैसे फूल झाले, अन कुणाचे दिव्य आशीर्वाद मज घेऊन आले, अन कुणाचे दिव्य आशीर्वाद मज घेऊन आले। अक्षरे चुरगळता मी अमृताचे कुंभ प्यालो, अक्षर सुर गाळीता मी अमृताचे कुंभ प्यालो, अन उद्याच्या जीवनाची सांगता घेऊन आलो. अक्षर चुर गाळीता मी अमृताचे कुंभ प्यालो, अन उद्याच्या जीवनाची सांगता घेऊन आलो, सांगता घेऊन आलो. धन्यवाद.
1: हाय, मी आरजे स्वरा. आपण ट्यून केलंय रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचे.
2: रसिक श्रोते हो नमस्कार, मी शालिनी केचे आपणा सर्व रसिकांचं मनपूर्वक स्वागत करतीये. मैत्रिणींनो, आज आपण बिनपटाची चौकट या इंदुमती जोंधळे लिखित आत्मकथनाचा 10वा भाग ऐकणार आहोत. नाते रक्ताचे असते, नाते प्रेमाचे असते. रक्ताचे नाते खरं तर तुटतच नसते, पण प्रेमाचे नाते मात्र निरंतर जपायचे असते. श्रोते हो, इंदुमती जोंधळे लिखित बिनपटाची चौकट या आत्मकथनाचं क्रमशः वाचन ऐकत असताना लेखिकेला रक्ताच्या नात्यापेक्षा प्रेमाच्या जिव्हाळ्याच्या नात्यांनीच अधिक समृद्ध केलं, आणि लेखिकेनंही त्याच पद्धतीनं ही नाती निरंतर जपली, आणि हे सर्वात महत्वाचं. श्रोते हो, या आत्मकथनाच्या 9व्या भागामध्ये लेखिकेला बोर्डिंगमध्ये असताना अनेक प्रेमाची जिव्हाळ्याची नामवंत साहित्यिक लेखक तसेच संस्मरणीय अशा महान व्यक्तिमत्वांचा सहवास लाभला, की ज्यामुळे लेखिकेला आपलं आयुष्य अनेक संकट येऊनही सुखानं आनंदानं जगता आलं. आणि आता पुढे ऐकूयात याच आत्मकथनाच्या क्रमशः वाचनाचा 10वा भाग.
3: अनाथांच्या संघर्षाचं सहज सोपं चित्रण बिनपटाची चौकट. मानवतेचा गहिवरून टाकणारा स्पर्श बिनपटाची चौकट. लेखन इंदुमती जोंधळे. वाचन स्वर सीमा मोघे. निर्मिती आणि सादरकर्त्या शालिनी केचे. बिनपटाची चौकट.
4: छात्रालयातलं माझं शेवटचं वर्ष होतं, त्यावेळी 11वीला मॅट्रिक होती. आम्ही त्यावर्षी 11वीला 11 जणी होतो. छात्रालयात सगळ्यात मोठी संख्या प्रथमच मॅट्रिकची परीक्षा देणार होती. या अगोदर जास्तीत जास्त 5-6 मुली परीक्षा द्यायला असत, पैकी 2-4 तरी नापास होत, पण आम्ही 11ही जणींनी पक्का निश्चय करून छात्रालयाचा निकाल 100% लावायचा असं ठरवलं होतं. अगदी जीव तोडून अभ्यास करत होतो. नव्या इमारतीच्या आतल्या मोठ्या दरवाज्यावर मोठं घड्याळ लावलं होतं. त्या घड्याळावर मोठा बल्ब सुद्धा होता. त्या अगोदर छात्रालयाला घड्याळच नव्हतं. या नवीन घड्याळ्याचे टोल सुद्धा पडायचे, त्याचं अप्रूप वाटायचं. त्या अगोदर असलं घड्याळ कधी पाहिलंच नव्हतं ना. छात्रालयाला ते घड्याळ कुणीतरी भेट म्हणून दिलं होतं. आम्हाला वाटायचं आमच्या मॅट्रिकच्या मुलींच्या अभ्यासासाठीच दिलंय म्हणून. खालच्या वर्गातल्या कोणत्याही मुलींना आम्ही त्या घड्याळ्याच्या खाली अभ्यासाला बसू सुद्धा देत नव्हतो. सायंकाळची जेवढं आटपली की पटकन आपापलं दप्तर घेऊन भराभर तिथे जमा होत असो. आम्ही सगळ्यात मोठ्या मुली, काय बिषाद आम्हाला कोणी लहान मुली उठवतील तर. 11ही जणी अभ्यासाला लागलो की सगळं चिळी चीप. सगळ्यांनी आपापला अभ्यास करायचा, आम्ही घड्याळाखाली, बाकी सगळ्या पोरी आपापल्या खोलीच्या व्हरांड्यात, मधल्या चौकात किंवा जिथं लाईट असेल तिथं अभ्यासाला बसलेल्या असायच्या. 10:30-11 सुमाराला सगळ्याजणी दिवे मालवून आपापल्या खोलीत झोपायला गेलेल्या असायच्या. सगळीकडे एकदम शांतता. बाईंच्याही खोलीतला दिवा बंद. बाई पण आमच्या बोर्डिंगच्या 1 नंबरच्या खोलीत, म्हणजे ऑफिसच्या खोलीत, एक पलंग टाकून झोपलेल्या असायच्या. लहानपणी गोष्टीतली राजकन्या राजवाड्यातल्या भव्य पलंगावर गादीवर झोपलेली असायची ना, तशा बाई वाटायच्या. सुंदर मच्छरदाणी, चोहोबाजूला दासदासी मोरपिसांनी वारा घालतायत. राजकन्या नसल्या तरी त्या महाराणीसारख्या वाटायच्या. आम्ही मुली त्यांच्या अवतीभोवती घोटाळत असू. त्यांच्या बाजूला 1-2 मुली आपापले बिछाने घेऊन झोपायला येत. काकांच्या खोलीला लागून, म्हणजे बोर्डिंगातून कुलूप लावून घेतलेलं असे. काका तर 9-9:30 झोपी जात, पहाटे 4 उठत. कोर्ट कमिटेड मुलींमध्ये मी आणि गिरीजा, दोघींमध्ये पुस्तकांचा एकच संच होता. मला ज्यावेळी इंग्रजी किंवा मराठी विषयाचा अभ्यास करायचा असेल, नेमका त्याच वेळेला तिलाही त्याच विषयाचा अभ्यास करायचा असायचा। मग आम्हा दोघीत भांडण व्हायची, मग बोलणी खावी लागायची, शिक्षा। गिरीजा काही कधी आपला हेका सोडायची नाही। शिक्षेच्या भीतीपायी मग मीच आपली माघार घ्यायची, तिला हवं ते पुस्तक देऊन टाकायचं। पण आम्ही रात्री 11 जणीच्या वेळी अभ्यासाला बसत असायचो ना, त्यावेळी मात्र एक जणू सगळ्यांची अलिखित गटप्रमुख म्हणून मी अभ्यास घ्यायची। एक विषय एक दिवस घ्यायचा, एकेका धड्यातली मध्यवर्ती कल्पना सांगायची, तोंडी प्रश्नोत्तर व्हायची, गाळलेल्या जागा, म्हणी, वाक्प्रचार, अभ्यासातल्या अनेक खुबी, खाणाखुणा पटकन लक्षात येतील अशा कल्पना मी सगळ्यांना सांगत असे। त्यामुळे झालं काय, माझा अभ्यास पक्का होत गेला। दुसऱ्याला जे येत नसेल ते आपण पुन्हा पुन्हा समजावून सांगितलं की आपण त्यात अधिक पक्के होतो, हे त्यावेळी कधी कळलं नाही, आज कळतंय। असाच एक एक महिना संपत होता, शाळेतला अभ्यासक्रम पूर्ण होत होता। एके दिवशी कुणाच्याही ध्यानी मनी नसताना सगळ्या मुली झोपी गेल्यावर बोर्डिंगात चोरी झाली। छात्रालयाच्या 50-60 वर्षाच्या काळात कधीही काही अगदी सुतळीचा तोडा सुद्धा केला नव्हता, पण त्या रात्री चोरी झाली। चौकात एक भला मोठा पितळी पाण्याचा पिंप ठेवला होता, 4 नंबरच्या खोलीला आणि स्वयंपाक खोलीला लागून तो मुद्दाम ठेवलेला असायचा। स्वयंपाकाच्या पाळीच्या मुलींना तो पिंप पाणी भरायला सोपा जावा म्हणून तिथे ठेवायचो। त्याला लागून तसाच मोठा बिनतोटीचा तांब्याचा पिंप होता। हे दोन्ही पिंप चोरांनी नेले, तसंच आमचं सगळ्यांचं आवडतं भिंतीवरचं घड्याळ, नव्या इमारतीतले सगळ्या खोल्यांमधले ट्यूबलाइट्स आणि वरच्या खोल्यांमधलं काही सामान चोरीला गेलं। तसं 2000-1000 नुकसान झालं, पण आम्हा मुलींच्या मनात चोराची भीती बसली। खरं तर मला बोर्डिंगात कधीच भीती वाटली नाही। रात्री अपरात्री कुठल्याही मुलीला बाहेर जायचं झालं तर त्या मला घेऊन बाहेर जात। छात्रालयातल्या त्या 10-11 वर्षाच्या काळातला कोपऱ्यानं कोपरा माझ्या परिचयाचा झाला होता। आपलं घर का कधी कुणाला परक असतं, तसंच ते छात्रालय, ते मला कधी परक वाटलंच नाही। चोरीनंतर मात्र मनात थोडीशी भीती वाटायला लागली होती। लहान लहान मुली तर आपापल्या खोलीत एकमेकींना घट्ट चिकटून झोपत, स्वयंपाकाच्या सरुबाई तर मुलखाच्या भित्र्या, कुठे जरा काही खुट्ट झालं की अगं वया वया वया वया चोर आला गो पोरीनं इंदे, आपण तर घाबरायच्याच, पण त्यांच्या बरोबर ज्या मुली झोपत त्यांनाही घाबरून सोडायच्या। पोरी बिचारे आपापल्या अंथरुणात पांघरून घेऊन जीव मुठीत धरून झोपायच्या। पूर्ण छात्रालयात भीतीचं वातावरण झालं होतं। त्यात आमच्या 11वीच्या परीक्षा जवळ आलेल्या, घड्याळ चोरीला गेलेलं, वीज नव्हती, अभ्यासाचा मूडही नव्हता। मग शारदाबाईंनी एक शक्कल लढवली। त्यांनी आम्हा 11वीच्या 5-6 जणींना त्यांच्या खोली झोपायला, अभ्यासाला, चोरावर नजर ठेवायला बोलवलं। झालं, आमची एकेकीची टेहणी करायची पाळी सुरू झाली। चौकाला लागून असणाऱ्या खोलीला एक खिडकी होती। खोलीत आतल्या बाजूला खिडकीजवळ एक पलंग टाकलेला होता, त्यावर आम्ही दोघी जणींनी बसायचं, दोघींनी पहारा द्यायचा, दोघींनी झोप काढायची। 2 तासांनी त्यांना उठवायचं, मग आम्ही 2 तास झोप घ्यायचो। झोप कसली, सगळं लक्ष चोरांवर। म्हणजे त्याचं असं की आम्ही ज्या खिडकीच्या आतून बसायचो ती खिडकी अर्धवट उघडी ठेवायची, बाहेरून पाहणाऱ्याला ती बंद आहे असंच वाटायचं। आतल्या माणसाला नव्या इमारतीच्या दुसऱ्या टोकापर्यंतचे संडासचे पाईप सुद्धा दिसायचे, त्या पाईपवरूनच तर चोर आत येऊन चोरी करून गेले होते ना। आम्ही दोघी दोघी एकमेकींना अगदी खेटून त्या किलकिल्या फटीतून दूरवर एकटक पाहत राहायचो, डोळे ताणून ताणून पाहायचो, डोळ्यातून पाणी यायचं, डोळ्यांची आग आग व्हायची, झोपही आलेली असायची, पण इकडं बाई तिकडं स्वयंपाकीण सुरू आची, 2-3 पोरींना झोपलेल्या पाहून आपणही झोपावं असं वाटायचं, पण छे बाईंचा थाक कसला होता? मधूनच एखादा शब्द त्या बोलल्या की आम्ही जाग्या असलो तरी खडबडून उठून उभ्या राहत असू. दिवसभर शाळेत जादा वर्ग, अभ्यास, बोर्डिंगची नेमून दिलेली कामं चुकत नव्हतीच. त्या चोरांवर लक्ष ठेवण्याचं काम बाहेर वॉचमन सतत जागता पहारा देत होता आणि आम्ही आत. अभ्यास तर पार बोंबलला होता. अख्ख्या छात्रालयात पोरींच्या मनात या चोरांनी घर केलं होतं. कुठं थोडं जरी खुट्ट वाजलं की पोरी चोर चोर म्हणून दार उघडून चौकात पळत सुटायच्या. लहान लहान पोरी तर रडतच फटकल मांडून म्हणायच्या,
5: मला पोराचं लय भाव वाटतय, मला माझ्या गावाकडून
4: जोर जोरात भोंगा सुरू व्हायचा. तो ऐकला की शारदाबाई हातात काठी घेऊन बाहेर यायच्या, म्हणायच्या, कुणाला भ्याव वाटतय का? कुणाला भ्याव वाटतय? वय घराकडे जायचं, घराकडे जायचं तुला. चल उठ उठ, घे तुझी पेटीन, चालायला लाग. चल चालायला लाग बघू, आधी मोठी आली तर अभ्यास कराया. चल म्हणते ना. वा शारदाबाईंचा हा अवतार पाहिला की सगळ्या पोरी चिडी चुप, जिकडे तिकडे गप्प गार शांत. पुन्हा आमची ड्युटी पहिलेशी सुरू. त्या पाईपकडे पाहून पाहून थोडी जरी कसली सावली हल्ली तरी त्यावरून चोरच आत येतोय असा भासवायचा. श्वास रोखून कोंडून जीव एकवटून तो पुढे येतो का? नक्की दिसतोय का? कितीतरी वेळ टक लावायचो म्हणजे कुणी नाही दिसायचं. पाईपवर झाडाच्या सावल्या हलायच्या. त्या पाईपला सावलीला आम्ही चोर समजत होतो. मनी वसे ते स्वप्नी दिसे म्हणतात ना, पण आम्हाला जागेपणी चोर दिसत असत. चोरी झाल्यावर पोलीस चौकीत रीसर नोंद वगैरे झाली होती. तपास चक्र जोरात सुरू होती. खरं तर आता छात्रालयात चोरी करायला काय होतं? पण आमच्या बाईंना त्या चोराला पकडायचं होतं. तो त्याच संडासच्या पाईपवरून आत येणार हे त्यांना जणू पक्क कळलं होतं. आणि आता तो चुकून जरी पुन्हा असा आत आला की आम्ही 70-80 पोरी त्याच्यावर अशा तुटून पडणार होतो की त्याचं हाड तरी जागेवर राहिलं असतं की नाही कोण जाणे. दिवसभर एक एक जणी चोराला पकडायचा आराखडा मनात तयार करायचा. चोर आले की कसं धरायचं, कशाने मारायचं, कुठं बांधायचं, कसं बांधायचं, अगदी सगळं सगळं ठरलं होतं. आणि मग आमच्या ताई त्याला कशा पोलिसांच्या ताब्यात देणार याचं चित्र डोळ्यापुढे उभं राहायचं. रात्र झाली की दिवसभराचे आराखडे पार कोलमडून पडायचे. शेवटपर्यंत आम्हाला चोर काही सापडलेच नाही. त्या दरम्यान अभ्यास मात्र खूप बुडाला. 12व्या की 15व्या दिवशी मुद्देमालासह चोर सापडले. आमच्या सर्व चोरी गेलेल्या वस्तू घड्याळासह परत मिळाल्या. आमची नाईट ड्युटी संपली. पुन्हा ते घड्याळ, तो लाईट आणि आम्ही 11 जणी. पुन्हा राहाट गडग सुरू झालं. परीक्षा दिली. आम्ही सगळ्या जणी पास झालो. आमच्या अडाणी सरुबाईंनाही ते कळलं होतं.
6: माया सामद्या पोरी पास झाल्या ग बाय, लई बेस झालं र देवा, माया घरानं देवानं ऐकलं, समध्या पोरी पास केल्या त्यानं नवा. देई देई आंबा माय, देई आंबा माय, तुला किलूभर पेड दिन बर का, किलूभर पेड दिन, जय आंबा माय.
2: श्रोते हो, इंदुमती जोंधळे लिखित बिनपटाची चौकट या आत्मकथनाच्या क्रमशः वाचनाचा 10वा भाग आपण ऐकलात. वाचनस्वर सीमा मोघे यांचा, निर्मिती आणि सादरकर्त्या शालिनी केचे.
1: ट्यून इन एनीवेअर रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकताय रेडिओ मन भवन 90.8 FM. मी आहे आरजे शुभांगी आणि आजच्या विशेष मुलाखतीमध्ये आपलं स्वागत आहे. आपल्यासोबत आज आहेत जळगाव येथील प्रगती विद्या मंदिरचे शिक्षक, जे कृतीयुक्त शिक्षण देणाऱ्या मनोज जी भालेराव सर,
7: खास विशेष महत्वाची बाब म्हणजे वाचन संस्कृती वृद्धिंगत व्हावी म्हणून विशेष प्रयत्न ते करत असतात. आजकालच्या डिजिटल युगामध्ये विद्यार्थ्यांमध्ये लोप पावत चाललेली वाचन संस्कृती ती कशी वाढवता येईल आणि त्याचा प्रचार आणि प्रसार कसा करता येईल यासाठीच त्यांचा सतत प्रयत्न असतो. तर आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत, मनोज भालेराव सर यांच्याशी. चला तर मग त्यांच्या अनुभवातूनच त्यांच्याकडनंच जाणून घेऊया त्यांचा इथपर्यंतचा हा प्रवास.
8: तुम्ही ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM आरजे शुभांगी सोबत, ऑलवेज हार्ट टचिंग.
7: भालेराव सर 16 वर्षापासून प्रगती विद्या मंदिर इथं कार्यरत आहेत. कृतीयुक्त आणि स्वानुभवातून शिक्षण देणं हे त्यांचं खरं वैशिष्ट्य आहे आणि तसंच विद्यार्थ्यांसाठी बालमित्र वाचनालयाची सुरुवात सुद्धा त्यांनी आपल्या शाळेत केलेली आहे. सर नमस्कार.
9: नमस्कार मॅडम.
7: तुमचं आमच्या रेडिओ मनभावांच्या स्टुडिओमध्ये हार्दिक स्वागत.
9: धन्यवाद मॅडम.
7: सर मला सांगा ना सर्वप्रथम तुमच्या बालपणाविषयी, तुमचा बालपण कुठे गेलं आणि कशी सुरुवात झाली सगळी?
9: मॅडम माझं जे बालपण आहे ते खेड्यातच झालेलं आहे. अंतुर्ली या गावामध्ये 12वी पर्यंतचं शिक्षण घेतलं. त्यानंतरचा जो प्रवास आहे मी डीएडला तालुका शहादा म्हसावत गावी डीएड केलं आणि त्यानंतर मी 2009ला प्रगती विद्या मंदिर या शाळेमध्ये उपशिक्षक म्हणून रुजू झालो.
7: अरे वा छानच. तर मग कृतीयुक्त शिक्षण म्हणजे नेमकं तुमची ही संकल्पना कशी आहे त्याबद्दल सांगा ना.
9: मॅडम मला शाळेमध्ये 16 वर्ष झाली.
7: बर.
9: त्यामध्ये माझ्याकडे शिकवण्यासाठी विज्ञान विषय आहे. तर मॅडम विज्ञान हा जो विषय आहे तो वाचनाचा नाहीये, तो अनुभवण्याचा आहे.
7: बरोबर. प्रॅक्टिकल नॉलेज असलं,
9: नॉलेज तुम्हाला विद्यार्थ्यांना द्यावं लागेल. कारण की विज्ञान असं म्हणते की तुम्ही मला वाचू शकत नाही, ते तुम्ही दाखवा मला प्रॅक्टिकली.
7: बरोबर.
9: आणि माझं उद्दिष्ट असंच आहे की माझा जो विद्यार्थी आहे जो विज्ञान शिकणारा आहे तो त्याचं विज्ञान शिकल्यानंतर त्याने असंच म्हणायला पाहिजे की माझ्या शिक्षकांनी मला हे जे विज्ञान आहे ते शिकवलं नाही तर दाखवलं आहे. असा पद्धतीचा माझा आहे, एक उद्दिष्ट आहे. आणि मॅडम कृतीयुक्त जे शिक्षण आहे आता आपण बघतो आजची जी पिढी आहे ती आपण आता 21व्या 22व्या शतकामध्ये आहोत, तर ही जी पिढी आपल्यासारखी नाहीये. हे जे शिक्षण आहे त्या आधी सारखं पण राहिलेलं नाही. जी पारंपरिक पद्धत आहे की आतापर्यंत आपण बघत होतो का आधी काय होतं की गुरुचं स्थान वरती त्यानंतर विद्यार्थ्याचं स्थान खाली अशा पद्धतीची गुरुकुल पद्धती चालली. त्यानंतरची पद्धती अशी आली का शिक्षक आणि विद्यार्थी समान
7: समान.
9: पण आजची ही जी शिक्षण पद्धती आहे ती फक्त सांगते की तुम्ही बोलू नका, विद्यार्थ्यांना बोलत करा आणि तुम्ही फक्त मार्गदर्शकाची भूमिका पार पाडा. मग आम्ही जर मार्गदर्शक आहोत तर आम्हाला त्यांना स्पष्टीकरण देताना त्यांना स्वानुभव देणं फार गरजेचं आहे.
7: बरोबर.
9: त्यांच्या हातून कृती घडतील. तुम्हाला माहिती आहे एखादी जर आपण प्रॅक्टिकली काही गोष्ट केली तर ते आपण विसरत नाही. तुम बघा आपण जर छोटस उदाहरण घेतलं, 4-व्हीलर चालवणं आपण काही त्यावरती पुस्तक वाचलेलं नाहीत, आपण डायरेक्ट प्रॅक्टिकली शिकलो. तुम्हाला आता किती वर्ष आले मध्ये गॅप पडला तर तुम्ही ते जे ड्रायव्हिंग आहे ती तुम्ही
7: विसरणार नाही.
9: कारण प्रॅक्टिकल हे जे नॉलेज आहे ते जास्त इफेक्टिव्ह आहे.
7: अगदीच बरोबर.
9: त्यामुळे विद्यार्थ्यांना आजपासूनच जर आपण कृतीयुक्त शिक्षण दिलं तर त्यांच्या ज्ञानाची भर पडणार आहे, म्हणजे चिरंतकाळ राहणार आहे, ती विसरू शकणार नाही.
7: बरोबर.
9: आणि ही जी आजची पिढी आहे यांना फास्ट मिळणाऱ्या गोष्टी फार पाहिजे,
7: इन्स्टंट त्यांना सगळं हवं असतं.
9: कारण हे जे डिजिटल युग आहे आणि हा जो मोबाईल आहे, खरं तर ह्या मोबाईलमुळे आपण म्हणतोय की फायदे भरपूर आहे पण असे पण काही नुकसान आहे की ते आपल्याला आज दिसत नाहीये.
7: बरोबर.
9: ती आपली पिढी थोडी थोडी करून नष्ट करतात आहे, त्यांची विचारशक्ती नष्ट करतात आहे, पण आज आपल्याला ते दिसत नाहीये. भविष्यात याचं आपल्याला काही ना काही थोड्या प्रमाणात नुकसान होणारच आहे.
7: बरोबर बरोबर.
9: तर विद्यार्थ्यांना कृतीयुक्त शिक्षण हे देणं आजच्या काळाची गरज आहे.
7: खरंय खरंय.
8: तुम्ही ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM आरजे शुभांगी सोबत, ऑलवेज हार्ट टचिंग.
7: सर विद्यार्थ्यांना शाळेत वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी तुम्ही कुठले प्रयत्न केले गेलेले आहेत आजपर्यंत शाळेत तुमच्याकडून?
9: मॅडम 2019 नंतर असा काळ आला का कोरोनामुळे काय झालं की शाळा बंद झाल्या.
7: हो.
9: शाळा बंद झाल्यामुळे आम्ही शिक्षक सुद्धा हतबल झालो की आता विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण कसं पोहोचावा. ऑनलाईन जरी आम्ही पोहोचत होतो पण जे शाळेमध्ये ज्या गोष्टी घडतात त्या गोष्टी ऑनलाईन घडत नाही. किती आपण म्हटलं की नाही आम्ही ऑनलाईनला घेतलं तर घेतलं, नाही, सर्व खोट्या गोष्टी आहे. त्यांना तुम्हाला प्रॉपर शिकवणं फार गरजेचं आहे. आणि त्या काळात काय आलं मॅडम की त्या विद्यार्थी 2 वर्ष मागे पडला.
7: हो बरोबर.
9: त्याची जरी म्हणजे त्याचे तो जरी फिजिकली वाढत होता पण तो मेंटली काय की तो त्याची वाढ झाली, त्याचं वाचन त्यावेळेस झालं नाही. आणि मग आज आपल्याला असं दिसते का विद्यार्थी जेव्हा स्पेलिंग लिहितो तेव्हा त्याला त्या स्पेलिंगचं प्रोनाऊन्सिएशन येत नाही, उच्चार येत नाही. त्यानंतर अल्फाबेटिकल जर तो लिहायला लागला तर मध्येच एखादं स्मॉल लेटरचा शब्द लिहितो. त्याला हे माहित नाही की एखादं मूळ नाव आहे ते अल्फाबेटिकलने सुरू व्हायला पाहिजे.
7: बरोबर.
9: ही जी कमतरता ही भरून काढण्यासाठी त्यांचं वाचन होणं फार गरजेचं आहे,
7: खूप गरजेचं आहे.
9: मग आणि आज असं झालेलं आहे की विद्यार्थ्यांना या मोबाईलमुळे काय आलं का सर्व डिजिटल युगामध्ये ते मोबाईलवरच करू लागले. पुस्तक त्यांच्यापासून लांब चाललेलं आहे. अवांतर वाचन हा शब्द त्यांनी ऐकलाय की नाही हे पण मला माहित नाही. मग आम्ही मी काय केलं का आता यांच्याकडून जर वाचन करून घ्यायचं आहे त्यांच्या हातात पुस्तक देणं गरजेचं आहे. मग पुस्तक देणं गरजेचं आहे तर यासाठी वर्गामध्ये ग्रंथालय असणं फार गरजेचं आहे. मग मी हे कन्सेप्ट सुरू केली की बालमित्र वाचनालय.
7: बरं.
9: पुस्तक आपला मित्र आहे आणि त्याला जर आपण मित्र बनवलं तर नक्कीच त्यांच्या वाचनामध्ये भर पडेल. आणि त्या पद्धतीने आम्ही हे वाचनालय सुरू केलं. मग ह्या वाचनालयामध्ये मी काय केलं का विद्यार्थ्यांना हे सांगितलं का तुमचं जे खाऊचे जे पैसे तुम्ही उरवतात किंवा जे तुम्ही तुमच्या मनी बँक मध्ये टाकतात त्या पैशांचाच तुम्हाला युज करायचा आहे. आणि फक्त 10 ते 15 रुपये एवढ्या किमतीच एक पुस्तक तुम्हाला या वाचनालयाला
7: भेट द्यायचंय. बरोबर.
9: भेट द्या, त्यानंतर मी तुम्हाला सांगेल की याचा आपल्याला काय करायचं. त्यानंतर पालकांकडूनही मला रिस्पॉन्स चांगला मिळाला. म्हणजे 8 दिवसांमध्ये माझ्याकडे मॅडम कमीत कमी 200 पुस्तकं जमा झाली.
7: अरे बापरे वा, छानच.
9: आणि आता शनिवार तुम्हाला माहितीये शासनाकडून सांगितलेलं आहे की आनंददायी शनिवार.
7: हो हो, बॅगलेस डे सुरू झालाय.
9: त्यांना दप्तर विना शाळा भरवा. त्यानंतर त्या दिवशी त्यांना खेळातून शिक्षण द्या. मग मी असा विचार केला की विद्यार्थ्यांना आता जर 4 तास शाळा असेल तर
7: हे
9: 4 तास नुसतं खेळणार आहेत का. मग हा दिवस वाचनाचा का नाही हो.
7: बर.
9: मग मी काय केलं त्या दिवसाला मौन वाचन दिवस असा 1 तासाचा वेळ रोजचा काढायला लागलो शनिवारी. आणि त्यावेळेस मी काय करतो की ह्या वाचनालयातले जे पुस्तक आहे ते त्यांच्यासाठी उपलब्ध करतो. त्यांच्याकडून 1 तास त्याचं वाचन करून घेतो.
7: विद्यार्थ्यांचा प्रतिसाद कसा असतो या गोष्टी?
9: प्रतिसाद खूप छान आहे मॅडम. तुम्हाला आजचीच मी गोष्ट सांगतो. आज लोकमान्य टिळक पुण्यतिथी आहे. आज सकाळी मी जेव्हा विद्यार्थ्यांना सांगितलं की आज पुण्यतिथी आहे कोणी भाषण पाठ करून आलेला आहेत का, तर एका विद्यार्थ्याने मला सांगितलं सर आपण जे पुस्तकं जमा केलेली आहेत त्यातलं एक लोकमान्य टिळकांचं पुस्तक आहे, मी त्यातली माहिती जी लिहिलेली होती वहीमध्ये ते वाचून आलेलो आहे, ते मी सांगणार आहे. मला त्याचा फार म्हणजे आनंद
7: झाला. साहजिकच आहे, लाईव्ह एक्झाम्पल तुम्हाला मिळालं आणि आपल्या कार्याचं कुठेतरी चीज होत आहे याचे जे समाधान होतं ते तुम्हाला मिळालं.
9: कसं आहे मॅडम, शिक्षक तर उपक्रम करतो पण तो विद्यार्थीचा घेतो का हे सुद्धा महत्वाचं आहे.
7: खरं
9: तर आपण फोटो काढण्यासाठी जर उपक्रम करत असू तर मग
7: त्याचा उपयोग नाही.
9: त्यानंतर मॅडम मुलांकडून ते वाचलंही जाते. त्यानंतर मी एक वही सुद्धा केलेली आहे त्यांना वाचनाची.
7: बर.
9: तिला वाचन वही नाव म्हणून दिलेलं आहे. त्यात तुम्हाला शनिवारी जे पुस्तक मिळालं ते पुस्तक तुम्ही किती वाचलं, त्या पुस्तकाचं नाव काय, त्या पुस्तकाचं लेखक कोण आणि तुम्ही वाचलेलं त्यामधून तुम्हाला कितपत समजलं ते त्यात लिहायचं असते. जर ते पुस्तक तुमचं अर्ध वाचून झालेलं असेल तर पुढच्या शनिवारी तुम्ही सांगायचं की सर मी एवढंच पुस्तक वाचलं होतं बाकीचं अजून बाकी आहे, तर तेच पुस्तक मी त्याला पुढच्या शनिवारी देत असतो. उद्दिष्ट असं आहे की ह्या वाचनालयातून माझ्याकडे जर 200 पुस्तकं जमा झालेली तर वर्षभरामध्ये तेवढी पुस्तक त्या विद्यार्थ्यांकडून वाचन करून घेणं.
7: क्या बात आहे.
9: जेणेकरून त्यांची जी वाचनाची आवड आहे तरी वाढेल.
7: खरंच.
9: आता स्वतःहून मला मुलं सांगतात शनिवार आला सर आपले पुस्तकं काढायचे का, किंवा जर ऑफ पिरियडला बसलेलो असलो तर ते मला सांगतात सर आम्हाला ते पुस्तकं द्यात. तर आनंद होतो की नाही आपण उपक्रम सुरू केलेला आहे त्याला विद्यार्थीच प्रतिसाद
7: देत आहे
9: अशा पद्धतीने.
7: छान, अतिशय स्तुत्य असा उपक्रम आहे. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी आणि जबाबदारीची जाणीव आणि सामाजिक भान निर्माण करणारा हा खरंच चांगला असा उपक्रम तुम्ही तुमच्या शाळेत राबवताय. पण याची दखल घेतली गेली असेल काही इतर शाळांनी पण यापासून प्रेरणा नक्कीच घेतली असेल असं मला वाटतं, त्याबद्दल सांगा.
9: नक्कीच मॅडम, उपक्रमच असा आहे की शाळांनी दखल घेणं फार गरजेचं आहे. कारण आपल्याला जर आपला विद्यार्थी टिकवायचा आहे तर आपल्याला अशा पद्धतीचे उपक्रम प्रत्येक शाळेवर राबवणं फार गरजेचं आहे. कारण आता काय झालेलं आहे, शाळांमध्येच कॉम्पिटिशन. आणि आता बघा, आता सप्टेंबर महिना सुरू आहे, आम्हाला आमची विद्यार्थी संख्या टिकवणे फार महत्वाचे. जर कमी झाली तर आमच्यातून अतिरिक्त शिक्षक बाहेर पडतात. मग जर असं असेल तर आपण असे उपक्रम राबवून आपल्या विद्यार्थ्याला आपल्या शाळेची का आवड करू नये, तर त्यांनी सुद्धा हे असं राबवणं फार गरजेचं आहे मॅडम.
7: म्हणजे विद्यार्थ्यांनी स्वतःच्या पॉकेट मनीतून काही पैसे वाचवून त्याचे पुस्तकं खरेदी करून शाळेला भेट दिली. कुठल्या कुठल्या प्रकारची पुस्तकं तुम्हाला या ग्रंथालयाला भेट म्हणून मिळालेली आहेत
9: मॅडम? त्यात जर आपण बघितलं तर मी त्यांना आधीच लिस्ट बनवून दिली होती.
7: अच्छा.
9: का त्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टी किंवा विचारवंतांची किंवा प्रेरणादायी पुस्तकं अशा पद्धतीचेच पुस्तकं आणा.
7: बरोबर.
9: आणि पुस्तक घेताना तुमच्या पालकांना तुम्ही सोबत घेऊन जा, कारण विद्यार्थी कसं आहे, त्यांना जे चित्र आवडेल ते पुस्तकं घेतील.
7: बरोबर.
9: मी आधीच लिस्ट दिलेली होती, जेणेकरून असं पुस्तक त्यांच्या हाती यायला पाहिजे की जेणेकरून त्यांच्या विचार जे विचार आहेत त्यामध्ये वाढ व्हायला पाहिजे.
7: बरोबर. छानच. म्हणजे कथा, विज्ञान, आत्मचरित्र, बाल साहित्य अशा वेगवेगळ्या प्रकारचे पुस्तकं त्या ठिकाणी असणार आहेत. खरंच अशा प्रकारे वाचनाची आवड विद्यार्थ्यांमध्ये जोपासणं हे खरंच महत्वाचं कार्य आहे. आणि मी तुमच्या एका प्रोजेक्ट बद्दल आणखी ऐकलेलं आहे, तो म्हणजे पुस्तकांचा दवाखाना, त्याबद्दल सांगा ना
9: मॅडम. पुस्तकांचा दवाखाना ही एक भन्नाट कल्पना आहे. कोणाच्या ती लक्षात आली की नाही हे तर मला माहित नाही, पण जेव्हा माझ्या लक्षात आली मला भरपूर जणांनी सांगितलं की आता पण माणसांचा दवाखाना बघितलेला आहे, जनावरांचा दवाखाना बघितला आहे, आणि हा कोणता तू दवाखाना आणला पुस्तकांचा? म्हटलं नाही. ज्या पद्धतीने माणसालाही माणूस आजारी पडतो त्याला उपचाराची गरज असते, तशाच पद्धतीने पुस्तकाला सुद्धा उपचाराची गरज आहे. आणि त्याचा दवाखाना कुठेच नाहीये, तो आमच्या प्रगती विद्या मंदिर शाळेमध्ये आहे. आणि तो मी माझ्या वर्गामध्ये शनिवारच्या दिवशी हे दोघं उपक्रम माझे नित्य नियमाने चालतात मॅडम. यामध्ये ज्या पद्धतीने दवाखान्यात आपण एंट्री केल्यानंतर रिसेप्शनिस्ट असतात, त्यानंतर तिथे वेटिंगला आपण बसतो, त्यानंतर वेटिंग झाल्यानंतर ते डॉक्टर कडे जातात, डॉक्टर त्यांना प्रिस्क्रिप्शन देतो, त्यानंतर प्रिस्क्रिप्शन घेतल्यानंतर ते मेडिकल वरती जातात, आणि शस्त्रक्रिया जर जास्त असलं शस्त्रक्रिया.
7: बरोबर.
9: हे सर्व आम्ही खाते बनवलेले आहेत मॅडम.
7: अच्छा.
9: म्हणजे विद्यार्थी शनिवारी त्यांचं जे पुस्तक खराब असेल ते वेटिंगला बसतात.
7: बर.
9: आणि तिथून त्याच्या नंबरनुसार ते डॉक्टर कडे जातात, जे माझे दोन विद्यार्थी डॉक्टर म्हणून बसतात.
7: अच्छा. आणि मग ते कसं काम करतात?
9: ते आधी पुस्तक बघतात मॅडम. मग आता ते पुस्तक कशा पद्धतीने फाटलेलं आहे, त्याला डिंक लावून ते होईल का, त्याला टेपची आवश्यकता आहे का, त्याला कव्हर लावून देण्याची आवश्यकता आहे का, त्याला नावाचं स्टिकर लावून देण्याची आवश्यकता आहे का, हे ते बघतात. आणि ते त्या प्रिस्क्रिप्शन मध्ये लिहितात की या पुस्तकाला फेविकॉल लावून द्या किंवा टेपने चिटकवा, कव्हर लावून द्या, नावाचं स्टिकर लावून द्या, हे ते लिहितात.
7: आणि मग भन्नाटच आहे
9: भन्नाट. आणि मग ते जे आहेत ती ते चिठ्ठी घेऊन मेडिकल वरती जातात, त्याला औषध आलं,
7: मेडिकल सेक्शन पण तुमचं आहे,
9: औषध आलंय म्हणून नाव दिलेलं आहे मी त्याला. मग तिथे ते जातात, ते प्रिस्क्रिप्शन त्यांना देतात. मग हे जो सर्व खर्च आहे मॅडम तो मी माझ्या पैशातून करतो, कव्हर वगैरे, फेविकॉल वगैरे. ते काय करतात की त्यातून ते जे त्या डॉक्टरांनी जे जे प्रिस्क्रिप्शन दिलं आहे ते सर्व साहित्य त्या विद्यार्थ्याला देतात. आणि मग ते विद्यार्थी काय करतात की ते सर्व साहित्य घेऊन शस्त्रक्रिया जिथे होते त्या दालनात, त्या शस्त्रक्रिया दालनात गेल्यानंतर मग ते विद्यार्थी ते प्रिस्क्रिप्शन बघतात आणि मग त्याला व्यवस्थित चिटकवतात, टेपची आवश्यकता असेल टेप लावतात, कव्हर लावून देतात आणि नावाचं लेबल सुद्धा लावून देतात विद्यार्थ्याला. आणि मॅडम त्यानंतर फार महत्वाची गोष्ट आहे, त्यानंतर मग आणखी एक असं दालन आम्ही बनवलेलं आहे की त्या दालनामध्ये त्या विद्यार्थ्याला पुस्तकाचं महत्व सांगितलं जाते.
7: मस्तच.
9: म्हणजे एवढं झाल्यानंतर तो त्या दालनात जाईल, तिथे दोन विद्यार्थी असतात, त्याला त्या पुस्तकाचं महत्व सांगतात आणि आता हे पुस्तक तू 3 महिने असेल 4 महिने असेल कशा पद्धतीने हे तू वापरायचं हे त्याला सर्व माहिती सांगतात.
7: बर.
9: आणि मग तो विद्यार्थी त्याच्या जागेवर जाऊन बसतो.
7: म्हणजे संपूर्णपणे तुमचा पेशंट, म्हणजे पुस्तक हे तुमचा पेशंट असतो आणि तो संपूर्णपणे ठणठणीत होऊन त्याची पुढची काळजी कशी घ्यायची त्याबद्दल सुद्धा मुलांना ज्ञान दिलं जात असतं. खूपच छान. म्हणजे खरंच मनोज भालेराव सर आपल्याशी गप्पा करतायत, खरंच एक प्रेरणादायी शिक्षक म्हणून आपण त्यांना म्हणू शकतो, कारण त्यांनी आपल्या शाळेत विविधपूर्ण नाविन्यपूर्ण असे उपक्रम राबवलेले आहेत आणि ही दखल सगळ्यांनी घेतलेली आहे असं तेही सांगतायत त्यांच्या अनुभवातून. Thank you.
8: तुम्ही ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM आरजे शुभांगी सोबत, ऑलवेज हार्ट टचिंग. तुम्ही म्हटले तुमचा विज्ञान विषय, तर त्या संबंधित प्रॅक्टिकल नॉलेज तुम्ही कसं देता मुलांना?
9: मॅडम, आता तुम्हाला मी कालची माझी एक गोष्ट सांग. मला डेन्सिटी ऑफ वॉटर ही ऍक्टिव्हिटी घ्यायची होती.
8: बरोबर.
9: मग त्यासाठी एक बटाटा आणि मीठ मला लागणार होतं. मग मी विद्यार्थ्यांना 2 दिवस आधी सांगितलं की हे साहित्य तुम्ही घेऊन या. दुसऱ्या दिवशी जेव्हा आम्ही वर्गात आलो, त्यांना सांगितलं आपल्याला आज ऍक्टिव्हिटी घ्यायची, साहित्य आणलं का? कारण बघा, विद्यार्थ्यांकडून जर ते साहित्य घेतलं तुम्ही, तर त्यांच्या लक्षात राहते की सरांनी यासाठी काय मागवलं होतं.
8: बरोबर.
9: त्यानंतर सर, तो तर तोच मुलगा आलेला नाही. मग मी तिथे थांबलो नाही. मग मी काय विचार केला की म्हटलं कोणत्या विद्यार्थ्याचे पालक आपल्याला लगेच आणून देतील. मग एका विद्यार्थ्याने, सर माझं समोरच घर आहे शाळेच्या, ते आणून देतील म्हणलं लगेच. म्हटलं ठीक आहे. मग त्यांनी आणून दिलं. त्यानंतर ते जे डेन्सिटी ऑफ वॉटर आहे ती ऍक्टिव्हिटी मी त्यांना कृतीयुक्त शिकवली. की प्लेन वॉटर मध्ये जेव्हा आपण तो जो पोटॅटो टाकतोय तो तळाशी जातो, पण ज्यानंतर त्या प्लेन वॉटर मध्ये आपण सॉल्ट मिक्स करतो, त्यानंतर तो जो बटाटा आहे तो ऍटोमॅटिक वळतायला लागतो. काय येत असेल, आपण पाण्याची डेन्सिटी वाढवली.
8: बरोबर.
9: त्यानंतर दुसरं तुम्हाला सांगतो मॅडम मी, की आता बघा पावसाळा सुरू आहे. विद्यार्थ्यांना आपण जरी 10 वेळेस सांगितलं की पाणी घरी सांगायचं उकळून प्यायचं, ते मान्य करत नाही. ते जिथलंही कुठलंही पाणी मिळालं येतात. मग मी त्यासाठी ठेवलं की सूक्ष्मजीवांचा अभ्यास.
8: बर.
9: त्यासाठी मी एक मायक्रोस्कोप सेट केला आणि त्या मुलांना सांगितलं की चला आपल्याला डबक्यातलं पाणी आणायचं आहे. मग शाळेमध्ये एका ठिकाणी पाणी साचलेलं होतं, त्यात आम्ही ते पाणी घेतलं, त्याची मी स्लाईड बनवली.
8: बरोबर.
9: ती मायक्रोस्कोप खाली त्यांना दाखवलं, म्हटलं हे पाणी किती तुम्हाला स्वच्छ दिसते आणि आता बघा यात काय येतं.
8: काय?
9: तर त्यांनी जेव्हा बघितलं म्हणे सर हे काय, म्हटलं हे बघा असं असते.
8: प्रत्यक्ष पाहिल्यानंतर त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन बदलला आणि ते नक्कीच त्यांची काळजी घ्यायला लागले असतील.
9: म्हटलं आजपासून पाणी घरी सांगायचं की उकळून प्यायचं आहे आपल्याला, आणि त्या पद्धतीने राहायचं, आणि कुठलंही पाणी प्यायचं नाही. जिथे पिण्याचं पाणी लिहिलेलं असेल तुम्हाला स्वच्छ वाटत तिथलं पाणी घ्या.
8: प्रत्यक्ष अनुभवातून जे ज्ञान मिळत असतं ते खरंच कायमस्वरूपी टिकणार असतं. खरंच आपल्याला एक धडा देऊन जातं आणि त्यातून आपल्याला चांगली शिकवण सुद्धा मिळत असते. सर, वाचन संस्कृती वाढवण्यामागे पालकांची भूमिका किती महत्वाची आहे, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल?
9: मॅडम, मुळात वाचन संस्कृती जी आहे ना, ती अशी आहे की वाचनाची सवय, आवड आणि गरज ह्या 3 गोष्टींवरती अवलंबून.
8: खरंय.
9: आता ही सवय का लागत नाही, कारण आपण बघितलेलं आहे की मुलांना मोबाईल आणि पालकांना सुद्धा मोबाईल सोडत नाहीये. आधी तुम्ही जर बघितलं असेल तर पालक घरामध्ये पुस्तकं ठेवायची, पण आज आपण कोणाच्याही तुम्ही घरामध्ये व्हिजिट करा, तुम्हाला पुस्तकं ही लुप्त झालेली दिसतात आहे. पालक स्वतः जेव्हा पुस्तक वाचतील तेव्हा ते विद्यार्थ्यांवरती परिणाम होईल की नाही माझे पालक वाचन करतात आहे, मी पण वाचन करेल.
8: अगदी बरोबर.
9: आधी असं व्हायचं की आपल्याला जो धडा आहे त्याचे लेखक सुद्धा माहिती असायचे, एखादी पुस्तकाचं लेखक माहिती असायचं, पण आता तसं आपल्याला सहसा दिसत
8: नाही.
9: तर सर्वात महत्वाचं जे आहे की पालकांची जनजागृती होणं गरजेचं आहे. तुमच्या मुलाचं जर तुम्हाला वाचन वाढून घ्यायचं असेल तर तुम्हाला सुद्धा वाचन त्यांच्या समोर करणं गरजेचं आहे.
8: बरोबर.
9: मागे मी एक रील बघितली होती मॅडम, की एक लहान मुलगा मोबाईल खेळतोय, त्याच्या पालकांनी काय केलं का, दोघांनी पुस्तक घेतली, शेजारी बसले त्या, तो रील बघत होता. त्याने त्या मुलाने त्या पालकांकडे बघितलं आणि त्याने तो मोबाईल ठेवला आणि तोही पुस्तक घ्यायला लागला. म्हणजे तो जो लहान मुलगा आहे तुमचं अनुकरण करतो.
8: अनुकरण ते करतातच. अनुकरण करणं हा त्यांचा गुणधर्म असतो मुलांचा.
9: त्या समोर आहे मोबाईल मध्ये खेळतात आहे तास आहे, त्याला एक पर्याय पण आहे मॅडम. आता हे डिजिटल जे युग चालू आहे त्याला आता आपण बदलू शकत नाही. हा मोबाईल तर काही हातातच नाही, पण त्यामध्ये ई बुक्स असतात.
8: हो.
9: त्या ई बुक्सचा वापर पालकांनी करणं गरजेचं आहे. काही काही असे सुद्धा प्ले स्टोअरला गेम आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांची जी बुद्धिमत्ता आहे ती वाढणार आहे.
8: खरंच.
9: किंवा वाचन होणार आहे, अशा पद्धतीची गेम त्यांच्याकडून खेळून घेणं गरजेचं आहे. त्या सांगायचं की हे जो तू गेम घेतला हा नाही, पण तो जो वाचनाचा गेम आहे तो आहे. त्यानंतर डिक्शनरी आहे, काही काही डिक्शनरी अशी आहे की तुम्हाला प्रोनाउन्सिएशन करून सांगतात एखादा शब्द जर तुम्ही टाकला. तर या पद्धतीचा जर पालकांनी स्वतःमध्ये बदल घडवला मॅडम, ते ही वाचन संस्कृती नक्कीच टिकेल.
8: नक्कीच.
9: कारण सवय, तुम्हाला मी सांगितलं की आवड, सवय आणि गरज. आता गरज कशी होऊन गेली, आम्ही वर्गात शिकवतो की तुला करावं लागेल, त्याकरता तो प्रश्नाचं उत्तर पाठ करून घेता झालं, वाचन होत नाही.
8: वाचन होत नाही.
9: हे 3 गोष्टी ज्या आहेत ते वाचन संस्कृती आणि परंपरा नक्कीच मित्र मॅडम टिकेल.
8: आता
7: सध्या तुमच्याकडे किती पुस्तकांचा संग्रह झालेला आहे?
9: माझ्याकडे मॅडम आता बघा आमच्या याला 15 ते 20 दिवस झाले.
7: अच्छा,
9: म्हणजे एक महिना झाला समजा तुम्ही, तर माझ्याकडे आता 200 पुस्तकांचा संग्रह झालेला आहे
7: विद्यार्थ्यांकडून.
9: आणि अजूनही काही पालक तयार आहेत, तर त्यांना मी हे सांगितलं की तुम्ही असं करा का विद्यार्थ्यांना महिन्यातून किमान 2 पुस्तक वेगळे आणा, काही जास्त महाग आणायचे नाही. असंही वाढदिवसाला तो तुम्ही 500 केक आणणार, 1000 रुपयाचा ड्रेस, 2-3 हजार तुमच्या जातात, त्यापैकी 50 रुपयाचं पुस्तक तुम्ही त्याला भेट द्या.
7: बरोबर,
9: त्यासोबत द्या 50 रुपयाचं, ते त्याच्याकडून वाचून घ्या.
7: खरंय खरंय, तर खरंच खूप छान तुमचं कार्य आहे आणि सामाजिक कार्याची सुद्धा तुम्हाला आवड आहे, त्याबद्दल सांगा ना तुमचे उपक्रम वगैरे.
9: मॅडम मी 2019 पासून जळगाव मधील चांगल्या 5-6 सामाजिक संस्थांमध्ये कार्य केलेलं आहे. मी मौलाना आझाद फाउंडेशन जे आहे आमची अल्पसंख्याक समाज विकास फाउंडेशन, त्यामध्ये पण सदस्य आहे. आणि आमच्या, म्हणजे तुम्हाला अभिमानाने सांगतो, आमच्या संस्थेला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार आहे. तर त्याद्वारे आम्ही आता जसं आता बघा आता पावसाळा सुरू आहे, तर याद्वारे आम्ही त्यांना छत्री वाटप असेल, हिवाळा आला तर जे ब्लँकेट आहे ते वाटप असेल, त्यानंतर दिवाळीला फराळ वाटप असेल, उन्हाळ्याच्या वेळेस जे परळ असतात पक्ष्यांसाठी ते वाटप, अशा पद्धतीचे आमचे भरपूर कार्य आहे मॅडम. शासनाने जर आमची दखल घेतलेली आहे राज्यामधून, तर त्या पद्धतीचं कार्य आहे. विमान होमला असेल, वृद्धाश्रमाला असतील, अशा पद्धतीने आमचे निरंतर कार्य चालत असतात.
7: बरोबर, या सगळ्या तुमच्या कार्याची दखल घेत तुम्हाला काही पुरस्कारही मिळाले असतील त्याबद्दल?
9: मला मॅडम सामाजिक पुरस्कार, म्हणजे मी तुम्हाला सांगतो, एक माझं एक वर्ष होतं 2019-20, एकूण मला त्यावेळेस 20 पुरस्कार मिळालेले.
7: अरे वा.
9: हो, ते सामाजिक संस्थांचे, त्यामध्ये राष्ट्रीय, राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय असा सर्वांचा समावेश आहे. त्यानंतर मध्यंतरी मी निवडणुकचं कार्य केलं होतं बीएलओ, त्यामध्ये उत्कृष्ट बीएलओ म्हणून माझा भारत सरकारतर्फे मला प्रमाणपत्र सुद्धा मिळालेलं
7: आहे.
9: आणि शासनाकडून पण योगा डे असतो आपला, त्यावेळेस पण उत्तम कार्य केल्याबद्दल महाराष्ट्र शासनाचंही मला प्रमाणपत्र मिळालेलं आहे.
7: खूप छान, खूप छान, अभिनंदनीय तुमचं कार्य आहे. या पुढचे प्रोजेक्ट तुमचे काय काय आहेत त्याबद्दल थोडं सांगा ना.
9: मॅडम मी तुम्हाला माझा दैनंदिन क्रम सांगतो. मी जेव्हा मॅडम घरून शाळेकडे निघतो, तेव्हा माझ्या डोक्यात एकच असते की मी आता नवीन काय घेणार आहे,
7: प्रत्येक दिवशी नवीन काय देणार मुलांना,
9: काय नवीन घेणार आहे. आणि मी वर्गावर गेल्यानंतर, तुम्हाला मी सांगतो, 16 वर्ष सर्व्हिस झाल्यानंतर तिथे गेल्यानंतर ऑटोमॅटिक मला असं असतं की आज आपण हे घेऊ, आणि मी त्यावेळेला ती तयारी सुरू करतो.
7: अरे,
9: आणि मी नियोजनानुसार करतो, त्यामुळे ते फलित आपल्याला मिळत असते.
7: वा वा वा.
9: आता हेही मी तुम्हाला सांगितलं पुस्तकांचा, काहीच गोष्ट नव्हती, मी वर्गात बसलेलो होतो, प्रेझेंटी घेत होतो, एक मुलगा काल आलेला नव्हता आदल्या दिवशी, मी त्याला विचारलं की काल तू आला नाही, त्याने मला सांगितलं सर मी आजारी होतो. मग मी त्याला म्हटलं तू डॉक्टरकडे गेला होता का? हो म्हणे सर गेलो होतो. म्हटलं बरं ठीक आहे. तोच मुलगा नंतर 4-5 म्हणजे पिरियड झाल्यानंतर मी चेकिंगला बसलो, तो वही घेऊन आला, त्याची वही फाटलेली होती. मग मी त्याला काय उद्गारलो की जसं तुला डॉक्टरांची आवश्यकता होती ना, तसं या पुस्तकाला पण आवश्यकता आहे.
7: बरोबर.
9: आणि त्यातून या पुस्तकांच्या दवाखान्याचा जन्म झाला.
7: काय वाटतं, ही संकल्पना अशी सुचली तुम्हाला?
9: म्हणजे संवाद, जेव्हा आपण विद्यार्थ्यांशी संवाद करतो ह्या गोष्टी आपल्या लक्षात येतात.
7: बरोबर. खूप छान असं तुमचं कार्य आहे आणि बऱ्याच उपक्रमांना तुम्ही जीव दिलेला आहे. पर्यावरण स्वच्छता असो किंवा परिसर स्वच्छता असो, असंही तुम्ही उपक्रम घेतलेले आहेत.
8: तुम्ही ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM आरजे शुभांगी सोबत, ऑलवेज हार्ट टचिंग.
7: तर आमच्या भावी शिक्षक जे या क्षेत्रात येऊ इच्छितात त्यांना तुम्ही काय सांगाल?
9: मॅडम मी हेच सांगू शकतो की तुम्ही शिक्षक, तुम्हाला पदवी तेव्हाच मिळेल जेव्हा तुमचा विद्यार्थी टिकेल, तेव्हा तुमच्या विद्यार्थ्यावरच तुमचा शिक्षकी पेशा डिपेंड आहे.
7: बरोबर.
9: आणि तुम्ही जर शिक्षक होतात आहे, तर तुमचा विद्यार्थी कसा घडतो याकडे तुमचं लक्ष देणं गरजेचं आहे. तुम्हाला पारंपरिक पद्धत सोडावी लागणार आहे, कारण भरपूर शिक्षक आहे ना, पारंपरिक पद्धत त्यांच्याकडे अजूनही सुटत नाही. ते पुस्तक हातात घेतात, एक पॅरेग्राफ असतात, ते एक्सप्लेन करतात, त्यांना असं वाटतं माझा सिलेबस संपला, पण नाही. वर्गात जर 30 विद्यार्थी असतील, 50 विद्यार्थी असतील, तो मागचा शिकला हे तुम्ही त्यावरून सांगू शकत नाही.
7: बरोबर.
9: फक्त जो शिक्षक आहे तो समाधानी का, माझा सिलेबस संपला, माझं तेवढं काम झालं, पण ह्या गोष्टी फार चुकीच्या आहेत. जे भावी शिक्षक येतील त्यांना मी हेच सांगेल की तुमच्यामध्ये ऍक्टिव्हपणा पाहिजे, कारण तुमचं अनुकरण तो विद्यार्थी
7: करत असतो
9: आणि तुम्ही ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांना देणार त्याच पद्धतीने तुमचा विद्यार्थी पुढे उभा राहील. आपल्या देशाला जर विकसित तुम्हाला करायचं आहे तर तुमचा जो आधारस्तंभ आहे ते विद्यार्थी आहेत आणि भावी नागरिक जर चांगले घडतील मॅडम तर आपला देश सुद्धा नक्कीच सुजलाम सुफलाम होईल
7: आणि
9: भारताचं नाव विकसित राष्ट्रांमध्ये नक्कीच जाईल.
7: नक्कीच. आणि विद्यार्थ्यांना तुम्ही काय सांगाल आजच्या नवीन पिढीच्या
9: विद्यार्थ्यांना? मॅडम मी एकच सांगेल का तुम्ही शाळेमध्ये जातात ते विद्यार्थी बनून जातात. तुम्ही शाळा सुटेपर्यंत विद्यार्थी म्हणूनच राहा, कारण आज आपण बघतोय का शाळेमध्ये ते गेल्यानंतर कटिंग जर तुम्ही बघितली, त्यांचं राहणीमान बघितलं, सगळ्या गोष्टी बदललेल्या आज, अशा घडू नये. विद्यार्थ्याने विद्यार्थ्यासारखं राहिलं, शिक्षकाला शिक्षकासारखा आदर दिला, ते या गोष्टी घडणार नाही. त्यानंतर त्यांना वाचन वाढवण्याची फार गरज आहे. अभ्यास घरी दिल्यानंतर तो त्या दिवशी होतो का हे पालकांनी पण बघणं गरजेचं आहे. त्यांना जर एकदाची सवय लागली तर ते हे करू शकत नाही. आणि मोबाईल पासून दूर राहा, कारण आपण काही काही घटना बघतो मोबाईलमुळे कसा अनर्थ घडतोय, तर तशा गोष्टी घडायला. आणि माझी तर मॅडम सोशल मीडियाला एक विनंती आहे का 18 वय जोपर्यंत त्या मुलाचं होत नाही त्याचं फेसबुक आयडी आणि इन्स्टा आयडी हे निघायलाच नको.
7: बरोबर, अगदी खरंच.
9: ह्या ज्या दोन गोष्टी आहे ना ह्या मुलांच्या भवितव्यासाठी मारक आहेत. त्यांची विचार क्षमता हे नष्ट करतात आहे. आणि ह्या रील्समुळे काय होते की ते तसं करण्याचा प्रयत्न करतात आहे. तर विद्यार्थ्यांना एकच सांगेल की मोबाईल पासून लांब राहा, आधी काहीतरी बना, त्यानंतर तुम्हाला पाहिजे तसा मोबाईल घ्या, पाहिजे तसा त्याचा वापर करा. तो मोबाईल फक्त रील बघण्यासाठी नाहीये, तो अभ्यासासाठी सुद्धा. आता आम्ही काही काही बघतो ना, व्हॉट्सअपला जेव्हा अभ्यास टाकतो त्यावेळेस ते सांगतात की नाही सरांनी सांगितलेलं आहे, आणि ते वेगळंच युट्यूबला बघतील, मग गेमच खेळायला लागतील. ते हे सुद्धा चुकीचं आहे.
7: चुकीचं आहे.
9: शाळेमध्ये येताना विद्यार्थी म्हणूनच राहा आणि जोपर्यंत शाळा तुमची पूर्ण कम्प्लीट होत नाही ह्या गोष्टींमागे लागू नका.
7: बरोबर. तर शाळा हे केवळ ज्ञानाचं केंद्र नसून ती मूल्यांची संवेदनशीलतेची सुद्धा शाळा असते हे याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपले मनोज भालेराव सर आणि त्यांचे विद्यार्थी सुद्धा. त्यांनी हे आपल्याला दाखवून दिलेलं आहे की आपण जर मूल्यांची रुजवण त्यांच्यामध्ये केली तर नक्कीच विद्यार्थी चांगलेच घडतात आणि त्यांचं आयुष्य हे नक्कीच यशदायी असं होत असतं. तर धन्यवाद सर, तुम्ही या ठिकाणी आलात आणि आम्हाला मार्गदर्शन केलं आणि आपल्या अनुभवाच्या खजिन्यातून बरेचसे काही अनुभव आम्हाला शेअर केले, त्याबद्दल रेडिओ टीमतर्फे मी तुमचे आभार मानते. धन्यवाद.
10: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.